आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 18 आश्विन शके 1948 अर्थात 10 ऑक्टोबर 2026. सकाळचे ठीक 5:57 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारणास आम्ही प्रारंभ करीत आहोत या मंगलध्वनीनं.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सकाळचे 6 वाजतायत. काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून दिले जाणारे हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफ एम बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीत.

उषा मंगेशकर यांच्या स्वरात संत रामदास स्वामी यांची शब्दरचना आता आपण ऐकलीत. संगीत होतं उषा मंगेशकर आणि मीना खाडीकर यांचं.

सत्यमेव जयते या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकलं. सुरेश वाडकर आणि पौर्णिमा दीक्षित यांचा स्वर होता. श्रीकांत नरुडे यांची शब्दरचना आणि राधाचंद्र यांचं संगीत. श्रोतेहो आताच आपण भक्ती संगीताचा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:35 झालेले आहेत. जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. थोड्याच वेळात म्हणजे 6:40 आणि विचार पुष्प यामध्ये आपण ऐकाल मानसिक आरोग्य दिनानिमित्त चिंतन. याचं लेखन केलं आहे चंद्रकांत पालवे यांनी आणि वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आणि आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 आणि आपण जाणून घ्याल आजचे दिनविशेष. 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. तसंच 8:00 समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 आपण आनंद घ्याल मिश्र संगीताचा. 7:50 आपण ऐकाल जितेंद्र घोडके सराफ पुणे हा प्रायोजित कार्यक्रम. 8:40 आपण ऐकाल राष्ट्रीय टपाल दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम. शीर्षक आहे पोस्टमन नात्याचा संदेशवाहक. लेखक आहे बळीराम वाघ. सादर करते नयन पवार. ठीक 10:00 आपण ऐकाल विविध अंतर्गत ज्ञानामृत हा कार्यक्रम. याचं संकलन केलं आहे नितीन भट यांनी आणि या कार्यक्रमाचे सादर करते आहेत भैयालाल टिकम. 10:30 आणि गीतगंगा हा मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:00 गीतगुंजन अंतर्गत स्मृतिगंध हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. यात आज अभिनेत्री रेखा यांच्याविषयी यांची काही गाणी आपण ऐकू शकाल. दुपारी ठीक 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. संध्याकाळी 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. दुपारी 1 ते रात्री 11:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

0: ही होती आज प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. आता जाणून घेऊया उद्या प्रसारित होणाऱ्या ठळक कार्यक्रमाची रूपरेषा. उद्या सकाळी ठीक 6:05 भक्ती संगीत आपण ऐकू शकाल. त्यानंतर 6:40 विचार पुष्प हा कार्यक्रम असेल. यामध्ये आपण ऐकाल नवरात्र उत्सव याविषयी. याचं लेखन केलं आहे प्राध्यापक डॉक्टर शिवाजी काळे यांनी आणि माझ्या स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचं. 6:45 आरोग्य धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 सुगम संगीत आम्ही प्रसारित करू. 7:50 आपण ऐकाल जितेंद्र घोडके सराफ पुणे हा प्रायोजित कार्यक्रम. 8:40 आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:00 लोकजागर हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:30 नवरात्रोत्सव निमित्त विशेष कार्यक्रम देवीचा गोंधळ आपण ऐकू शकाल भाग 1. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. सकाळी 11:00 आपकी फरमाईश हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम असेल. दुपारी 1:12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. तर श्रोते हो असे होते आमचे आज आणि उद्या प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. सकाळचे 6:40 झाले आहेत. आता ऐकूया विचार पुष्प. यामध्ये मानसिक आरोग्य दिनानिमित्त याचं लेखन केलं आहे चंद्रकांत पालवे यांनी आणि वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा.
1: माणसाचं मन हे एक असं विश्वासतं की ते कधी आकाशात भ्रमण करतं तर कधी ते पूर्णतः शरणागतीपत करतं. आपल्या सर्व कर्मेंद्रियांना खरं तर मनाचं कोडं असतं. माणसाचं मन ह्या अनेकविध आशेनं जसं अस्वस्थ असतं तसं ते कधी भक्ती ज्ञान यांच्या सामर्थ्यशाली प्रज्ञेनं संयमित राहतं. त्यामुळं राग लोभ हिंसा अशा ज्या अनेक अपप्रवृत्ती असतात त्या मनाच्या कोशात द्विधा मनस्थिती निर्माण करतात. जसं शरीर निरोगी धष्टपुष्ट असावं तसंच मन हे नेहमी निरोगी सत्शील प्रेममय असावं असं सर्वज्ञ सांगतात. मानसिक आरोग्यानं आपण जीवन कसं सार्थकी लावावं ही खरं तर नेहमीची स्थिती असते. ती प्रवाहित करणं हे मोठं धैर्याचं काम आहे. आजचं आयुष्य सर्वांसाठी मोठं धकाधकीचं झालंय. त्यास आपण सर्वच जसे जबाबदार आहोत तसा निसर्गाचा आपण केलेला घात हे खरं त्यातील कारण आहे. पर्यावरणाचा समतोल ठेवा असं आपण सर्वत्र गाजावाजा करतो परंतु झाडांची पानं शेजारच्या माणसांच्या बंगल्यात उडाली तरी भांडणं होतात. व्यवसायातील आतोनात स्पर्धा कार्यालयातील ईर्ष्या स्पर्धा तसंच भर रस्त्यांवर नियमांची ऐशी की तैशी. आपला स्वार्थ समोरच्याला कमी लेखणं इत्यादी अनेक कारणं दररोजचं जीवन उद्ध्वस्त करीत आहे. या सर्वांमागं असतं ते मनाला संस्कारांची सवय नसते. प्रत्येक कुटुंबात शिक्षणात व्यवसायात पक्षीय राजकारणात खेळात ज्ञानसिद्धीत खरं तर संस्कार हवे असतात. त्याग हा खरं तर माणसाचा प्राचीन गुण आहे. तरी आपण ते विसरून गेलेलो आहोत. दुसऱ्यासाठी काही करणं म्हणजे आपणास तो रिकामपणाचा उद्योग वाटतो. एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ हा संतांचा संदेश आपण विसरतो. प्रेम ही अशी दैवी वृत्ती आहे की आपण चराचरांवर प्रेम करू शकतो आणि त्याचा आपणास आनंद मिळतो. आपण आपल्या अपयशानं खचून न जाता नेहमी आपल्या मनास पॉझिटिव्ह विचार करण्याची सवय लावणं गरजेचं असतं. तसं आपण स्वतःला नेहमी सर्वज्ञ समजत असतो तसंच सर्वात सुंदरही समजतो. या गुणांचं खरोखर एकदा मनानं नीट परीक्षण करणं गरजेचं आहे. पंगू लंघयते गिरी म्हणजे पांगळा माणूस सुद्धा दुर्दम्य

ही सर्व उदाहरणं सांगायचं म्हणजे मानसिक आरोग्य कसं असावं याबद्दल एक दृष्टिक्षेप आहे. मानसिक आरोग्य ही खरोखर निसर्गदत्त प्रेरणाच आहे. निसर्ग नियमबद्ध आहे. निसर्गाचा नियम बदलणं म्हणजे आत्मघात करून घेणं आहे. एखादा फिजिशियन डॉक्टर आपल्या शरीरावरील जखमा भरून काढू शकतो, पण आपल्या मनात दडलेले जगण्याचे दुर्दैवी विभ्रम दूर करण्यास तो असमर्थ ठरेल. आई वडिलांचे संस्कार फार महत्वाचे असतात.

0: पण आपल्या मनात दडलेले जगण्याचे दुर्दैवी विभ्रम दूर करण्यास तो असमर्थ ठरेल. आई वडिलांचे संस्कार फार महत्वाचे असतात. त्यात महत्वाचं म्हणजे आपली दिनचर्या, आपला आहार विहार पोषण हे सर्व करीत असताना बालकांच्या मनातलं कुतूहल हळुवार प्रेमानं त्यांना नेहमी प्रसन्न करता आलं पाहिजे. कुमार वयातील आपली शिक्षण पद्धती आणि तारुण्यातील आपला आनंदाचा जल्लोष हे सार सत्यानं आपणास सिद्ध करता येतं. मानसिक आरोग्यात मूलतः संकटाचा सामना देखील अखंड प्रयत्नाने करता येतो. संकट येऊ देत पण ते निवारण्याची ताकद आपणास मिळू दे अशी प्रार्थना आपण करतो. मनाचं आरोग्य हे नियमित व्यायाम तसंच योगसाधना आणि जीवनाविषयी अखंड प्रेम या बाबींनी सफल होतं. आयुष्यात निवांत क्षणी वाचन तर खरंच माणसाला आनंदी करतं. परंतु केवळ वाचन करून भागत नाही, आपणास खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या काव्यपंक्ती जगावर प्रेम करण्यानच होतो.
1: श्रोते हो, आताच आपण मानसिक आरोग्य दिनानिमित्त चिंतन ऐकलत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:45 झाली आहेत. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.
2: याची लक्षणं काय दिसून येतात ते सांगाल.
3: तर दात जेव्हा किडणं चालू होतं तर सगळ्यात आधी आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की लवकरात लवकर आपण त्याला डिटेक्ट कसं करावं बिईंग अ पेरेंट. तर आई वडिलांना मी हेच सांगू इच्छिते की मध्ये मध्ये आपल्या मुलांच्या दातांचं आपण प्रॉपर इन्स्पेक्शन करावं. आणि ते इन्स्पेक्शन कसं करता येईल की आपल्या मुलांना जवळ बसून तोंड उघड्याला लावायचं आणि समोरून मागून दात व्यवस्थित चेक करायचे. आता चेक करताना आपण काय बरं बघायचं, सगळ्यात आधी दातांचा एक कलर असतो, एक ट्रान्सल्युसंट कलर असतो, म्हणजे एक शायनीसा असा कलर असतो, कारण की दातावर ना इनॅमल नावाचा एक सबस्टन्स असतो. तर जेव्हा कीड चालू होते एकदम असा काळा होत नाही दात, पण तो जो इनॅमल असतो त्याचा कंटिन्युटी तुटल्यामुळे दात असा चॉकी व्हाईट दिसतो, जसं आपला खडू असतो ना व्हाईट पण एकदम असा चॉकी व्हाईट. तर दाताचा कलर सडनली चेंज होतो आणि स्पेसिफिकली असे डॉट्स दिसतात. तर असे ठिपके ठिपके जर आपल्याला दातावर दिसायला लागले आणि त्याचा कलर असा ट्रान्सल्युसंट म्हणजे असा ट्रान्सपरंट टाईपचा नसून तो असा डार्क पांढरा चॉकी व्हाईट आपण ज्याला म्हणतो असे ठिपके जर दिसायला लागले तर आपण लवकरात लवकर जर या स्टेजला डॉक्टरांकडे दाखवलं डेंटिस्टकडे दाखवलं तर या स्टेजवर एक छोटीशी ट्रीटमेंट जरी केली तर हा जो किडण्याचा प्रॉब्लेम आहे हा इथेच आपण थांबवू शकतो. आता ह्याचा सेकंड स्टेज येतो जेव्हा चॉकी व्हाईट नंतर दात ब्राऊन कलरचे व्हायला लागतात आणि पूर्ण पूर्ण दात असा ब्राऊन नाही होत. दाताचे काही काही पार्ट्स होतात, मेनली आपण ज्या पार्टनी जेवतो स्पेसिफिकली ज्या दाढा असतात त्या लवकर किडतात, कारण की आपलं जेवण आपण दाढांनीच जास्ती चावतो. पुढच्या दातांचं काम जरा कमी असतं, तर मागच्या दातांना स्पेसिफिकली चावणाऱ्या सर्फेसेसवर आपण चेक करावं आणि त्याला चॉकी व्हाईट नंतर ते ब्राऊन होतात आणि ब्राऊन नंतर थर्ड स्टेज मध्ये तो दात ब्लॅक पडतो आणि हळूहळू साईज ऑफ द लिजन आपण ज्याला म्हणतो म्हणजे जो कीड आहे त्याचा आपण साईज वाढत राहतो. तर जेवढ्या लवकर आपण हे डिटेक्ट करू, जेवढ्या लवकर आपण डॉक्टरांना दाखवू तेवढ्या लवकर आणि तेवढ्या व्यवस्थित त्याचं ट्रीटमेंट होता येईल. नाही तर पुढे जर खूप जास्ती किडला दात आपल्या सगळ्यांना माहितीये की तो दात काढावा लागतो. तर दात वाचवणं खूप जरुरी आहे आणि त्याकरता आपल्याला सतर्क राहणं खूप जरुरी आहे. आपण आपल्या मुलांना पण सांगू शकतो की ब्रश करताना तू प्रॉपरली दात आपले चेक कर आणि कुठेही असे स्पॉट्स दिसले व्हाईट कलरचे किंवा ब्राऊन कलरचे तर आम्हाला नक्की सांग.
2: तर हे प्रमुख लक्षण मानले जाईल दात किडण्याचं. त्या व्यतिरिक्त मग दात जे आडवे तिडवे येतात किंवा खूप जवळ जवळ येतात तर त्यामागे नेमकं लक्षणं काय दिसून येतात.
3: तर दात आधी जे दुधाचे दात असतात ते नॉर्मली एवढे तिरपे तारपे नसतात, कारण की ते लहान असतात. जेव्हा मोठे दात येतात तोंडामध्ये तेव्हा ते तिरपे तारपे येणं चालू होतं. आता सगळे दात सोबत येत नाही, काही दात आधी येतात काही दात नंतर येतात, पण जसे जसे दात येणं चालू झालं तेव्हाच जर आपल्याला दिसत आहे की दात सरळ येत नाहीये, एकावर एक येत आहेत किंवा तिरपे येत आहेत किंवा खूप पुढे येत आहेत, तर लवकरात लवकर त्या स्टेजवरही जर आपण डॉक्टरांना दाखवलं तर आपल्याला कमीत कमी वेळेत पुढची ट्रीटमेंट करून आपल्याला ते दात सरळ

0: करता येईल. जर आपण सगळे दात येईपर्यंत थांबलो आणि मग त्यांची ट्रीटमेंट करायला गेलो तर ट्रीटमेंट होते पण त्याचा टाइम ऑलमोस्ट दुप्पट किंवा तिप्पट लागतो. तर जर ऍक्च्युली आधीच आपण जे बघितलं की दात आपले तिरपे तारपे येत आहेत तेव्हाच्या तेव्हा आपण ऍट द अर्लिएस्ट डॉक्टरला दाखवावं, म्हणजे ती ट्रीटमेंट तेव्हाच सुरू करता येईल.
1: हा, म्हणजे जसं लक्षात आलं तसं डॉक्टरकडे जाणं महत्वाचं ठरतं.
0: अगदी.
1: डॉक्टर दीपिका चंढोक, आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, लहान मुलांमधील दंत समस्या या विषयावर सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ तसंच रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाची सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 झाली आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.
1: परिसर

श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जल व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा।

नमस्कार. पाणी म्हणजे जीवन असं आपण म्हणत असतो. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिला दो लगे उस जैसा, हे चित्रपट गीत आपण ऐकलेलं असेल. हे पाणी आपल्या जीवनात विविध माध्यमातून रंग भरत असतं. माणसाने आपल्या जीवनाच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी

पाण्याचे आपल्याला अनेक फायदे होत असतात. शारीरिक स्वच्छतेसाठी, आपल्या त्वचेची निगा राखण्यासाठी, शरीरातील योग्य रक्ताभिसरणासाठी, अन्न मिसळण्याचे माध्यम म्हणून, तसेच आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी याचा उपयोग होतो. थोडक्यात काय तर मनुष्याला जगण्यासाठी हवा, पाणी आणि अन्नाची गरज भासते. कुठलाही मनुष्य 3 मिनिटांपेक्षा अधिक काळ हवे वाचून राहू शकत नाही. तसेच पाण्याशिवायही तो 2 ते 3 दिवसांपेक्षा अधिक काळ जगू शकत नाही. तरी देखील कशाही पद्धतीने चांगलं पाणी अमर्यादित स्वरूपात वापरून आपण त्याचा प्रचंड अपव्यय करीत असतो हे आपण लक्षात घ्यायची वेळ आली आहे. घरगुती वापर जसे अन्न शिजवण्यासाठी, पिण्यासाठी, तसेच इतर छोट्या मोठ्या कामांसाठी स्वच्छ पाणी आवश्यकच आहे. परंतु काही कामं ही पिण्याच्या शुद्ध पाण्याचा वापर टाळून करणं जमायला हवं. विशेषतः गाड्या, वाहनं धुणं, संडासातील फ्लश टाक्यांमध्ये, बागकाम, बांधकाम या सगळ्यांकरता प्रक्रिया केलेलं, हाताळणी आणि आरोग्यासाठी धोकादायक नसलेलं सांडपाणी आपण वापरायला हवं. ती वेळ आता आलेली आहे. हवामान बदलामुळे पावसाचं प्रमाण घटू शकतं, दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते, तेव्हा हे असं नियोजन करणं फार महत्वाचं ठरणार आहे. त्यासोबतच पाणी पुरवठा योजनेत कुठे कुठे पाण्याचं गणित बिघडत आहे याचा अभ्यास करावा लागेल. वॉटर गव्हर्नन्सवर भर द्यावा लागेल. सामान्य जनतेमध्ये जागृती अभियान चालवावं लागेल. नवीन कमी पाणी खर्च होणाऱ्या पद्धतींचा विकास करावा लागेल. महत्वाचं म्हणजे आपल्या सवयी बदलाव्या लागतील. हे सगळं केलं तर कठीण परिस्थितीवर मात करणं शक्य होईल आणि पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काहीतरी ठोस केल्याचं समाधान देखील आपल्याला लाभेल, नाही का? आपण पृथ्वी तलावरील जीवसृष्टीमधील एक महत्वाचा घटक आहोत. पृथ्वीचा स्वामी

0: परिसर आज दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी आपण पुन्हा ऐकू शकाल.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

शुभदिव सकाळचे 6:55 झालेली आहेत. आता जाणून घेऊयात आजचे दिनविशेष. इंग्रजी खगोल शास्त्रज्ञ विल्यम लॅसेल यांनी नेपच्यून ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र ट्रायटनचा शोध लावला, तो 1846 साली. श्यामची आई चित्रपटाला राष्ट्रपतीचे सुवर्ण पदक मिळाले ते 1954 साली. विद्याधर गोखले यांच्या सुवर्ण तुला या नाटकाचा पहिला प्रयोग झाला तो 1960 साली. हायड्रोजन आणि आर्गोन वायूचा शोध लावणारे ब्रिटिश रसायन शास्त्रज्ञ हेन्री कॅव्हेंडिश यांचा जन्म 1731 साली झाला. निष्ठावान समर्थ भक्त, समर्थ वाङ्मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक आणि प्रकाशक शंकर श्रीकृष्ण देव यांचा जन्म 1871 साली झाला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आणि कामगार पुढारी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक अग्रणी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्म 1899 साली झाला. कन्नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, चित्रपट निर्माते के शिवराम कारंत यांचा जन्म 1902 साली झाला. इंग्रजी भाषेतून लेखन करणारे भारतीय लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायण स्वामी तथा आर के नारायण यांचा जन्म 1906 साली झाला. क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक, क्रीडा महर्षी नोशिरवान दोराबजी तथा एन डी नगरवाला यांचा जन्म 1909 साली झाला. हिंदी चिने मैत्रीचे प्रतीक डॉक्टर द्वारकानाथ कुटणीस यांचा जन्म 1910 साली झाला. भारतीय कवी आणि समीक्षक रामविलास शर्मा यांचा जन्म 1912 साली झाला. सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर लीला मुळगावकर यांचा जन्म 1916 साली झाला. चित्रपट अभिनेत्री रेखा यांचा जन्म 1954 साली झाला. भारतीय नौसेनाधिपती सरदारीलाल माथादास नंदा यांचा जन्म 1915 साली झाला. भारतीय इतिहासकार, अभ्यासक आणि समीक्षक बलदेव उपाध्याय यांचा जन्म 1899 साली झाला. अष्टपैलू लेखक मणिलाल नथुबाई त्रिवेदी यांचे निधन

1898 साली झाले. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते गुरुदत्त यांचे निधन 1964 साली झाले. मुकपटाच्या जमान्यातील अभिनेत्री रुबी मायर्स उर्फ सुलोचना यांचे निधन 1983 साली झाले. शास्त्रीय गायिका सरस्वतीबाई राणे यांचे निधन 2006 साली झाले. कथक नर्तिका रोहिणी भाटे यांचे निधन 2008 साली झाले. गझल गायक जगजीत सिंग यांचे निधन 2011 साली झाले. भारतीय लेखक आणि कथाकार सुब्बू अरुमुगम यांचे निधन 2022 साली झाले. भारतीय अभिनेत्री आणि गायिका पद्मश्री मनोरमा यांचे निधन 2015 साली झाले. तर श्रोते हो, असे होते आजचे दिनविशेष.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
4: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
3: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
4: आजच संपर्क करा. संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा. दूर दूर डोंगरात, गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी. गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे. मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 MHz वर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र.
5: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गार गार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
6: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जन

0: श्रोते हो, एकटेपणात साथ सोबत करतात आठवणींच्या गाण्यातले सूर आणि मनातल्या अव्यक्त भावनांना बोलत करतात त्या गाण्याचे शब्द।
1: आणि हे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सशक्त माध्यम म्हणजे आकाशवाणी। नियमित ऐका FM 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी।

0: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
1: आकाशवाणी अमरावती,
2: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
1: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
2: एकाकी मनाला भावनांची साथ,
1: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
2: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती.
1: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 MHz वर आकाशवाणी अमरावती केंद्र.
2: सूर्याने तोंडावरचं अंथरुण दूर केलंय. क्षितिजावर पसरली आहे सुंदरशी चादर. दूर एका वासुदेवाचा गजर. ओव्यांचे सूर जात्यावर पक्षी गातात सुंदर गाणी. तुमची नाही माझी नाही आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती आकाशवाणी.
3: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सकाळचे 7:07 झाली आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.
4: सृष्टी दाखवत,
5: वाचन माणूस बनवत,
4: वाचन मनांना घडवत,
5: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
4: वाचन चळवळ वाढवू.
5: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
4: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.

प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास आज आणि उद्या बीएलओ तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI Net या मोबाईल ॲपवर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध आहे.

आकाशवाणी पुणे, पराग चिंचोलकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय पथकाकडून राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट. यंदाचं विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेत्री सई परांजपे यांना जाहीर. आणि दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा पराभव करत वेस्ट इंडिजची मालिकेत 1-1 अशी बरोबरी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय पथकानं काल राज्यातल्या विविध जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या नाणेगाव, अंबड तालुक्यातल्या किणगाववाडी, जामखेड आणि गल्हाटी परिसरातल्या पिकांचं नुकसान, पाणी टंचाई आणि शेतकऱ्यांच्या अडचणींची माहिती या पथकानं घेतली. बीड जिल्ह्यात या पथकानं गेवराई तालुक्यातल्या तूर, कापूस, ऊस आणि तुतीच्या शेतीची पाहणी केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देमणी शिवारातील करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात उपळई ठोंगे आणि पानगाव गावालाही भेट दिली. यावेळी सोयाबीन, तूर पिकांची स्थिती तसंच पानगाव इथल्या पूर्णपणे कोरड्या पडलेल्या साठवण तलावाची पाहणी या पथकानं केली. अहिल्यानगर जिल्ह्यात या पथकानं चास कर्जत तालुक्यातील टाकळी, खंडेश्वरी, चिंचोली, काळदात या ठिकाणी पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यापैकी 18 तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करण्याचा शासन आदेश सरकारनं काल जारी केला. या पाहणीनंतर त्यांचाही दुष्काळ यादीत समावेश करण्याबाबत विचार केला जाणार आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ही KYC अभावी पीक कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार आहेत. पीक कर्ज माफीचे अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तलाठी आणि ग्रामसेवक घरोघरी जाऊन EKYC प्रक्रिया पूर्ण करतील असं बावनकुळे यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. त्यामुळं आता 5 मतदारसंघांमधलं निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपच्या स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख जाधव यांच्यात लढत होणार आहे. पुणे शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीतून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे आणि राष्ट्रवादीचे प्रताप माने यांनी काल माघार घेतली. इथं महायुतीतर्फे भाजपाचे कौस्तुभ गावडे तर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे जयंत आसगावकर निवडणूक लढवत आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघात 30 तर पुणे पदवीधर मतदारसंघात 47 उमेदवार रिंगणात आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाचे बंडखोर उमेदवार रमण सेनाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना पाठिंबा जाहीर केला. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीसाठी 26 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काल 4 उमेदवारांनी माघार घेतली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून 13 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल 103 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान केले. 2022, 2023 आणि 2024 या वर्षांमध्ये हे पुरस्कार जाहीर झाले होते. विकास प्रकल्पांमुळे विस्थापित व्हावं लागलेल्या आदिवासी समुदायांचे पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न सरकार मार्गी लावेल आणि त्यांना चांगल्या पायाभूत सुविधा

0: तसंच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. पालघर जिल्ह्यात धामणी धरणासाठी विस्थापित झालेल्या कुटुंबांना जमिनीचा मालकी हक्क देणाऱ्या शासन निर्णयाची प्रत काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ग्रामस्थांना वितरित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया युरिया खताबाबतच्या निर्णयाविषयी.
1: 2014 पर्यंत शेतकऱ्यांसाठी अत्यंत कमी किमतीत विकल्या जाणाऱ्या युरियाच्या साठ्यातला बराचसा साठा उद्योगांसाठी वापरला जायचा, त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारं अनुदान इतरांच्या वैयक्तिक लाभासाठी वापरलं जायचं आणि शेतकऱ्यांना नेहमीच युरिया खताचा तुटवडा जाणवायचा. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारनं सप्टेंबर 2015 मध्ये भारतात तयार होणाऱ्या सर्व प्रकारच्या युरिया खतांसाठी कडुनिंबाचं आवरण सक्तीचं केलं. यामुळं अनुदानित खताचा उद्योगासाठी वापर होणं थांबलं, शिवाय खताची गुणवत्ता देखील वाढली. कडुलिंबामुळं रोपांची या खतामधला नायट्रोजन शोषून घेण्याची क्षमता वाढल्यामुळं शेतीसाठी ते जास्त फायदेशीर झालं. धानाची उत्पादकता 5.79% वाढली, तसंच मक्याची आणि सोयाबीनची सुमारे 7%, तर तुरीची आणि ऊसाची उत्पादकता सुमारे 17% वाढली. कडुलिंबाच्या एका आवरणामुळं कित्येक दशकांपासून सुरू असलेला युरिया खताचा काळा बाजार रोखण्यात मदत झाली आणि शेतकऱ्यांचाही फायदा झाला. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सुरेखा जोशी.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
2: यंदाच्या हरभरा हंगामासाठी निवडा महाबीजचा जॅकी 92-58, जिरायती आणि बागायती शेतीसाठी योग्य, मर रोगास प्रतिकारक्षम आणि हमखास भरघोस उत्पादन देणारं वाण, केंद्र शासनाच्या साथी पोर्टल द्वारे प्रमाणित असल्यानं गुणवत्तेची खात्री. त्वरा करा, महाबीज बियाणं रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज, शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
0: यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक सई परांजपे यांना जाहीर झाला आहे. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समितीतर्फे हा पुरस्कार दिला जातो. येत्या 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनी ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. गौरव पदक 30,000 रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. प्रत्येक बालकाला कुटुंबाचा अधिकार आहे या तत्वावर बाल संरक्षण व्यवस्था बळकट करण्याला राज्य शासन प्राधान्य देत आहे असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल सांगितलं. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत झालेल्या विभागीय शिखर परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी आदिती तटकरे यांनी राज्यातल्या प्रभावी उपक्रमांचं सादरीकरण केलं. विविध राज्यांमधल्या प्रभावी पद्धती, अंमलबजावणीतील अडचणी आणि व्यवहार्य उपायांवरील विचारमंथन महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त राज्यात मनजागृती आणि मनसंवाद या संदेशातून मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जात आहे असं राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल सांगितलं. मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून नागरिकांना वेळेत मदत मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. टेलिमानस हेल्पलाईन, मनशक्ती क्लिनिक, स्मृतीदोष क्लिनिक आणि मनोसामाजिक पुनर्वसन सेवांच्या माध्यमातून मानसिक आरोग्य सेवांचं जाळं बळकट करण्यावर सार्वजनिक आरोग्य विभागाचा भर आहे अशी माहिती त्यांनी दिली. मानसिक आरोग्याबाबत जागरूक, संवेदनशील आणि कलंकमुक्त समाज निर्माण करण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा असं आवाहन आंबेडकर यांनी केलं आहे. आज जागतिक मानसिक आरोग्य दिवस आहे. प्रत्यक्ष अनुभव कथन, खरे आवाज, वास्तव बदल ही यंदाच्या दिनाची संकल्पना आहे. यानिमित्त मानसिक आरोग्याविषयी सांगत आहेत डॉक्टर रोहन जहागीरदार.
3: यंदाची जी थीम आहे याच्यामध्ये काय म्हटलं जातंय, नॉन जजमेंटल विचारांनी एखाद्याला पहा, त्याला ती सेफ स्पेस म्हणजे त्याला सुरक्षित जागा बोलायला द्या आणि त्यांच्या भावनांना रिस्पेक्ट, त्यांना तो तेवढा आदर द्या. म्हणजे काय करायचं, नक्की एखादा व्यक्ती म्हणतोय मला भीती वाटते, तर याच्यात घाबरण्यासारखं काय, हे काय त्याचं उत्तर होऊ शकत नाही. तो असं का म्हणतोय, त्या मागचं काय कारण आहे किंवा त्या व्यक्तीला ते तसं का वाटतंय, हे थोडं न चुकीचा विचार करता, म्हणजे हा मुद्दाम करतोय किंवा हे असं होऊ शकत नाही अशी काही कल्पना न ठेवता त्याला ते शेअर करणं, त्याला ती सेफ स्पेस देणं याची ही सुरुवात आहे. मानसिक स्वास्थ्याकडे बघा, आपल्या भावनांना तो आदर स्वतः पहिल्यांदा द्या म्हणजे सगळे देऊ शकतील. आणि नेहमी म्हणतो, ईट ऑन टाइम, स्लीप ऑन टाइम अँड प्लीज माइंड युअर ओन बिझनेस, म्हणजे आपण आपले काम आपल्या जबाबदाऱ्या करत राहिलो तर बऱ्याच अडचणी कंट्रोलमध्ये राहतात. स्टे हेल्दी, प्लीज टेक केअर ऑफ युअर मेंटल हेल्थ.

0: क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा 6 गडी राखून पराभव केला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. रांची इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं दिलेलं 250 धावांचं लक्ष वेस्ट इंडिजनं 19व्या षटकात पार केलं. मालिकेतला तिसरा सामना उद्या इंदूर इथं होणार आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान, तर मराठवाडा आणि विदर्भात कोरडं हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय पथकाकडून राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट. यंदाचं विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेत्री सई परांजपे यांना जाहीर. आणि दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा पराभव करत वेस्ट इंडिजची मालिकेत 1-1 अशी बरोबरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: हे तर फक्त तुमच्या आणि आमच्या क्षणातील कहाणी. तुमच्या आमच्यातले हे क्षण, हेच तर आयुष्यातले सुखद साठवण.

0: चला तर मग श्रोतेहो वेचूयात ते अनमोल असे क्षण अमरावती आकाशवाणीच्या 101.5 मेगाहर्ट्ज वर।
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता,
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
2: आजच संपर्क करा।
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
0: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवाल दिल झाले, इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले। निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा श्रोते हो। त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा झाडे जगवा।
5: थोडं गोड थोडं तिखट, थोडं कडू थोडं आंबट, थोडं खारट थोडं तुरट, पण आमच्याशिवाय सर्व चळणी, आयुष्यात चव येईल ऐकून गाणी। म्हणून ऐकत रहा अमरावती आकाशवाणी सकाळी ठीक 10 ते 12 पर्यंत FM 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी।

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

0: अरे तो असाच बोलतो, गुटखा सुपारी खूप खायचा तो, त्यामुळे असं झालं, त्याचे घशाचं ऑपरेशन झालं त्यामुळे तो असाच बोलतो.
1: असं का? तुम्हाला या भाषेत बोलायचं नसेल तर गुटखा तंबाखू धूम्रपान यापासून दूर राहा. पान बिडी सुपारी गुटखा यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांपासून कॅन्सर होतो. कॅन्सर हा मानव जातीसाठी धोकादायक आहे. व्यसनांपासून दूर राहा. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
2: श्रोते हो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती आकाशवाणी.
3: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सकाळचे 7:25 होत आहेत. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

काय म्हणतो? अरे बाबा काय म्हणतो आहेस तू?

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासच्या या अंतिम भागात मी अवंती विनोद देसाई आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, परंपरेचा वारसा जपत खादी आणि ग्रामोद्योगातील आधुनिक बाजारपेठेशी जोडणे ही आजची महत्वाची गरज आहे. आकर्षक ब्रँडिंग, आधुनिक डिझाईन, डिजिटल आणि ई कॉमर्सच्या माध्यमातून विक्री तसेच पर्यावरणपूरक उत्पादन पद्धती यामुळे खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांसाठी नव्या संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्रातील पारंपरिक ग्रामोद्योगांचे संवर्धन, कारागिरांचे कौशल्य विकास, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी तसेच भविष्यातील वाटचाल याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय श्री रवींद्र साठे सर. सर, तुमचं या अंतिम भागात मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार
0: सर. आपण बोललो की सिल्क आणि या सगळ्या गोष्टी, एकूणच आपण पर्यावरणाबद्दल बोललो तर पर्यावरण पूरक पण शाश्वत असं खादी व ग्रामोद्योग आपण तयार करण्याच्या दृष्टीने या सगळ्याकडे कसं पाहता येईल आणि मंडळ यासाठी काय कसं काम करेल?
1: नाही, एक तर असं आहे ना की या सगळ्या योजनांची यशस्वी कार्यवाही करणं म्हणजेच पर्यावरणाचं रक्षण करणं आहे. जसं खादी हा विषय, की आपण म्हणालात की किंवा गांधीजी म्हणायचे की खादी हा वस्त्राचा विचार आहे. आपण खादीचं वस्त्र वापरणं म्हणजे एका अर्थाने पर्यावरणालाच आपण मदत करत असतो. त्यामुळे खादीची वस्त्र अधिकाधिक कशी वापरता येतील याचा प्रचार तर आम्ही करतोच. आपण रुमालाने सुरुवात करा. सर्वांनी ठरवलं पाहिजे की खादीचा एक तरी कपडा मी विकत घेईन. सर्वांनी ठरवलं तर ह्या खादी या विषयाला प्रतिष्ठा मिळेल. त्या प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे की जसं आम्ही म्हटलं की आम्ही हर घर खादी घर घर खादी हा ही घोषणा दिलेली आहे. खादीच्या साड्या आहेत महिलांसाठी, खादीचे ड्रेस मटेरियल आहे, पोशाख आहे, पुरुषांसाठी खादीचे शर्ट आहेत, कुर्ते आहेत, जॅकेट आहे. या सगळ्या गोष्टी आपण वापरायच्याच. नंतर महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या घरात अनेक वस्तू खादीच्या आपण वापरू शकतो.

0: स्नानासाठी आपण खादीचा पंचा वापरला पाहिजे, खादीच टॉवेल वापरला पाहिजे. आपल्या घरातले जे पडदे आहेत हे पडदे आपण खादीचे करू शकतो. आपल्या घरातल्या उशा असतात त्या उशांचे आभ्रे आपण खादीचे करू शकतो. आपल्या गादीची चादर आहे ही चादर आपण ज्याला बेडशीट म्हणतो ही खादीची आपण घेऊ शकतो. अनेक अनेक पर्याय आहेत. खादी वस्त्र म्हणून त्याला करायचं असेल, प्रतिष्ठानाची असेल तर. दुसरं असं की आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, हे पंतप्रधान म्हणतात की खादी म्हणजे केवळ वस्त्र वापरणं नाही खादीचं, त्याचं वापरायलाच पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येकाच्या कपाटात खादीचं एक वस्त्र पाहिजेच. जशी अन्य वस्त्र आपले असतात तसं खादीचं एक वस्त्र पाहिजेच, एक कपडा पाहिजेच. पण आपले पंतप्रधान काय म्हणतात की खादी म्हणजे केवळ तो खादीचा कपडा वापरणं नाहीये, खादी म्हणजे आपल्या ग्रामीण भागातला जो उद्योजक आहे त्या उद्योजकाने तयार केलेली वस्तू आहे, ही वस्तू आपण वापरणं. म्हणजे उद्या शॅम्पू आहे, साबण आहे, तेल आहे, अनेक गृहोपयोगी वस्तू आहेत, छोट्या छोट्या हस्तकलांच्या माध्यमातून होणाऱ्या वस्तू आहेत, किंवा खाण्याचे पदार्थ आहेत, पापड लोणच्यांपासून चपला आहेत, अशा सगळ्या गृहोपयोगी वस्तू आहेत. या वस्तू वापरणं म्हणजे खादी आहे. वस्त्र तर आहेच, पण या छोट्या वस्तू ज्या ग्रामीण भागातल्या आपल्या कारागिरांनी तयार केलेल्या आहेत या वस्तूंना आपण उपयोगात आणणं. म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणतात की तुम्ही जर वस्तू घेतलीत ती ग्रामीण कारागिरीने बनवलेली या ग्रामीण उद्योजकांनी बनवलेली तर त्याच्या घरातली ज्योती जळेल, म्हणजे त्याला आर्थिक मदत मिळेल, ही खरी खादी. त्यामुळे अशा प्रकारे हा अशा प्रकारचा प्रचार खादीचा आपण करतोय. ठिकठिकाणी त्यासाठी प्रदर्शन आपण भरवतोय. राष्ट्रीय स्तरावर खादी आयोग करतच आहे, पण महाराष्ट्र सुद्धा प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारची प्रदर्शनं करणं हे वृत्तपत्र आणि अशा सगळ्या माध्यमांचा उपयोग करून आम्ही तो प्रचार करतो.
1: सर आत्ताच आपण राष्ट्रीय बाजारात बद्दल बोलतोय किंवा तिथपर्यंत आपण खादी कसं पोहोचवता येईल त्याबद्दल चर्चा करतोय. सर आपण आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करायला गेला तर आपण सामान्यतः कायमच बघतो की आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या किंवा भारतात उत्पादन होणाऱ्या गोष्टींची खूप क्रेज असते, खूप मागणी असते. तर खादीची नेमकी कशी मागणी आहे आंतरराष्ट्रीय बाजारात आणि त्यासाठी मंडळ काय पावलं उचलतं?
0: हे बघ, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उत्पन्न करणं हा खादी मंडळाचा म्हणजे महाराष्ट्राचा विषय नाही, हा केंद्राच्या खादी आयोगाचा. म्हणजे खादी आयोग करतच आहे. अनेक ठिकाणी खादीची मागणी वाढत चाललेली आहे अनेक देशांमध्ये. आपल्या देशाचे पंतप्रधान खादीचे एक ब्रँड अँबॅसेडर आहेत, त्यामुळे ते जिथे जातात तिथे खादीचा प्रचार करतात, त्यामुळे आपोआप जॅकेट्स आणि कुर्ते त्या देशात पोहोचतात. पण हा केंद्रीय स्तरावरचा विषय. महाराष्ट्र मंडळ आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उत्पन्न करण्यासाठी महाराष्ट्र मंडळाची तेवढी आत्ता ताकद नाहीये, पुढच्या काळात करणार नाही असं नाही. पण आत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावरचं करणं हे आमच्या कक्षेत आत्ता तरी बसत नाही.
1: बरोबर. पण एक राष्ट्रीय स्तरावर जे आयोग आहे खादी मंडळ आयोग, ते कुठची पावलं उचलत आहे आपलं खादी हे वस्त्र?
0: त्यांचं ब्रँडिंग आणि त्यांचं मार्केटिंग त्या माध्यमातून चालू आहे, खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि त्याच्यात काही खासगी संस्थाही उतरलेल्या आहेत, त्यामुळे ते त्यांचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालू आहेत. दुसरं असं की आणखीन एक खादी आयोगाचा एक संकल्प आहे तो, जसं मी मगाशी म्हणलं की खादी मॉल. आज झारखंड राज्यात खादी मॉल आहे, आज दिल्लीत खादी मॉल आहे. असं प्रत्येक राज्यात खादी मॉल करणं असं खादी आयोगाचं एक मोठं धोरण म्हणा किंवा त्यांचा एक संकल्प आहेच. दुसरं असं की सर्व खादी संस्था, आमच्या सगळ्या खादी मंडळांची मातृसंस्था ही खादी आयोगाच आहे, त्यामुळे आमच्यातलाही समन्वय हा उत्तम रीतीने आहे. कारण त्यांच्याच माध्यमातून आम्हाला प्रदर्शनासाठी काही ठिकाणी पैसे मिळतात. त्यांच्या आता पीएमईजीपी योजना आहे, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हा खादी आयोगाचाच आहे. आम्हाला त्यांनी या महाराष्ट्रात आपण आपल्या मंडळाच्या माध्यमातून ही योजना आपण राबवतो, त्यामुळे खादी आयोग मोठ्या प्रमाणात खादीचा प्रचार करतच आहे. नाशिकला त्यांची मोठी जमीन आहे, तिथे अशा प्रकारचं मोठं केंद्र उभं करण्याची त्यांची कल्पना आहे.
1: सर आपल्या मंडळाची आगामी काळात प्राधान्यक्रमाने कोणती उद्दिष्ट असेल?
0: नाही तर महाराष्ट्रात खादीला एक प्रतिष्ठा मिळवून देणं हे आमचं सर्वात मोठं कर्तव्य आहे आणि आमचा संकल्प आहे. मी मगाशी म्हटलं की खादीला एक सल्लागार समिती करणं हा एक आमचा संकल्प आहे. नंतर अशी एक आणखीन कल्पना आहे की खादी दूत म्हणून किंवा ज्याला स्वयंसेवी पद्धतीने किंवा व्हॉलंटरीली ज्याला आपण म्हणू, कुठची अपेक्षा न करता खादीचा प्रचार करायचा आहे, त्याला आम्ही खादी दूत अशी संकल्पना मिळेल की ज्याला काम करायचं आमच्या मंडळाकडे संपूर्ण

0: करा, आम्ही तुम्हाला काम देऊ. त्यामुळे हा एक विचार आहे. नंतर खादी यात्रा काढणं मी तुम्हाला म्हटलं तो एक विचार आहे. नंतर केवळ अनुदानावर खादी अवलंबून न राहता ती आत्मनिर्भर कशी बनेल, तंत्रज्ञानाचा वापर करून ती कशी आणखीन चांगली विकसित करता येईल, आणि कारागिरांचे समूह ज्याला क्लस्टर आपण म्हणू की हे पुढच्या काळात निर्माण करण्याची आमची कल्पना आहे, आणि पेळूचा कारखाना की ज्याची आज महाराष्ट्रात कमी आहे असा पेळूचा कारखाना सुद्धा पुढच्या काळात करणं अशी आमची कल्पना आहे. नंतर मी असं म्हणेन की खादी हा विषय की इंग्रजी भाषेत आपण म्हणायचं झालं तर खादीचं स्पेलिंग येतं KHADI. मी अनेक ठिकाणी सांगतोय की या KHADI ला अर्थ आहे की के म्हणजे नॉलेज म्हणजे ज्ञान, एच म्हणजे ऑनेस्टी प्रामाणिकता, ए म्हणजे अलर्टनेस तुम्ही कायम सजग राहिलं पाहिजे, डी म्हणजे डिसिप्लिन तुमच्या जीवनात शिस्त पाहिजे, आणि आय म्हणजे इंटेग्रिटी तुमची निष्ठा तुमची प्रामाणिकता. हे म्हणजे खादी आहे. त्यामुळे या सगळ्या आजच्या नागरिकांना आजच्या तरुणाला संधी खादीचं वस्त्र वापरणं ते वापरायलाच पाहिजे, पण खादीची ही जी मूलतत्व आहे त्याच्या मागचा असा विचार आहे, हा विचार आपल्या जीवनात आपण जिथे काम करतो तिथे आपण ह्या सगळ्या मूल्यांचा आपण आग्रह धरणं आणि त्याप्रमाणे आपली जीवन रचना करणं ही खरी खादी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे सर्व लोकांना आव्हान आहे.
1: सर एक शेवटचा प्रश्न तुम्हाला की आजकालची तरुण जी मंडळी आहे की जी या क्षेत्रात येऊ पाहते, खादीचा उद्योग करू पाहते, तरुण कारागीर असेल तर त्याला या क्षेत्रात एक शाश्वत आपण म्हणू त्याचा करिअर होऊ शकेल, या दृष्टीने मंडळ नक्की काय सल्ला देऊ इच्छिते?
0: आम्ही जे धोरण सरकार पुढे ठेवलेलं आहे, आम्ही 100 संस्था सुरू करण्याचं आमच्या डोक्यात आहे. ज्याला संस्था सुरू करायची म्हणजे त्याला आंबरचरखे आमच्या PMEGP योजनेत आम्ही त्याला आंबरचरखे देऊ की पेळूचा कारखाना उद्या निर्माण होणार, त्यामुळे उद्या त्याला आम्ही कच्चा माल सुद्धा त्याला देऊ, आणि त्याला त्याच्या विक्रीची हवी जेवढे अधिकाधिक वस्त्र निर्माण होईल तेवढी मागणी आहे. त्या मागणीसाठी आज आपल्याकडे जेवढ्या प्रमाणात वस्त्र पाहिजे तेवढ्या प्रमाणात ते नाहीये. त्यामुळे जेवढे आणि त्यातनं रोजगार सुद्धा निर्माण होतो. आता आम्ही जे धोरण म्हटलंय आम्ही शासनाला दिलेलं आहे त्याच्यात पुढच्या 5 वर्षात 40,000 रोजगार निर्माण होतील. प्रत्येक वर्षी 20 कोटी सरकारने आम्हाला अनुदान द्यावं, अशा 5 वर्षात 40 ते 50,000 रोजगार निर्माण होतील या महाराष्ट्रात. त्यामुळे तरुणांना किंवा जे व्यवसाय करू इच्छितात त्या सगळ्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी या व्यवसायात उतरा. आणि मी म्हटलं की खादी व्यवसायात उतरा याचा अर्थ खादीचं केवळ वस्त्र नाही, या सरकारच्या योजना आपण ज्याची चर्चा केली की पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, आमचा मधमाशी पालन किंवा विश्वकर्मा कौशल्य योजना, या योजनेचे लाभ घ्या आणि त्यातनं स्वयंरोजगार आपण निर्माण करा, स्वतःसाठी उद्योग निर्माण करा. आणि तुम्ही केवळ उद्योग करू नका, म्हणजे तुम्ही केवळ स्वयंरोजगार तर आहेच, पण तुम्ही त्या स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आणखीन 4 लोकांचे संसार उभे करा. हे खरं आजच्या तरुणांना माझं आव्हान.
1: श्रोते हो, खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्राच्या भविष्यातील वाटचाली विषयीचा आपला हा संवाद आज येथे संपत आहोत. परंपरा, कौशल्य, आधुनिक तंत्रज्ञान, नवउद्योजकता आणि शाश्वत विकास यांची सांगड घालत खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रातील अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची दिशा या संवादातून स्पष्ट झाली. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे, ग्रामीण कारागिरांच्या कौशल्याला आणि श्रमाला बाजारपेठ मिळवून देणे, तसेच नव्या पिढीला स्वयंरोजगार आणि उद्योजकतेची संधी उपलब्ध करून देणे, या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक सक्षम करण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. आजच्या संवादासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय श्री रवींद्र साठे सर यांचे मनपूर्वक आभार. श्रोते हो, पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या संवादासह. तोपर्यंत मी अवंती विनोद तुमची रजा घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिल खुला आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम वेळ 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोते, सकाळचे 7:40 झाली आहेत. आता ऐकूया मिश्र संगीत.

श्रोते हो आता आपण नटरंग या चित्रपटातलं गीत ऐकलं. अजय गोगवले आणि सहकाऱ्यांचा स्वर होता. गुरु ठाकूर यांची शब्दरचना आणि अजय अतुल यांचं संगीत.

0: आता ऐकूया जितेंद्र घोडके सराफ पुणे हा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावलीमधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करण्यास सुरुवात करायची, कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजांत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी यासाठीच आहे.
2: बरं, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
2: बरोबर आहे.
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
2: हो.
3: घरातली जळमट काढता.
2: खरे.
3: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
2: बरोबर.
3: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
2: अमावस्येचा.
3: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
2: अरे वा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
3: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
2: का?
3: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
2: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
3: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
2: बर.
3: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही. तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब,
2: अच्छा,
3: रजत म्हणजे चांदी, आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली, कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
2: अच्छा.
3: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
2: हा,
3: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता. आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी

श्रोते हो आताचा आपण नटसम्राट या चित्रपटातलं गीत ऐकलं. अजित परब यांचा स्वर होता, गुरु ठाकूर यांची शब्दरचना आणि विजय प्रकाश यांचं संगीत. आकाशवाणीच आहे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो सकाळचे 7:49 होत आहेत.

0: करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचंय ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो,
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही, त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही, या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केला तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण युपीआय किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का, युरोप किंवा युएस मधून येणारे लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0202-44-78-286 किंवा

0: 0240 244 80 135.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 8 वाजता आहेत. थोड्याच वेळात ऐकूया समाचार प्रभात. त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, तसंच 8:30 आणि राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, आणि 8:40 आणि राष्ट्रीय टपाल दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूया समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

आकाशवाणी पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. किशोरवयीन मुलींचं आरोग्य पोषण आणि सर्वांगीण विकास यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. सीजेपीच्या नवी दिल्लीतल्या आजच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी द्यायला दिल्ली पोलिसांचा नकार. एसआयआर बाबत विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट. भारत कोणत्याही क्षेत्रात मक्तेदारीला परवानगी देत नाही दूरसंवाद मंत्र्यांचं स्पष्टीकरण. आणि 20 षटकांच्या दुसऱ्या क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजचा भारतावर 6 गडी राखून विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किशोरवयीन मुलींचं आरोग्य पोषण आणि सर्वांगीण विकास यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन केलं आहे. नवी दिल्ली इथं महिला आणि बालविकास विषयावरील 2 दिवसांच्या राष्ट्रीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्रात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. लोकसहभागाच्या महत्वावर भर देत अंगणवाडी केंद्रांचा विकास सामूहिक सहभागाची केंद्र म्हणून करावा असं आवाहन त्यांनी केलं. महिलांच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करताना महिलांची सुरक्षा प्रतिष्ठा आणि सक्षमीकरण या विषयांवर मुलांसाठी वयानुसार योग्य असे अभ्यासक्रम किंवा माहितीपर सत्र विकसित करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसंच विविध विभागांच्या समन्वित प्रयत्नातून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या महत्वावरही त्यांनी भर दिला. या परिषदेत विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी एकत्र आले होते. प्रत्येक बालकाला कुटुंबाचा अधिकार आहे या तत्वावर बाल संरक्षण व्यवस्था बळकट करण्याला राज्य शासन प्राधान्य देत आहे असं महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल या परिषदेत सांगितलं. यावेळी आदिती तटकरे यांनी राज्यातल्या प्रभावी उपक्रमांचं सादरीकरण केलं. युवा पिढीनं आपली कौशल्य सातत्यानं अद्ययावत करण्याची आणि वेगानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. चीनमध्ये शांघाय इथं होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी निवड झालेल्या भारतीय चमूमधील युवकांशी काल पंतप्रधानांनी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय बाजाराला अनुसरून आपली कौशल्य विकसित करण्याचं आवाहन करून या पथकानं कौशल्य विकासाचे दूत बनावं असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. सीजेपीच्या नवी दिल्लीतल्या आजच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी द्यायला दिल्ली पोलिसांनी नकार दिला आहे. याआधीच्या आंदोलनादरम्यान पक्षानं सार्वजनिक सुरक्षा नियमांचं आणि पोलिसांच्या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन केल्यामुळं आंदोलनाची परवानगी नाकारत असल्याचं दिल्ली पोलीस सहआयुक्त नुपूर प्रसाद यांनी काल माध्यम प्रतिनिधींना सांगितलं. सध्या जंतरमंतर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत असं सांगून कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान नवी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दिल्ली मेट्रोनं आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 45 मेट्रो स्थानकं प्रवेशासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली वाहतूक पोलिसांनीही विविध ठिकाणी वाहतुकीचे मार्ग बदलले आहेत. लोकांनी विनाकारण प्रवास करू नये आणि प्रवास करायचा असल्यास पूर्वनियोजित करावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपतींना निवडणूक आयोगाच्या विशेष व्यापक पुनरीक्षण अभियानातील कथित त्रुटींची माहिती दिल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी माध्यमांना सांगितलं. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी पुन्हा मतपत्रिकेवर मतदान घ्यावं अशी मागणी राष्ट्रपतींकडे केली असून त्यांनी या संदर्भातले पुरावे सादर करायला सांगितलं आहे. आम्ही हे पुरावे सादर करू असं खरगे म्हणाले. या शिष्टमंडळात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी आणि अन्य नेत्यांचा समावेश होता. भारत कोणत्याही क्षेत्रात मक्तेदारीला परवानगी देत नसल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे. भारतात कामकाज करण्यासाठी स्टारलिंकला परवानगी देण्याबाबतच्या काँग्रेसच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. नवी दिल्ली इथं काल झालेल्या 10व्या इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये ते बोलत होते. स्टारलिंक जिओ सॅटेलाइट

कम्युनिकेशन्स आणि युटेलसॅट वन वेब या तीन कंपन्यांनी उपग्रह आधारित संपर्क सेवेचे परवाने मिळवले असल्याचं सिंधिया यांनी सांगितलं. या संदर्भातील कार्यपद्धती निश्चित झाल्यावर सरकार महसूल वाटपाच्या तत्वावर या कंपन्यांना स्पेक्ट्रमचं वाटप करेल असं त्यांनी स्पष्ट केलं. उपग्रह आधारित संपर्क सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना विहित सुरक्षा निकष आणि इतर नियामक आवश्यकतांची स्वतंत्रपणे पूर्तता केल्यानंतरच सेवा सुरू करण्याची परवानगी दिली जाईल यावर त्यांनी भर दिला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सध्याच्या काळात राष्ट्रीय सुरक्षेची व्याख्या बदलली असून राष्ट्रीय सुरक्षा केवळ सशस्त्र दलांच्या ताकदीवरच नाही तर संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेवरही अवलंबून असते असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सच्या चॅम्पियन्स अवॉर्ड्स समारंभात बोलत होते. 2025-26 या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण क्षेत्रातील निर्यात विक्रमी 38,424 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचं सिंह यांनी सांगितलं. पश्चिम बंगाल आणि आसाममधल्या पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षानं विजय मिळवला तर तमिळनाडूमधल्या दोन जागांवरच्या पोटनिवडणुकीत तमिळ वेत्री कळघम पक्षानं विजय मिळवला. पुदुच्चेरीत थट्टन चावडीची जागा AINRC पक्षानं आपल्याकडे राखली. दरम्यान आसाम आणि पश्चिम बंगालमधल्या पोटनिवडणुकीतल्या विजयामुळे जनतेच्या मनातला भाजपप्रणीत NDA आघाडीवरचा विश्वास पुन्हा अधोरेखित झाला असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधानांनी विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. त्यामुळे आता पाचही मतदारसंघातलं निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपच्या स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख जाधव यांच्यात लढत होणार आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपाचे कौस्तुभ गावडे आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर निवडणूक लढवत आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाचे बंडखोर उमेदवार रमण सेनाड यांनी भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना पाठिंबा जाहीर केला. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काल 4 उमेदवारांनी माघार घेतली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून 13 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. मतदारांनी वैयक्तिकरित्या अर्ज 7 दाखल करण्यावर निवडणूक आयोगानं मर्यादा घातली आहे. दावे आणि हरकतींच्या काळात जास्तीत जास्त 10 वेळा आणि मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाच्या काळात महिन्यातून 5 वेळा अर्ज करण्याची परवानगी आयोगानं दिली आहे. मतदारांनी वैयक्तिकरित्या मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवण्याला आळा घालण्यासाठी ऑनलाईन आणि प्रत्यक्षात अर्ज सादर करण्यावर ही मर्यादा घातली आहे. या हरकती खोट्या असल्याचं किंवा हेतुपुरस्सर दाखल केल्याचं आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. फ्लाय दुबई विमानाच्या सहवैमानिकावर हल्ला करणाऱ्या ओमानच्या सहवैमानिकाला दहशतवादी हल्ल्यासाठी आधीच तयार केलं होतं असं या UAEच्या तपास पथकानं काल स्पष्ट केलं. या संशयित आरोपीनं विमानाचं नियंत्रण बंद पडण्याची योजना आखली होती आणि हे विमान तेल अवीव इथल्या विमानतळावर आत्मघाती हल्ला करण्यासाठी वापरण्याचा त्याचा हेतू होता असं UAEच्या महाधिवक्त्यांनी म्हटलं आहे. तेल अवीवचं विमानतळ आणि हवाई मार्गाची माहिती करून घेण्यासाठी हा वैमानिक आधी 2 वेळा तिथं सहवैमानिक म्हणून गेला होता असंही तपासात आढळून आलं आहे. अमेरिकेनं रशियाच्या डिझेलच्या विक्रीवरील निर्बंध काल उठवले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा करून अमेरिकी जागतिक बाजारपेठेला डिझेल पुरवठा करण्याचा करार केल्यानंतर काही मिनिटातच अमेरिकेच्या कोषागार विभागानं ही घोषणा केली. क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात काल वेस्ट इंडिज संघानं भारताचा 6 गडी राखून पराभव केला. यामुळं 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. 250 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजनं 18 षटकं आणि 3 चेंडूत 4 गडी गमावून 252 धावा करत सामना जिंकला. कर्णधार शाय होपनं 45 चेंडूत 102 धावांची खेळी करत सामनावीर पुरस्कार पटकावला तर शेरफेन रुदरफोर्डनं 37 चेंडूत 84 धावा करत विजयात मोलाचं योगदान दिलं. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 249 अशी धावसंख्या उभारली. भारतातर्फे संजू सॅमसननं 41 चेंडूत 82 धावांची खेळी करत सर्वाधिक धावा केल्या तर ईशान किशननं 22 चेंडूत 43 धावा केल्या. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. किशोरवयीन मुलींचं आरोग्य पोषण आणि सर्वांगीण विकास यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन.

0: सीजेपीच्या नवी दिल्लीतल्या आजच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी द्यायला दिल्ली पोलिसांचा नकार. एसआयआर बाबत विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट. भारत कोणत्याही क्षेत्रात मक्तेदारीला परवानगी देत नाही, दूरसंवाद मंत्र्यांचं स्पष्टीकरण. आणि 20 षटकांच्या दुसऱ्या क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजचा भारतावर 6 गडी राखून विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 8:40 झालेली आहेत. या नंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, राष्ट्रीय टपाल दिनानिमित्त ऐकूया समन्वित रूपक पोस्टमन नात्यांचा संदेश वाहक. लेखन बळीराम वाघ यांचं. पात्र परिचय मंदा वैजयंती नांदगावकर, रेखा स्मिता नामदे, सविता अनुप्रिता भाले, सागर नयन पवार, शरद अनिल नरवडे. चला तर ऐकूया समन्वित रूपक पोस्टमन नात्यांचा संदेश वाहक.
3: डाकिया डाक लाया, डाकिया डाक लाया.
4: मंदा
5: काय ग?
4: अगं चहा घे.
5: हो हो घेते ना.
4: किती वेळ झाला कप हातात धरून बसलीस?
5: घेते ग, पण ना तुझ्या हातचा चहा प्यायला मिळाला की पोस्ट ऑफिसच्या कॅन्टीनची आठवणच येत नाही.
3: कॅन्टीनचा चहा इतका वाईट नव्हता.
5: तुम्ही पुरुष लोकांना चहा आणि जेवण यात फरकच कळत नाही. खरंच किती दिवसांनी आपण सगळे असे निवांत बसलोय ना.
6: निवांत? मी आलोय म्हणजे तर निवांतपणा संपला.
4: हे मात्र खरं.
6: काय ना, मी 40 झालोय खरा, पण अजून माझ्या बॅगेत वय ठेवायला जागा नाही ना.
4: तुझ्या बॅगेत वय नसेल पण गप्पा मात्र भरपूर असतील.
6: काय करणार, माझं तोंड म्हणजे रजिस्टर्ड पोस्ट ऑफिस आहे ना ताई. एकदा सुरू झालं की पोहोचल्याशिवाय थांबतच नाही.
5: सविता ताई, हे तुझं जुनं कपाट अजून असंच आहे का ग?
4: हो ग, जुने फोटो, कागद, काही आठवणी.
5: अरे वा, ए हा फोटो बघा ना
6: ताई. हा फोटो इतकं जुना आहे की पोस्टने पाठवला असतं तर पुरातन वस्तू म्हणून परत आला असता.
5: अरे हे काय, पत्र?
4: हो, माझ्या वडिलांचं. मी नोकरीला नवीन लागले होते, पहिल्यांदा घरापासून दूर गेले होते. एक दिवस पोस्टमन माझ्यासाठी पत्र घेऊन आला. लिफाफ्यावर माझं नाव होतं. मी पत्र उघडलं. बाबांनी लिहिलं होतं, काळजी करू नकोस, मन लावून काम कर, वेळेवर जेव, एवढंच.
5: एवढंच?
4: हो, पण त्या 4 ओळींमध्ये माझं घर होतं, आई होती, बाबा होते आणि माझी काळजी होती.
3: काही पत्र शब्दांनी छोटी असतात पण मनाने फार मोठी.
6: आज आपण मोबाईलवर कितीतरी मेसेज करतो पण कधी कधी 2 शब्दही पुरतात ना. काळजी घे.
5: अगदी खरंय. वा सागर, आज फारच तत्वज्ञान सुरू आहे.
6: काय करणार, 40 काहीतरी फायदा झाला पाहिजे ना.
5: अगदी बरोबर. पण खरंच आपण किती पत्र पोहोचवली असतील की नाही आतापर्यंत?
3: मोजली असती तर आकडा मोठा झाला असता.
4: आणि त्या प्रत्येक पत्रामागे एक वेगळी कहाणी होती.
3: एक मनी ऑर्डर मला अजून आठवते. एक कामगार शहरात काम करायचा, महिन्याचे पैसे गावाकडे पाठवायचा. मी पैसे घेऊन त्याच्या घरी गेलो. घरात बायको आणि 2 मुलं. मी पैसे दिले. मुलगा म्हणाला.
5: काय म्हणाला?
3: आई आता माझी फी भरशील? मुलगी म्हणाली. आई माझी नवीन चप्पल? आई दोघाकडे पाहून म्हणाली, दोघांचंही होईल. त्या क्षणी जाणवलं, ती मनी ऑर्डर फक्त पैशाची नव्हती, त्यात त्या वडिलांची

0: जबाबदारी होती, मुलाचं शिक्षण होतं आणि घराची काळजी होती.
1: दादा, म्हणूनच आपल्या बॅगेत असलेल्या प्रत्येक वस्तूची किंमत ना तिच्या कागदावर किंवा रकमेवर ठरत नाही.
2: हो, कधी एखादं पत्र लाख मोलाच असत, नाही का? चला आता सागरचा किस्सा.
1: हो, माझ्याकडे काय आता ही पोतडी जी आहे ती किस्सांनीच भरलेली आहे म्हणा.
2: तर
1: काय झालं होत, एकदा मला एका गावात पत्र द्यायचं होतं.

0: हो माझ्याकडे काय आता ही पोतडी जी आहे ती किस्सेंनीच भरलेली आहे म्हणा.
1: तर
0: काय झालं होत, एकदा मला एका गावात पत्र द्यायचं होतं आणि मी खूप वेळ बघितलं या पत्रावर जो आपण पत्ता बघतो ना तो काय आहे वगैरे.
1: अच्छा काय होता
0: त्याच्यावर असं लिहिलं होतं, गणपतीच्या मंदिराच्या मागे मोठे चिंचेचे झाड जवळ तिसरं घर. मी म्हणलं अरे हा काय पत्ता आहे का देवा, पण मी आपला गेलो म्हणलं जाऊया पहिलं काय सापडते ते बघूया.
1: अच्छा गाव छोटं असेल म्हणून असेल तसा पत्ता तो.
0: हो पण म्हणलं पहिलं काय शोधायचं, चिंचेचं झाड का गणपतीचं मंदिर. पण नशीब बरोबर होत त्यावेळेस
1: गणपतीचं मंदिर पण
0: आणि चिंचेचं झाड पण आणि तीन तीन घर असेल कदाचित. मग मी गेलो तर मला पहिलं मंदिर सापडलं. म्हणलं अरे वा म्हणजे निम्मा मार्ग आलेला आहे,
2: चला गणपती प्रसन्न झालेला आहे.
0: मग त्याच्यानंतर चिंचेचं झाडही दिसलं. म्हणलं चला म्हणजे आता 50% काम झालंय. पण बघतो तर काय तीन घर, पुढून तिसरं का मागून तिसरं. मी म्हणलं आता काही खरं नाही.
1: मग दोन्ही शोधलेस का?
0: नाही मग काय झालं, तिथं मी बघितलं तर एक आजी होत्या. त्यांना विचारलं म्हणलं आजी हे अमुक व्यक्तीचं घर कुठलं, त्या म्हणाले मला काय माहिती दादा. मग तिथे एक दुसरे आजोबा होते, मला वाटलं ते आजोबा तरी सांगतील, यांना विचारून बघावं. ऊन पण होत भरपूर. मी म्हणलं आजोबा हे घर माहिती का, ते तर एवढे मिश्किल, ते काय म्हणायचे का मला माहिती पण मी सांगणार नाही. काय माहिती ते म्हणे हा तू पोस्टमन आहे ना मग शोध की स्वतः.
1: बरोबर आहे त्यांचं.
0: मग म्हणलं आता काय की आपल्याला शोधणं गरजेचं होतं.
3: मग सापडलं घर.
0: हो मग पोस्टमन घर न शोधता कसा काय जाईल. बरं
1: अगदी बरोबर.
0: मग एका छोट्या मुलाने ना मला विचारलं की काका तुम्ही आमच्याच घरी आलात ना. मी म्हणलं कदाचित हेच घर दिसतंय बरं का, आपल्याला ह्याच घरी बोलवलंय म्हणजे हेच घर असणार. त्या दिवशी मला एक गोष्ट नक्की कळाली आणि ती गोष्ट म्हणजे अशी की गुगल मॅप असो किंवा नसो गावातली मुलं हीच खरी पोस्टमनची नेव्हिगेशन सिस्टीम बरं का.
1: अगदी बरोबर.
0: पण काय झालं ना त्या कामात मला असा एक प्रसंग आला की जो मला अजूनही विसरता येत नाही.
1: तो कोणता?
0: एक वृद्ध गृहस्थ होते आणि त्यांचा मुलगा दूर परदेशात होता. एक दिवस त्याचं पत्र आलं होतं. मी ते पत्र त्या आजोबांना दिलं. आजोबांनी हातात पत्र पण घेतलं पण त्याचे शांत होते. मला मी म्हणलं आता पत्र दिलंय, माणसाला उत्सुकता असते ना काय लिहिलंय काय लिहिलंय वाचण्याची. पण त्यांनी काही पत्रच उघडलं नाही.
1: का?
0: ते म्हणाले बाळा हे पत्र तूच वाचून दाखव ना. मग मी ते पत्र उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिलं होतं बाबा माझी काळजी करू नका मी सुखरूप आहे. इतकं वाचलं तर त्या आजोबांनी लगेच माझा हात धरला आणि म्हणाले बस आता पुढचं मी उद्या वाचेल.
1: का बरं?
0: मला पण तोच प्रश्न पडला. मी म्हणले की ठीक आहे पण का बरं उद्या. ते म्हणाले की माझा मुलगा सुखरूप आहे ना एवढं मला कळलं ना, आज एवढाच आनंद पुरेसा. त्या दिवशी जाणवलं की आपण फक्त पत्र पोहोचवतो पण कधी कधी त्या पत्रासोबत आपण कोणाला तरी जगण्याची ताकदही पोहोचवत असतो.
1: अगदी.
0: रेखा ताई तुझा काय अनुभव होता का?
2: आहे ना, माझ्याकडे पण खूप छान अनुभव आहे. मलाही एक प्रसंग आठवतो. ते जे पत्र होतं ना ते एका जवानाचं होतं आणि ते पत्र त्याच्या आईला द्यायचं होतं. आईनं पत्र घेतलं आणि आई मला म्हणाली तूच वाचून दाखव म्हणे. मग मी वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिलं होतं आई मी सुखरूप आहे. ती लगेच म्हणाली बस थांब आता. ती म्हणाली माझा मुलगा सुखरूप आहे हे कळलं ना, आता बाकीचं मी स्वतः वाचून घेईन. म्हणजे त्यांना वाचता येत होतं पण त्यांना फक्त तेवढं ऐकून घ्यायचं होतं माझ्याकडे.
0: म्हणजे सुखरूप आहे याच्यातच त्यांचं समाधान झालं.
1: कसं आहे ना जवानाचं पत्र आलं की कधी कधी आईला ही पण भीती असू शकते की त्या पत्रात न जाणो काय काय लिहिलेलं
2: काय बातमी आहे
1: आणि ते मी कशी वाचू. माझ्या मुलाची जी सुखरूपता कळली तर हेच माझ्यासाठी खूप आहे नाही का.
2: तसंच त्यांचं काहीच घडलं.
4: कधी कधी दोन शब्दांचं पत्र संपूर्ण आयुष्याला आधार देतात.

0: काय ना सविताताई, माझ्या वडिलांचा एक खूप चांगला अनुभव होता लहानपणाचा, म्हणजे 70च्या दशकातली गोष्ट होती. माझे वडील आहे ना, मामाच्या गावाला शाळेला होते, तर त्यांच्या आईचं म्हणजे माझ्या आजीचं ना वडिलांवर खूप प्रेम होतं. आणि वडिलांना कसं की घरचं जेवण आवडायचं, म्हणून वडील एक दिवशी गुपचूप आहे ना आमच्या आजोबांना सांगता घरी निघून आले.
1: अच्छा.
0: घरी निघून आल्यानंतर आजोबा शेतातून ज्या संध्याकाळी बघितलं तर वडील समोर माझे, असा आजोबांना राग आला की हा आलाच कसा शाळा सोडून. मग आजी म्हणाली जाऊ द्या बा, मुलगा आलाय जेवण करेल उद्या जाईन. वडील म्हणे नाही मी 2-3 दिवस राहणार वगैरे. आजोबा म्हणे ते काही लाड चालणार नाही, उद्या सकाळी तुला 4 वाजता जावं लागेल. आजी म्हणे सकाळ सकाळ 4 वाजता कस काय जायचं वगैरे. तर आजोबा म्हणाले तू काही काळजी करू नको, मी बघतो काहीतरी गावामध्ये. आजकाल आपल्याला पोस्टमन पोस्ट वुमन असं म्हणतात ना, त्यावेळेस त्यांना टपाल्या म्हणायचे, टपाल पोहोचवणारा.
1: हा,
0: तर मग आजोबांनी काय केलं, गावातला एक टपाल्या होता त्याला सांगितलं मुलगा आलाय असं असं आहे त्याला पोहोचवायचंय वगैरे. तो म्हणे काही काळजी करू नको, तुझ्या मुलाला मी सकाळी 4 वाजता घेऊन जाईन, त्याला फक्त तयार करून ठेव. घरी आले आजोबा, आजोबा वडिलांना म्हणाले याला सकाळी 4 वाजता तयार करून ठेव. वडिलांना असं वाटलं की उगाच आलो मी, एक तर थंडीचे दिवस, सकाळी 3:30 वाजता उठून आंघोळ वगैरे करून वडील एकदम तयार. त्या टपाल्याने काय केलं माहितीये, वडिलांना घेतलं तो 20 किलोमीटर चालत गेला.
1: बापरे.
0: वडिलांना तसंच नेलं
2: तेवढं पायी चालायला.
0: हा, त्याच्यानंतर 20 किलोमीटर वर गेल्यानंतर मग तिथे दुसरा टपाल्या आला, यांनी काही त्याची पत्र जी होती ती दिली आणि माझे वडील पार्सल म्हणून त्या टपाल्याला दिलं.
2: म्हणजे त्यांच्यासोबत पुढे
0: त्यांच्यासोबत पुढे 10 किलोमीटर.
2: अरे बाप.
0: आणि मग वडील दुपारची शाळा होती, दुपारच्या शाळेत वडील पोहोचले. हा, म्हणजे टपाल्याला त्यावेळेस हे पण काम करावं लागेल. म्हणजे खरंच टपाल्या त्यावेळेस नात्यांचा संदेश वाहक हा होता.
2: शरद, तुझा तो पावसाचा प्रसंग सांग ना.
3: हो सांगतो. एकदा डोंगराच्या पलीकडच्या गावात टपाल घेऊन गेलो. दुपारी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला.
2: कसा गेलास तू?
3: सांगतो. रस्ता बंद, नदीला पाणी, परत येणं शक्य नव्हतं.
0: अरे बापरे.
3: ज्या घरात पत्र द्यायचं होतं तिथं पोहोचलो.
2: पोहोचलास एवढं करून?
3: हो, पत्र दिलं. घरचे म्हणाले आता परत कसे जाणार. मी म्हटलं जाईल. ते म्हणाले रस्ता बंद आहे.
2: म्हणजे पोस्टमॅनला त्या दिवशी होम डिलिव्हरी मिळाली तर.
3: त्या रात्री त्यांनी मला घरी ठेवून घेतलं.
0: म्हणजे मुक्कामच झाला तर.
3: हो, भाकरी पिठलं खायला दिलं. त्यांच्या मुलाचं पत्र होत. पत्रात लिहिलं होत दिवाळीत घरी येण्याचा प्रयत्न करतो. वृद्ध वडिलांनी पत्र छातीशी धरलं, माझ्याकडे पाहून म्हणाले तुम्ही आलात म्हणून आज माझ्या मुलाची बातमी आली. त्या रात्री मला जाणवलं पाऊस मला थांबवत होता, पण कुणाची तरी वाट पाहणं मला पुढे घेऊन गेलं.
0: तुम्हाला सांगू का, मला एक असा खूप छान प्रसंग आठवतो. बघा, एक 2-3 वर्षांपूर्वी काम करत होतो आपलं आणि एक मुलगा आला तिथे. तो मुलगा म्हणे काका मला एका ठिकाणी जायचं आहे, मी नवीन आहे या भागात, पण आता हे घर शोधू कसं. तर मी त्याला म्हणलं बघू बरं पत्ता कोणता आहे. तर तो पत्ता बघितला तर पत्ता जो आहे तर तो जिथं मी पत्र देतो ज्या भागात त्याच भागातला होता.
1: अच्छा.
0: मी त्या मुलाला म्हंटल आता तू कसा जाणार वगैरे. तर तो म्हणे मी काय गाडी वगैरे काय आणली नाहीये. त्याला म्हणलं थोड्या वेळ थांब, मी आता 11 वाजता पत्र घेत असतो तर तुला त्या भागात घेऊन जातो. मग तो मुलगा म्हणे की ठीक आहे काका मी थांबतो. मग तो मुलगा थांबला थोडं, मी पत्र वगैरे घेतली सर्व आपली बॅग वगैरे ठेवली. तो मुलगा मस्तपैकी गाडीवर बसला मागे, मी त्याला त्या घरी सोडलं. तो म्हणे थँक यू काका. तर मी त्याला म्हणलं पण तू असा आला कसा ना इकडे, की पोस्ट ऑफिस मध्ये तुझं कामच नव्हतं, तुला तो पत्ता शोधायचा होता. तर तो काय म्हणे माझ्या आईने सांगितलं होतं की जर तू कधी जरी चुकलास ना तर शेजारच्या पोस्ट ऑफिस मध्ये जायचं जवळच्या, तो माणूस तुला घरी घेऊन पुढे. म्हणजे पोस्ट ऑफिसचा असा पण उपयोग होत आहे. रेखाताई तुझं छान किस्सा असेल ना.
2: अरे सागर आता तुला किस्से काय सांगू, आजकाल तर पत्र किती कमी झालंय हे आपण सगळे बघतोच की नाही.

0: मोबाईल, मेसेज, ईमेल, व्हिडिओ कॉल यामुळे आपलं कामच किती कमी झालंय, हो
1: हो
0: की
1: ना।
0: नाही ग?
1: आणि आता तर पोस्टमनच्या आधी नोटिफिकेशन येत।
2: आणि नोटिफिकेशन आलं की पहिला प्रश्न कोणाचा मेसेज असेल, आणि मग दुसरा प्रश्न तर सर्वांनाच माहिती आहे
3: रिप्लाय नाही केला।
4: माध्यम बदललं पण माणसाला आजही कुणीतरी आपली आठवण काढावी असंच वाटतं।
5: पूर्वी पत्राची वाट पाहायचे, आता मेसेजची भावना मात्र तीच आहे।
1: अरे हो, आपण एवढ्या वेळापासून बोलतोय पण आजचा दिवस कशासाठी हेच नाही सांगितलं, नाही का?
2: हो, अरे आजचा दिवस तर खास आहे ना।
1: आज आहे
3: टपाल दिन।

0: टपाल दिन म्हणजे फक्त पोस्टमनचा दिवस नाही, तो त्या प्रत्येकाचा दिवस आहे ज्यानं कधीतरी एखाद्या पत्राची वाट बघितलेली आहे.
1: त्या आईचा, त्या जवानाच्या आईचा,
2: त्या वडिलांचा
3: आणि त्या पोस्टमनचा, जो ऊन पाऊस चिखल काहीही असो टपाल मात्र पोहोचवत राहतो. पोस्टमन फक्त टपाल घेऊन जात नाही, तो कुणाचं प्रेम घेऊन जातो.
1: कुणाची आठवण,
3: कुणाची आशा,
1: कुणाची काळजी. तो फक्त पत्ता शोधत नाही, माणूस शोधतो.
2: तो फक्त लिफाफा देत नाही,
3: तो संदेश देतो.
0: आणि कधी कधी एक छोटस पत्र संपूर्ण घराचा दिवसच बदलून टाकत. म्हणूनच
4: पोस्टमन नात्यांचा संदेश वाहक.
0: काळ बदलला, संवादाची माध्यम बदलली, पण माणसाला माणसाशी जोडण्याची गरज आजही तितकीच आहे. एका पत्रात प्रेम असतं
1: आणि एका पोस्टमनच्या पावलांमध्ये कुणाचं तरी सुखदुःख घेऊन जाण्याची जबाबदारी असते.
3: टपाल दिनाच्या निमित्ताने या नात्यांच्या संदेश वाहकांना मनपूर्वक सलाम.

0: राष्ट्रीय टपाल दिनानिमित्त समन्वित रूपक पोस्टमन नात्यांचा संदेश वाहक आताच आपण ऐकलं. लेखन बळीराम वाघ, सहभाग वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे, अनुप्रिता भाले, नयन पवार आणि अनिल नरवडे यांचा. निवेदन आणि निर्मिती सहाय्य स्मिता नामदे यांचं. सादर करते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: कुठे आहे
2: मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी केवायसी अपडेट?
1: हे तर झटपट काम आहे.
2: कसं?
1: जर केवायसी डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटरने सेल्फ डिक्लेरेशन द्या
2: आणि बाकी चेंजेस
1: घरी बसून व्हिडिओ केवायसी.

0: किंवा आधार ओटीपी बेस्ड ई केवायसी ने केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमांनी.
1: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. आरबीआय सांगते
2: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
3: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोते, सकाळचे 9 वाजले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। श्रोते, सकाळचे 10 वाजतायत। आमची यानंतरची उद्घोषणा या कमर्शियल ब्रेक नंतर।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
3: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा।

सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा. मंत्र मध्य

0: चार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची। श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी केंद्र।
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FMB आणि 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। सकाळचे 10:01 झालं आहे। प्रसारित करीत आहोत विविध अंतर्गत ज्ञानामृत हा कार्यक्रम।
0: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा। श्रोतेहो आज विविधा अंतर्गत असणाऱ्या ज्ञानामृत या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन केलेलं आहे नितीन भट यांनी। तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम।
2: श्रोतेहो नमस्कार। ज्ञानामृत कार्यक्रमात मी आपला रेडिओ मित्र नितीन भट आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आणि आजच्या ज्ञानामृत कार्यक्रमाची सुरुवात करूयात एका छान विचारानं। घट्ट विणावं पण ऋतू नये कधीच, घट्ट विणावं पण ऋतू नये कधीच, धागा धागा गुंफावा पण गुंतू नये कधीच, असा धरावा हात जो सुटू नये कधीच, एक नातं असं बनवावं जे तुटू नये कधीच। परमेश्वरानं आपल्या प्रत्येकाला एक आतला स्वर देऊन जन्माला घातलंय। आपल्या आजूबाजूच्या कल्लोळाकडे थोडस दुर्लक्ष केलं की तो आपला सूर आपल्याला ऐकायला येतो। तो सूर ऐकायला येऊ लागला की मग जीवन अगदी महोत्सवासारखं होऊन जातं या सुरेल गाण्यासारखं।

मित्र हो, भारतीय इतिहासातला सगळ्यात मोठा धार्मिक क्रांतीचा दिवस जर कुठला असेल तर तो आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन. नागपूरच्या दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी

सुमारे 5 लाख अनुयायांबरोबर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. इतिहास असं सांगतो की इसवी सन पूर्व 3 शतकात सम्राट अशोक यांनी युद्धाचा त्याग करून बौद्ध धम्म स्वीकारला होता. तो दिवसही विजयादशमीचाच होता, त्यामुळे या दिवसाला अशोक विजयादशमी असं देखील म्हटलं जातं. 1956 मध्ये बाबासाहेबांनी त्याच पवित्र दिवशी नागपूर इथं बौद्ध भिक्खू चंद्रमणी यांच्या हस्ते त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून बौद्ध धम्मात प्रवेश केला. हाच दिवस म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन, अर्थात धम्माच्या चाकाला पुन्हा गती देणं. भगवान गौतम बुद्धांनी सारनाथ इथं पहिलं धम्मचक्र प्रवर्तन केलं होतं आणि बाबासाहेबांनी त्याची पुनरावृत्ती केली. दीक्षा घेताना बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या. त्या प्रतिज्ञा आजही प्रत्येक बौद्ध अनुयायी पाळत असतो. ज्या नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्माची दीक्षा घेतली त्या भूमीचं थोडंसं महत्व आपण जरा समजून घेऊयात. नागपूरची दीक्षाभूमी ही बौद्ध बांधवांसाठी जगातल्या सगळ्यात पवित्र स्थळांपैकी एक आहे. दरवर्षी या दिवशी दीक्षाभूमीवर 20 ते 25 लाख अनुयायी देशभरातून एकत्रित होतात. इथं कुठल्याही प्रकारचा भेदभाव जातीभेद न मानता सर्वजण एकत्र येतात. ही जगातली सगळ्यात मोठी बौद्ध धर्मांतराची घटना मानली जाते. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं महात्म्य असं की हजारो वर्षांच्या विषमतेतून मुक्त होऊन समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय देणाऱ्या धम्माचा या दिवशी स्वीकार करण्यात आला. हा केवळ एक धर्म बदल नव्हता तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणारी एक मोठी सामाजिक क्रांती होती, विचारांची क्रांती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी बौद्ध धम्म का स्वीकारला, कारण त्यात बुद्धी, प्रज्ञा आणि करुणा आहे. 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी बाबासाहेबांनी फक्त धर्म बदलला नाही तर करोडो लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी नवा जन्म बहाल केला. धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे केवळ एक दिवस नव्हे तर गुलामगिरीतून मुक्तीकडे जाणारा हा प्रकाशाचा अखंड प्रवास आहे.

मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशानं भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, अशा शब्दात कोरड्या देवभक्तीचं पितळ उघडं पाडणारे संत होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, अशा शब्दात संपूर्ण देशाच्या सुख समृद्धीचं मागणं मागणारे संत होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. मित्र हो, उद्या म्हणजे 11 ऑक्टोबरला माणुसकीचे महान संत, समाज सुधारक आणि ग्रामविकासाचे प्रणेते असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा स्मृती दिवस आहे. 30 एप्रिल 1909 हा तो दिवस ज्या दिवशी या महान संतानं यावली या गावात जन्म घेतला. त्यांचं मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे ठाकूर असं होतं, पण त्यांचे आध्यात्मिक गुरु संत अडकोजी महाराज यांनी त्यांना नवं नाव दिलं तुकडोजी. पुढे महाराजांनी तुकड्यादास या नावानं विपुल असं साहित्य लेखन देखील केलं आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे नाव जगाच्या नकाशावर आलं. राष्ट्रसंतांचं संपूर्ण घराणं पंढरपूरच्या विठोबाच्या भक्तीत लीन असायचं, त्यामुळे साहजिकच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनाही लहानपणीच विठ्ठल भक्तीची गोडी निर्माण झाली. ग्रामविकास आणि आत्मसंयमनाचा महान संदेश देणाऱ्या राष्ट्रसंतांच्या ग्रामगीता या ग्रंथाला आज विदर्भाची भगवद्गीता अशी उपाधी देऊन तिचा सन्मान केला जातो. राष्ट्रसंतांनी खंजिरी भजनाच्या माध्यमातून लोकजागृती आणि प्रबोधनाचं अलौकिक असं कार्य केलं, लोकांच्या डोळ्यात अंजन घालून समाज जागृत केला. इतक्यावरच न थांबता त्यांनी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना करून आपल्या कार्याला नवे आयाम दिले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा संचार मुख्यत्वे विदर्भात जरी असला तरी महाराष्ट्रभर नव्हे तर अगदी देशभर हिंडून त्यांनी अध्यात्म, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेबद्दल पोट तिडकीनं प्रबोधन केलं. इतकंच नाही तर जपान सारख्या देशात जाऊन राष्ट्रसंतांनी सर्वांना विश्व बंधुत्वाचा संदेश दिला. भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला तरच राष्ट्राचा विकास होईल अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा नव्हे तर धारणा होती. समाजातल्या सर्व स्तरातल्या घटकांचा उद्धार कसा होईल याविषयी त्यांनी अहोरात्र चिंता केली. ग्रामोन्नती आणि ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू काही केंद्रबिंदूच होता. अमरावती जिल्ह्यातल्या मोझरी इथं गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजी महाराजांच्या आयुष्यातलं एक लक्षणीय असं कार्य आहे. अगदी त्याचप्रमाणे ग्रामगीतेचं लेखन हाही त्यांच्या जीवन कार्यातला एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. सर्व धर्म समभाव हेही राष्ट्रसंतांच्या विचारविश्वाचं एक वैशिष्ट्य होतं. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक आणि सर्वधर्मीय प्रार्थनेचा पुरस्कार केला. तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातल्या अनावश्यक कर्मकांडांना त्यांनी फाटा दिला. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार केला. आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय प्रबोधन केलं. महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय असा पैलू होता. देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ असतात, ते बलोपासक असावेत तरच ते समाजाचं आणि राष्ट्राचं संरक्षण करू शकतील. ते नीतिमान आणि सुसंस्कृत कसे होतील याविषयी उपदेशपर आणि मार्गदर्शनपर लेखन तुकडोजी महाराजांनी केलं. त्यांनी आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला. ऐहिक आणि पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल असं लेखन केलं. आजही त्यांचं साहित्य आपल्याला मार्गदर्शन करत आहे. यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङ्मयाची मूल्य कशी दडलेली आहेत याची सहज आपल्याला प्रचिती येते. राष्ट्रपती भवनात झालेलं त्यांचं खंजिरी भजन ऐकून तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधित केलं. नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला आहे. तुकडोजी महाराजांच्या विचारांची पालखी वाहण्याचं काम मोझरी इथं असलेल्या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे त्यांच्या विचारांचे पाईक फार निष्ठेनं करत आहेत. या महान विभूतीचं महानिर्वाण अश्विन कृष्ण पंचमी शके 1890 म्हणजेच 11 ऑक्टोबर 1968 या दिवशी झालं. आज राष्ट्रसंत शरीरानं आपल्यात नसले तरी ते आपल्या सोबत कायम आहेत त्यांच्या विचारांमधून, त्यांच्या शिकवणुकीतून.

श्रोतेहो, तुम्हाला आठवतं का आपले आजी आजोबा किंवा आपल्या घरातली ज्येष्ठ मंडळी आपल्याला लहानपणी कायम एक गोष्ट सांगायची, ताटात तितकंच वाढून घ्या जितकं पोटाला लागतं. म्हणजेच काय? तर आपल्या ताटातल्या अन्नाच्या प्रत्येक कणाचा सन्मान झाला पाहिजे. हा संस्कारांचा भाग तर होताच, पण त्याचबरोबर या जुन्या लोकांनी काळाची पावलं ओळखली होती असं म्हणता येईल. एक गोष्ट आणखी, मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की जगाचं हे राहाड गाडगं कशासाठी चाललंय, तर मला निश्चित खात्री आहे की तुम्ही सगळेजण एका सुरात म्हणाल, कशासाठी? पोटासाठी. अगदी बरोबर. आपली ही सगळी धावपळ, आपली ही सगळी दगदग, आपले सगळे कष्ट परिश्रम हे फक्त दोन वेळेचं सुखाचं अन्न आपल्याला खायला मिळावं याच्यासाठी चाललेली असते. बरोबर ना? आता तुम्ही असं म्हणाल की मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय, तर त्याचं कारण असं आहे की येत्या 16 तारखेला म्हणजे 16 ऑक्टोबरला आपण साजरा करतोय तो जागतिक अन्न दिवस. 1945 साली याच दिवशी अन्न आणि कृषी संघटनेची स्थापना आपल्या देशात झाली. जगातून भूक आणि कुपोषण नष्ट व्हावं, सर्वांना सकस अन्न मिळावं या उद्देशानं दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या 16 तारखेला जागतिक अन्न दिवस साजरा केला जातो. पहिल्यांदा हा दिवस साजरा झाला तो 1981 साली. दरवर्षी या दिवसाची एक थीम असते, म्हणजे एक विषय असतो. गेल्या वर्षी 2025 साली चांगल्या अन्नासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी हातात हात घालून काम करण्याची शपथ घेतली गेली. हा विषय नेहमीच अन्न सुरक्षा आणि शाश्वत शेती या घटकांभोवती फिरणार असतो. मित्र हो, आजही आपल्या दुर्दैवानं ही वस्तुस्थिती आहे की जगात दररोज सुमारे 733 दशलक्ष लोक उपाशीपोटी झोपतात. दुसरीकडे त्याहीपेक्षा मनाला चटका लावणारी गोष्ट अशी आहे की जगात तयार होणाऱ्या अन्नापैकी दररोज 1/3 अन्न अक्षरशः वाया जातं. एकीकडे भारत हा जगातला सर्वात मोठा अन्न उत्पादक देशांपैकी एक आहे, मात्र तरीही कुपोषण हे मोठं आव्हान आपल्या देशापुढे आहे. मंडळी, एक जबाबदार नागरिक म्हणून आपण काय योगदान या दिवसाच्या निमित्तानं देऊ शकतो तेही जरा बघूयात. आपण सहजपणे जे करू शकतो

तो त्यामध्ये अन्न वाया जाऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. ताटात तेवढंच वाढून घेतलं पाहिजे जेवढं आपण संपवू शकतो. याशिवाय आपल्याकडे होणाऱ्या कुठल्याही कार्यप्रसंगात अन्न वाया जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. वऱ्हाडी ज्वारी, बाजरी, भरड धान्य, ज्याला आपण मिलेट्स असं म्हणतो, ज्या गोष्टी आरोग्यासाठी आणि अन्न उत्पादकांसाठी म्हणजे विशेष करून शेतकऱ्यांसाठी हितकारक आहेत, याचा आपल्या आहारात आपण समावेश केला पाहिजे. आपला आहार आपण संतुलित ठेवला पाहिजे. अन्न हे केवळ आपल्यासाठी उदरभरण नव्हे तर ते पौष्टिक असावं. आपल्यासाठी हे अन्न जो पिकवतो त्या शेतकऱ्याचा सन्मान झाला पाहिजे. अन्न हे शेतकऱ्याच्या काबाड कष्टातून येतं, त्याची किंमत करायला आपण शिकलं पाहिजे. अन्नदानासारख्या उपक्रमानंतर उरलेलं चांगलं अन्न गरजू व्यक्ती असोत किंवा अन्न छत्र असोत तिथे द्यायला पाहिजे. मंडळी, या साध्या साध्या गोष्टी जरी आपण करू शकलो ना, तरी राष्ट्राच्या कार्यात आपण आपलं योगदान दिलं असं म्हणू शकतो. जागतिक अन्न दिवस आपल्याला शिकवतो की अन्न हे दान आहे, ती फेकण्याची वस्तू नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्याचा आदर करायलाच पाहिजे. चला तर मित्र हो, आज शपथ घेऊयात अन्नाकडे केवळ उदरभरण नव्हे तर ते यज्ञकर्म आहे म्हणून बघूयात. कारण अन्न असो की आनंद, तो मिळून मिसळून आणि वाटून घेण्यातच खरं सुख आहे.

मंडळी येत्या आठवड्यात आपण साजरा करतोय जागतिक विद्यार्थी दिन. आणि हा जो जागतिक विद्यार्थी दिवस आहे तो आपण साजरा करतो आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचा स्मृती दिवस. कलाम सर नेहमी म्हणायचे, मला राष्ट्रपती म्हणून नाही तर एक शिक्षक म्हणून ओळखा. त्यामुळे अशाच व्यक्तीचा जन्मदिवस हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा ही खूप यथोचित गोष्ट आहे. भारतभर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा होतो, तर महाराष्ट्र शासनानं अधिकृतपणे हा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणूनही जाहीर केला आहे. डॉक्टर कलाम आणि विद्यार्थी यांचं नातं काही वेगळंच होतं. विद्यार्थ्यांवर खूप प्रेम करणारे कलाम सर म्हणायचे, स्वप्न ते नाही जे झोपेत आपण बघतो, तर स्वप्न ते जे आपल्याला झोपू देत नाही. ते ज्या शाळेत आणि कॉलेजात जायचे तिथे ते मुलांना चार गोष्टी आवर्जून सांगायचे. पहिली गोष्ट म्हणजे आयुष्यात एक मोठं ध्येय ठेवा, दुसरी अशी की ज्ञान मिळवा आणि ते आपल्या पुरतं मर्यादित न ठेवता ते वाटत चला. तिसरी गोष्ट म्हणजे कठोर परिश्रमाला पर्याय नाही. आणि चौथा मुद्दा म्हणजे ते म्हणायचे, अपयश आलं तरी हार मानू नका, कारण अपयश म्हणजे यशाची पहिली पायरी असते. जागतिक विद्यार्थी दिवस साजरा करण्यामागे असलेली उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणं, डॉक्टर कलाम यांच्या विचारांचा प्रसार करणं, विद्यार्थ्यांच्या हक्क आणि त्यांच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि विद्यार्थी वर्गाला वाचनाची गोडी लावणं.

दरवर्षी या दिवसाची एक थीम असते. विषय दरवर्षी बदलत असतो. गेल्या वर्षीची थीम होती एम्पॉवरिंग स्टुडंट्स टू बी एजंट ऑफ चेंज, म्हणजेच विद्यार्थ्यांना बदलाचं शिल्पकार बनवणं हा होता. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जागतिक विद्यार्थी दिवस मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. डॉक्टर कलाम यांच्या विंग्ज ऑफ फायर इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचं वाचन, निबंध लेखन, वक्तृत्व आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा, वृक्षारोपण, विज्ञान प्रदर्शन, माजी विद्यार्थ्यांचा सत्कार असे उपक्रम या दिवसाच्या निमित्तानं राबवले जातात. जर तुम्हाला सूर्याप्रमाणे चमकायचं असेल तर आधी सूर्याप्रमाणे जळायला शिका, अशी शिकवण देणारे अब्दुल कलाम यांचं आयुष्य म्हणजे रामेश्वरमच्या एका छोट्या होडीवाल्याच्या मुलापासून सुरू होतं ते राष्ट्रपती पदापर्यंतचा त्यांचा प्रवास आहे. ही विद्यार्थ्यांसाठी खरीखुरी प्रेरणा आहे. UNO ने जगातील विद्यार्थ्यांचे आदर्श म्हणून कलाम सरांना हा दिवस समर्पित केला आहे. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक आव्हानं आहेत, ती पार करत, प्रलोभनांना दूर सारत, मी विद्यार्थी आहे आणि मला देश घडवायचा आहे अशी शपथ जरी विद्यार्थ्यांना घेता आली तरी जागतिक विद्यार्थी दिवस सार्थ होईल, सत्कारणी लागेल, कारण विद्यार्थी घडला तरच देश घडेल.

0: मित्रहो, ज्ञानामृत कार्यक्रमातून आम्ही आपल्याशी संवाद साधत असतो आणि छान छान गाणी देखील आपल्याला ऐकवत असतो. तेव्हा आता आजच्या ज्ञानामृत कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ आली आहे. पण निरोप घेण्यापूर्वी मला आठवत आहेत त्या संत रामदेव यांच्या ओळी. ते म्हणतात की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. तेव्हा असाच ज्ञानदीप लावण्याची प्रतिज्ञा आपणही करूयात मित्र. आणि आता कार्यक्रमातून आपला रेडिओ मित्र नितीन भटला रजा द्या. पुन्हा भेटूयात ज्ञानामृत कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रुती हो, आत्ताच आपण विविध अंतर्गत ज्ञानामृत हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन केलं होतं नितीन भट यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 10:31 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गीत गंगा हा कार्यक्रम.
1: गीत गंगा
0: श्रोते हो नमस्कार. आजच्या गीत गंगा या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया सैराट या चित्रपटातल्या गीताने. स्वर आहे अजय गोगावले आणि चिन्मय श्रीपदा यांचं. गीत आणि संगीत अजय अतुल यांचं.

0: श्रोतेहो, आताच आपण प्राणदा या चित्रपटातलं गीत ऐकलं. आनंदी जोशी यांचा स्वर होता, गीत आणि संगीत सुरेश पंडित यांचं.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: बेला शेंडे आणि कुणाल गांजावाला यांच्या स्वरात अश्विनी शेंडे यांची शब्दरचना आताच आपण ऐकलीत. संगीत होतं ललित सेन यांचं आणि चित्रपट होता अर्जुन.
1: कुठे आहे
2: मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी केवायसी अपडेट?
1: हे तर झटपट काम आहे.
2: कसं?
1: जर केवायसी डिटेल्स मध्ये चेंज

0: बेला शेंडे आणि कुणाल गांजावाला यांच्या स्वरात अश्विनी शेंडे यांची शब्दरचना आताच आपण ऐकलीत. संगीत होतं ललित सेन यांचं आणि चित्रपट होता अर्जुन.
1: कुठे आहे
2: मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी केवायसी अपडेट?
1: हे तर झटपट काम आहे.
2: कसं?
1: जर केवायसी डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटर ने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
2: आणि बाकी चेंजेस
1: घरी बसून व्हिडिओ केवायसी किंवा आधार ओटीपी बेस्ड ई केवायसी ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमांनी.
2: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. आरबीआय सांगते
3: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.

श्रोतेहो, आताच आपण बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात वैभव जोशी यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं अविनाश विश्वजीत यांचं आणि चित्रपट होता गुरु पौर्णिमा.

0: श्रोते हो, आताच आपण क्लासमेट या चित्रपटातलं गीत ऐकलं. बेला शेंडे यांचा स्वर होता, गुरु ठाकूर यांची शब्दरचना आणि संगीत अमृतराज यांचं. श्रोते हो, या गीतासोबतच आजचा गीतगंगा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.
1: गीतगंगा.

0: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोते, सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत गीतगुंजन अंतर्गत स्मृतिगंध हा कार्यक्रम.
1: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजरा.

0: கீதகுஞ்சன்
1: नमस्कार रसिक श्रोतेहो चित्रपट सृष्टीच्या रुपेरी पडद्यावर अनेक तारका आल्या आणि गेल्या. काहींनी आपल्या सौंदर्याने रसिकांना भुरळ घातली, काहींनी आपल्या अभिनयाने मन जिंकले, तर काहींनी आपल्या व्यक्तिमत्वाभोवती अनेक अनोखे वलय निर्माण केले. पण काही व्यक्तिमत्व अशी असतात ज्यांचं गूढ, त्यांचा रुबाब, त्यांची अदा आणि त्यांचा अभिनय काळाच्या सीमा ओलांडून रसिकांच्या मनात कायमचा ठसा उमटवतो. असेच एक मोहक, प्रतिभावान आणि अष्टपैलू अभिनेत्री म्हणजे रेखा. श्रोतेहो, आजच्या आपल्या स्मृतिगंध या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत रेखा यांच्या जीवन प्रवासाविषयी, त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांविषयी आणि त्यांच्या अभिनयाने अजरामर केलेल्या काही अविस्मरणीय क्षणांविषयी. चला तर आठवणींच्या या सुरेल प्रवासाला सुरुवात करूया. श्रोतेहो, रेखा यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 रोजी मद्रास म्हणजेच आजच्या चेन्नई येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव भानुरेखा गणेशन. त्यांचे वडील जेमिनी गणेशन हे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, तर आई पुष्पवल्ली या अभिनेत्री होत्या. रेखा यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. पुढे 1970 प्रदर्शित झालेल्या सावन भादो या हिंदी चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रमुख अभिनेत्री म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक आव्हानांना सामना करावा लागला, मात्र मेहनत, आत्मविश्वास आणि स्वतःमध्ये सातत्याने सुधारणा करण्याची तयारी यांच्या बळावर त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. 1978 प्रदर्शित झालेल्या घर आणि मुकद्दर का सिकंदर या चित्रपटामधील त्यांच्या अभिनयाने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. तर श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातलं हे गीत.

विष्णुदेव प्रकाश मेहरा यांचा सुपरहिट चित्रपट मुकद्दर का सिकंदर यात रेखा यांनी जिंदगी नावाच्या कोठेवालीची भूमिका केली होती. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आणि अंजान यांनी लिहिलेलं आणि कल्याणजी आनंदजी यांचं संगीत असलेलं हे गीत श्रोतेहो रेखा यांच्या अभिनयाने या गाण्याला अमर केले. त्यानंतर 1978 घर हा चित्रपट विनोद मेहरा आणि रेखा यांची भूमिका एका नवविवाहित जोडप्यांची संवेदनशील कथा आहे. गुलजार साहेबांनी लिहिलेलं हे गीत लता मंगेशकर यांचा स्वर आणि आर डी बर्मन यांचं संगीत आहे.

दर्शवते हो प्रेमाची भाषा शब्दांपेक्षा भावनेतून अधिक व्यक्त होते. कधी नजरेतून, कधी स्मित हास्यातून, तर कधी एखाद्या सुरेल गीतातून. जेव्हा प्रेमात पडलेलं मन आपल्या भावना लपवण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा चेहऱ्यावर उमटणारे भावच मनातलं गुपित सांगून जातात. असंच प्रेमाचं गोड गुपित, थोडीशी खट्याळ, छेडछाड आणि मनात उमलणाऱ्या भावनांना सुंदर आविष्कार म्हणजे मिस्टर नटवरलाल चित्रपटातलं हे लोकप्रिय गीत.

0: श्रोते हो, मिस्टर नटवरलाल या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा स्वर होता, आनंद बक्षी यांची शब्दरचना आणि राजेश रोशन यांचं संगीत. श्रोते हो, 1981 साली आलेला यश चोप्रा यांचा सिलसिला हा चित्रपट अमिताभ, जया आणि रेखा यांचा त्रिकोण आजही चर्चेत असतो. या रेखा यांच्या चेहऱ्यावरील त्या गहिऱ्या हळव्या भावनांचं प्रतीक हे पुढील गीत आहे.
1: अक्सर ये बातें करते हैं, तुम होती तो कैसा होता.
0: लता मंगेशकर आणि अमिताभ बच्चन यांनी गायलेलं हे गीत जावेद अख्तर यांनी लिहिलेलं आहे. शिवहरी यांचं संगीत
1: बात पे कितनी हस्ती.
0: आणि श्रोते हो, शालिमार बागेतील ते फूल आणि प्रेमाची ती अनिश्चितता रेखा यांनी डोळ्यातून व्यक्त केली आहे.
1: मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बात.

श्रोते हो, काही भूमिका कलाकाराच्या कारकिर्दीला नवं परिणाम देतात, काही भूमिका त्या कलाकाराची ओळख बनतात. रेखा यांच्या बाबतीत अशीच एक भूमिका म्हणजे उमराव जान या चित्रपटातील उमरावची भूमिका. 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन मुझफ्फर अली यांनी केलं होतं. रेखा यांनी साकारलेल्या उमरावच्या व्यक्तिरेखेत नजाकत, संवेदनशीलता, वेदना आणि कलात्मकता यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. या चित्रपटातील अभिनयासाठी रेखा यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. उमराव जान हा केवळ एक चित्रपट नाही, तर संगीत, नृत्य, शायरी आणि अभिनय यांच्या कलात्मक संगमाचा अनुभव आहे. श्रोते हो, रेखा यांनी या भूमिकेतून हे दाखवून दिलं की अभिनयातील खरी ताकद बाह्य आविर्भावात नसून व्यक्तिरेखेच्या भावविश्वाशी एकरूप होण्यात असते. चला तर ऐकूया त्यांच्या उमराव जान या चित्रपटातलं हे

0: श्रोते हो, आताच आपण उमराव जान या चित्रपटातलं गीत ऐकलं. आशा भोसले यांचा स्वर होता, शहरेहार यांचं यांची शब्दरचना आणि खय्याम यांचं संगीत. श्रोते हो, इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

श्रोतेहो पुन्हा एकदा आजच्या गीतगुंजन अंतर्गत स्मृतिगंध या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत. श्रोतेहो, स्त्री मनाच्या भावविश्वात उमलणाऱ्या भावना, मनात अलगद फुलणारी प्रेमाची चाहूल आणि आपल्या सखीसोबत मन मोकळ्या गप्पा मारताना व्यक्त होणारा खट्याळपणा, या सगळ्यांचं सुंदर चित्रण एखाद्या गीतातून अनुभवायला मिळालं तर त्या गीताची गोडी काही औरच असते, नाही का? 1984 मध्ये प्रदर्शित झालेला

चव या चित्रपटातील मन क्यू बहका हे असंच एक नितांत सुंदर गीत आहे. लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोन सूर सम्राज्ञीचे स्वर या गीताला लाभले आहे. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत आणि वसंत देव यांचे अर्थपूर्ण शब्द यामुळे या गीताला एक वेगळीच नजाकत प्राप्त झाली आहे.

श्रोतेहो, रेखा आणि अनुराधा पटेल यांच्या पडद्यावरील सहज सुंदर अभिनयातून स्त्रीमनातील भावभावना, सखीभाव आणि प्रेमाची हळूवार चाहूल अनुभवायला मिळते. तर याच गाण्यातून '1987 ची इजाजत, गुलजार दिग्दर्शित, नसरुद्दीन शहा, अनुराधा पटेल आणि रेखा यांचा अभिनय एका सुटलेल्या नात्याची हळवी गोष्ट. गुलजार यांचे शब्द, आर डी बर्मन यांचं संगीत आणि आशा भोसले यांच्या आवाजातील हे गीत. श्रोतेहो, रेखा यांची शांत, समजूतदार सुधा आजही लक्षात राहते. तर याच

तो देव कतरा कतरा म्हणजेच थेंब थेंबाने साचणारं प्रेम आणि आता थोडा आल्हाडपणा थोडी मस्ती खूनमरी मांगमधील रेखा यांचा तो बिंदास्त अंदाज आणि आशा भोसले यांच्या आवाजातील हे मस्तीभर गीत.

श्रोतेहो, कतरा कतरा म्हणजेच थेंब थेंबाने साचणारं प्रेम आणि आता थोडा आल्हाडपणा, थोडी मस्ती, खूनमरी मांगमधील रेखा यांचा तो बिंदास्त अंदाज आणि आशा भोसले यांच्या आवाजातील हे मस्तीभरं गीत.

श्रोतेहो, 1989 मधले सौतन की बेटी हा चित्रपट एका स्त्रीची वेदना, एका आईची माया. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत, सावन कुमार यांनी लिहिलेलं हे भावस्पर्शी गीत, रेखा यांच्या अभिनयाने या गीताला 4 चांद लावले.

आणि आता नव्या पिढीसोबतची रेखा जी 2005 ची परिणिता प्रदीप सरकार दिग्दर्शित. यात रेखा यांनी एका गायिकेची छोटी पण लक्षात राहणारी भूमिका केली, ती म्हणजेच वसुंधराची. सुनिधी चौहान यांनी गायलेलं, स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेलं आणि शांतनू मोहित्रा यांचं संगीत असलेलं हे गीत.

0: श्रोत्याहो, खूनभरी मागमधील सोनिया आरतीच्या धाडसी रूपापासून ते उमराव जानच्या नाजूक अदांपर्यंत, मिस्टर नटवरलालच्या अल्लाळपणापासून तर घरच्या हळव्या भावनेपर्यंत रेखाजी यांनी प्रत्येक भूमिका जगली आहे. प्रत्येक गाणं आपल्या अभिनयाने अमर केलं आहे. काही सौंदर्य काळाच्या पलीकडचं असतं. रेखाजी यांचं सौंदर्य त्यांचा अभिनय असाच आहे. सदाबहार त्यांच्या अभिनयातील नजाकतता, त्यांच्या व्यक्तिमत्वातील गूढता आणि त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा रसिकांच्या स्मरणात दीर्घकाळ राहतील याच सुरेल आठवणींसह आजच्या कार्यक्रमात मी इथेच निरोप घेते. पुन्हा भेटूया एका नव्या व्यक्तिमत्वासह, नव्या गीतांसह. तोपर्यंत नमस्कार.
1: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन, गीतगुंजन.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजले आहेत. आता ऐकूया वनिता मंडळ हा कार्यक्रम. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: सगळ्यांचं मंगल करणारी नारायणी या देवीचं स्तवन वरदा उद्यापासून आपण करणार आहोत.
1: हो,
0: नवरात्र बसतंय आणि आपल्याला माहितीये की या 9 दिवसांमध्ये या देवीचं पृथ्वी तलावर वास्तव्य असतं अशी एक भावना आपल्या सगळ्यांची आहे.
1: आणि या शारदीय नवरात्रामध्ये देवीची केलेली उपासना फलद्रूप होत असते, सगळ्यांचाच मंगल करणारी असते अशी भावना भक्तांची असते, नाही का?
0: बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे आता या देवीचं स्तवन होईल, उपास काही जण करतात, पण वरदा मंगल भाव ही इच्छा प्रत्येकाची असते आणि त्या इच्छेनुसार मंगल घडतच.
1: हो,
0: पण त्याही पलीकडे जाऊन जर काही अमंगल घडत असेल तर त्याला चाप लावण्याचं सामर्थ्य सुद्धा आपल्यामध्ये असायला हवं.
1: मंगल घडू शकतं याची जाणीव, त्याचा उद्घोष आपल्याला या 9 दिवसात देवीच्या उपासनेतून घडत असतो.
0: म्हणजे ज्या देवीची आपण उपासना करतो ही देवी, तिनं महिषासुराचं मर्दन केलं, म्हणजे असुरी शक्तीचा नाश केला, ती तसा नाश करणारी आहे हे आपल्याला माहितीये. हा महिषासूर जो होता तो भारभूत झालेला होता राक्षस कुळातला, आणि उच्छात मांडलेला हा राक्षस होता, आणि त्याचं मर्दन करणारी, त्याला यमसदनाला पाठवणारी अशी ही पराक्रमी देवता आहे.
1: बरोबर. आणि साहजिकच तिची उपासना करताना आपल्या क्षमता वाढाव्यात अशीच आपण तयारी केली पाहिजे, हो ना?
0: बरोबर आहे. म्हणजे ना संत तुकाराम महाराज म्हणतात की रात्रंदिनाम हा युद्धाचा प्रसंग. आपल्याला हे सगळं आजूबाजूला दिसतच आहे, तर अशा वेळी या देवीचा आदर्श समोर ठेवून सगळ्यांचा मंगल होईल या भावनेनं जर उपासना करायची असेल तर आपल्या उपासना पद्धतीचा सुद्धा आपण विचार करायला हवा.
1: आज अज्ञान अंधकार याविरुद्ध लढायचं असेल तर आपल्याला ज्ञानाची कास धरायला हवी. अनारोग्याशी लढण्यासाठी आरोग्यपूर्ण सवयी लावून घ्यायला हव्यात.
0: हे तर अगदी गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला माहितीये की आपली जी जीवनशैली आहे ती जीवनशैली अनेक आजारांना आमंत्रण देणारी आहे. त्यामुळं ती दूर करता आली तर आपण प्रयत्न करायला हवा, म्हणजे आरोग्यपूर्ण आयुष्य जीवन आपल्या सगळ्यांना मिळेल.
1: श्रोते हो, गेल्या काही दिवसातल्या घटना बघितल्या तर स्त्री शक्तीवर प्रहार झालाय आणि त्याचाही प्रतिकार आपण करायला हवा. हे सगळं केलं तरच मंगल होईल. आणि फक्त प्रार्थना नाही तर जाणीवपूर्वक सार्थपणे कृती करायला हवी आणि त्यासाठी क्षमताही आपल्या अंगी बाळगायला हव्यात.
0: अगदी. उद्यापासूनच आता हा अश्विन महिना सुरू होत आहे. परत आणखीन एक महत्वाचं म्हणजे हा जो अश्विन महिना असतो हा परतीच्या मान्सूनचा महिना, परतीच्या मान्सूनचा काळ म्हणून आपण त्याच्याकडे बघतो.
1: बरोबर.
0: पण या वर्षीची जी काही आपल्या आजूबाजूला परिस्थिती दिसतीये, दुष्काळाचं सावट आपल्यावर आहे, म्हणून त्याचाही विचार करायला हवा आणि आपल्या जीवनशैलीमध्ये त्याही दृष्टीनं काही बदल करता येत आहेत का हे बघायला हवं.
1: उन्हाळा सुद्धा खूप जाणवतोय तर पाणी आपण जपून वापरूयात आणि पाणी वापरण्याची जी साक्षरता आहे तर त्याचाही आपण अवलंब करूया आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये.
0: अगदी गरजेची गोष्ट आहे ती आता.
1: याशिवाय आरोग्यपूर्ण जीवनशैली आणि सकारात्मकतेचाही विचार करूया, त्याचाही अवलंब करूया.

0: आणि मैत्रिणींनो, यानंतर आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात ऐकूया नंदकुमार माने यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार. भारत हा कृषी प्रधान देश आहे, आपण नेहमी म्हणतो जाणतो, आणि मुख्य व्यवसाय शेती असणाऱ्या आपल्या देशात अनेकदा महिला ज्या शेतात काम करतात, राबतात, त्यांच्या कामाकडे काहीस दुर्लक्ष होत. शेती आणि शेतीपूरक व्यवसाय त्यात काम करणारा हा महिला वर्ग आजही मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या कामाचं मोल व्हावं आणि या महिला शेतकरी सक्षम व्हाव्यात म्हणूनच शासनाच्या वतीनं वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्याच विषयी आज आपण अधिक जाणून घेणार आहोत आणि याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी कृषी उपसंचालक श्रीयुत नंदकुमार माने आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार.
2: धन्यवाद मॅडम.
1: आता जसं मी उल्लेख केला की महिला शेतकरी आपल्याला दिसत असतात, म्हणजे त्या शेतात राबत असतात, काम करत असतात, तर या महाराष्ट्रातल्या ज्या महिला शेतकरी आहेत त्यांचं सक्षमीकरण व्हावं म्हणून अधिनियम हा जो झालेला आहे तो काय आहे?
2: 2026 हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती जागतिक महिला शेतकरी वर्ष साजरं करण्याचं निश्चित केलेलं आहे. त्याच अनुसरून महाराष्ट्र राज्याने देखील अत्यंत महत्वाचा असा एक निर्णय घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये विधिमंडळात एकमताने हा अधिनियम पारित करण्यात आलेला आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व महिला शेतकरी यांना त्यांचं स्वतःची ओळख निर्माण व्हावी आणि त्या अनुषंगानं महिलांना शेतकरी प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी 22 जून 2026 रोजी हा जो अधिनियम आहे तो एक विधिमंडळात एकमताने पारित करण्यात आलेला आहे.
1: तर हा जो अधिनियम आहे त्याचा काय फायदा होणार आहे?
2: आजपर्यंत आपण पाहिलं तर महिला शेतकरी म्हणलं तर ज्यांच्या नावावरती शेती असते अशा महिलांना आपण महिला शेतकरी समजत होतो, परंतु शासनाने या अधिनियम

0: द्वारे ज्या महिला शेतकरी स्वतः शेतकरी आहेतच, परंतु शेतीशी निगडीत जे वेगवेगळे उद्योगधंदे आहेत, म्हणजे जोडधंदे म्हणू आपण त्यांना,
1: बरोबर
0: ह्याच्याशी जे निगडीत महिला आहेत यांना देखील महिला शेतकरी म्हणून ओळख निर्माण व्हावी, त्या अनुषंगाने महिला शेतकरीचं हे प्रमाणपत्र देण्याचं शासनाचं धोरण आहे. याच्यामध्ये महिलांना बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे कृषीशी निगडीत जे कुटीर उद्योग आहेत काम करण्यासाठी बऱ्याच महिलांना आपल्याला कर्जाची गरज असते, मार्गदर्शनाची गरज असते. तर त्या अनुषंगानं या महिलांना जर शेतकरी प्रमाणपत्र वितरित करण्यात आलं तर त्या प्रमाणपत्राच्या आधारे सर्व त्या महिला शेतकरी भगिनींना कृषीविषयक अर्थसहाय्य मिळू शकेल, अनुदानाची उपलब्धता होईल, तसेच बियाणे खते इतर कृषी निविष्टांचं त्यांना व्यवस्थितपणे वितरण करता येईल, तसेच त्यासाठी लागणारे जे कृषी पतकर्ज आहेत, कृषी पीक विमा आहेत आणि इतर कृषी विस्तार सेवा आहेत याचा लाभ त्यांना होऊ शकतो.
1: म्हणजे जे कुटीर उद्योग असतात किंवा दुग्ध पालन आहे,
0: मत्स्यपालन आहे,
1: मत्स्यपालन आहे, मधुमक्षिका पालन आहे, अशा सगळ्याच ज्या मध्ये काम करतायत महिला त्यांना याचा फायदा होणार आहे. आणि हा फायदा म्हणजे कर्ज घेणं असेल, विम्याचं संरक्षण
0: असेल,
1: म्हणजे यासाठी 7-12 स्वतःच्या नावावर हवाच अशी काही अट आहे?
0: अशी कोणतीही अट नाही. याच्यामध्ये एकच की ती महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे आणि त्यांची 18 वर्षे वयाची पूर्ण असली पाहिजे.
1: इतकं जर असेल तर ह्या सगळ्या आपल्या ज्या भगिनी आहेत या योजनेला पात्र ठरू शकतात. ह्या ज्या महिला शेतकरी आहेत तर त्यांना जर अर्ज करायचा असेल आणि हे प्रमाणपत्र घ्यायचं असेल तर कशा पद्धतीनं त्यांनी अर्ज करायला हवा?
0: तर हे प्रमाणपत्र महिलांसाठी प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंत साधी आणि सोपी पद्धत शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. याच्यामध्ये सदरचा अर्ज हा महिलांनी हे ऑनलाईन करायचा आहे, एक लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. ती लिंक आम्ही सर्व महिला ज्या बचत गट असतील, वेगवेगळे कृषीशी संलग्न जे वेगवेगळे विभाग आहेत त्यांना ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच आमचा जो क्षेत्रीय स्तरावरती काम करणारा जो स्टाफ आहे, म्हणजे क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी आहेत, सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, यांना ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच ग्रामविकास अधिकारी आहेत, महसूल ग्राम महसूल अधिकारी आहेत, यांना देखील आपण ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. तर या लिंकद्वारे महिलांनी लॉग इन केलं तर अतिशय साधी सोप्या स्टेप आहे त्याच्यामध्ये. प्रथमतः त्या महिलेचं नाव त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव आणि गावाचं नाव एवढं निवडायचं आहे. आणि त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर एक ओटीपी जाईल, त्या ओटीपीच्या आधारे त्या महिला शेतकऱ्यांचं जे काही प्रमाणपत्र उपलब्ध आहे त्यांची नोंदणी होईल त्याच्यावरती.
1: अगदी, म्हणजे घर बसल्या करता येण्यासारखं
0: अत्यंत साधी सोपी पद्धत आहे.
1: पद्धत आहे, फारच छान. तर हे दाखल अर्ज करत असताना काही अडचण आली तर काय करायचं?
0: तर याच्यामध्ये बहुतांश महिला शेतकरी जे आपण प्रमाणपत्र वितरित करणार आहेत ह्या ग्रामीण भागातल्याच आहेत, तथापि काही शहरी भागातल्या म्हणजे नगर पंचायत भागातल्या पण असू शकतात. पण याच्यासाठी आम्ही ग्रामपंचायत स्तरावरती जे विविध विभागाचे जे अधिकारी कर्मचारी आहेत ते देखील त्यांना मदत करू शकतात, किंवा आमचा स्वतंत्र जो क्षेत्रीय कर्मचारी अधिकारी आहेत हे देखील त्यांना मदत करू शकतात. यासाठी तालुका स्तरावरती तालुका कृषी अधिकारी यांना महिला शेतकरी सहाय्य अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि जिल्हा स्तरावरती कृषी उपसंचालक यांना महिला शेतकरी सहाय्य अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्या त्या ठिकाणी महिलांना जर अडचण आलीच तर हे अधिकारी त्यांना अर्ज करण्यासाठी येणाऱ्या अडचणीसाठी मदत करू शकतात.
1: फारच छान, म्हणजे ऑनलाईन अर्ज भरताना अडचण आली तर या मंडळींकडे गेले तर त्यांचा हा अर्ज छान प्रकारे ऑनलाईन ते भरून देतील. हा अर्ज आता एकदा भरला गेला, ओटीपी आला, पूर्ण अर्ज सबमिट झाला, तर त्यानंतर काय होणार आहे?
0: परिपूर्ण माहिती भरल्यानंतर सदरची जी माहिती आहे ही त्या लिंक वरती आमच्या ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायत स्तरावरती सहाय्यक कृषी अधिकारी जे कार्यरत आहेत त्यांच्या लॉग इनला हा अर्ज जाईल आणि तो त्यांनी ग्रामसभेमध्ये त्याचं वाचन करायचं आहे. मग ग्रामसभेमध्ये जे सरपंच, उपसरपंच, महिला सदस्य असतात किंवा इतर सदस्य असतात यांच्या पुढे त्या महिलांची पडताळणी होईल की बाबा ह्या महिला खरोखरच इतर कृषी विषयक जे काही आपल्याला उद्योग आहेत छोटे छोटे त्याच्याशी काम करतात का. तर जवळजवळ 99% म्हणजे काम करतच असतात, फक्त त्याच्यामध्ये ते पडताळणी होईल त्याच्यामध्ये की ही महिला ह्या गावातली आहे आणि ही महिला ही कृषीशी निगडीत काम करत आहे. आणि असं जर खात्री झाल्यानंतर त्याच्यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी जे आमच्या ग्रामस्तरावरचे ते त्याला मान्यता दिल्यानंतर ते प्रमाणपत्र डायरेक्ट ज्या महिलेने ज्या मोबाईल मधून ती लिंक वरून माहिती अपलोड केली होती त्याच महिलेच्या मोबाईल वरती ते प्रमाणपत्र उपलब्ध होईल.
1: अच्छा, हे ग्रामसभेबद्दल झालं, म्हणजे छोट्या गावातलं झालं, आणि नगरपंचायत
0: आता नगरपंचायतमध्ये कृषी विस्तार अधिकारी म्हणून जे आहेत ते तिथले अप्लिकेशन म्हणजे पडताळणीसाठी ते तिथे अधिकारी नेमणूक झालेली आहे. याच्यामध्ये अगदी थोड्या ठिकाणी ही अशी बाब येणार आहे की जिथं नगरपंचायतशी रिलेटेड जिथं काय महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देणं शक्य होणार आहे त्या ठिकाणी ते कृषी विस्तार अधिकारी तिथे प्रक्रिया पूर्ण करतील.
1: बरोबर, म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये ग्रामसभेची जी भूमिका आहे ती महत्वाची.
0: नगरपालिका

0: सर्वसाधारण सभेमध्ये त्यांना ते मान्यता देऊ शकतात. नगरपालिका क्षेत्रामध्ये आणि ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये ग्रामसभेमध्ये त्यांना मान्यता दिली जाईल.
1: बरोबर बरोबर. अर्ज एकदा नीट भरला की यांच्याकडून पडताळणी होईल आणि त्यानंतर हे जे काही प्रमाणपत्र आहे ते महिलांना त्यांच्या मोबाईलवर
0: ऑनलाईन
1: मिळून जाणार आहे. साधारण हा अवधी जो असणार आहे म्हणजे अर्ज दाखल केल्यानंतर हे प्रमाणपत्र मिळण्यापर्यंतचा हा कालावधी किती दिवसांचा असणार आहे, किती दिवस या महिला त्याची वाट बघू शकतात?
0: साधारणतः अर्ज केल्यानंतर ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा ज्या ज्या वेळेला आयोजित केली जाईल किंवा नगरपालिकेमध्ये सर्वसाधारण सभा आयोजित केली जाईल त्या प्रत्येक सभेमध्ये ज्या ज्या महिलांचे अर्ज प्राप्त झालेले त्या महिलांना तिथं पडताळणीनंतर मान्यता दिली जाईल. मासिक सभा ह्या दर महिन्याला असतात.
1: बरोबर.
0: त्या सभेमध्ये यांना मान्यता दिली जाईल.
1: समजा एखाद्या आपल्या भगिनीचा अर्ज नाकारला गेला तर काय करायचं तिनं?
0: ज्या महिलेचा अर्ज नाकारला जाईल अशा 7 दिवसाच्या आत त्यांना आपण लेखी सूचना देणार आहोत.
1: बर.
0: आणि त्याच्यानंतर ती पुढे कारवाई करायची आपल्याला. ह्याच्यामध्ये अर्ज नाकारल्यास अपिलाची मुदत ही महिलेसाठी 120 दिवसाची आहे लेखी आम्ही कळवल्यानंतर, आणि अपील अधिकाऱ्याला 30 दिवसाच्या त्याच्यावरती निर्णय घ्यायचा
1: आहे. बरोबर. महिला शेतकऱ्यांना या प्रमाणपत्रांमुळे खूप फायदे मिळणार आहेत, तर थोडस विस्तारानं सांगा ना की कोणकोणते फायदे मिळू शकतात?
0: आज आपण बघितलं तर ज्या सर्वसाधारण महिला शेतकरी आहेत त्यांना विविध योजनेअंतर्गत आपण लाभ देत असतो. याच्यामध्ये आमची यांत्रिकीकरणाची अतिशय चांगली योजना आहे. याच्यामध्ये महिलांसाठी तर प्राधान्यानं अर्जांची निवड केली जाते आणि याच्यामध्ये आज वेगवेगळ्या अर्जासाठी वेगवेगळं म्हणजे अनुदानाची आर्थिक मर्यादा आहे. की जसं की ट्रॅक्टरला बघितलं तर साधारणतः 1.25 लाख रुपये अनुदान आहे, म्हणजे 1,25,000 रुपये. तर रोटावेटर, कल्टिवेटर, अजून वेगवेगळे अवजारे त्याच्यामध्ये 50% अनुदान आहे. तर अशा वेगवेगळ्या ज्या अनुदानाच्या ज्या लाभ मिळत होता त्या महिलांना जसा मिळत होता तसं याही महिलांना जर आपण बघितलं तर लाभ मिळू शकतो जरी यांची स्वतःची शेती नसली. तर आज आपण बघितलं की प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग हा जो खास महिलांसाठी आपण जर केंद्र सरकारनं राबवलेला आहे त्याच्यामध्ये सांगली जिल्हा चांगल्या प्रकारे काम करत आहे. परंतु अशा महिलांनी देखील जर ह्या महिला प्रमाणपत्राच्या आधारे उद्योग जे काही छोटे छोटे जर सुरू केले तर त्यांना कर्ज मिळणं अत्यंत सोयीचं होऊ शकतं आणि त्यांना एक चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते त्यांच्या मालाला तयार केलेल्या.
1: आता तुम्ही या प्रमाणपत्रामुळे काय काय फायदे आपल्या भगिनींना मिळू शकतात हे सांगितलं, पण काही वेळा असं होतं ना की त्या एकल महिला असतात, घटस्फोटीत असतात किंवा विधवा असतात, परित्यक्त्या असतात, तर अशा महिलांना या प्रमाणपत्राचं काही वेगळं महत्व आहे का?
0: त्या प्रमाणपत्राच्या आधारे आपण सांगितल्याप्रमाणे विधवा, घटस्फोटीत किंवा एकल महिला जरी शेतकरी असल्या तर त्यांच्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग मध्ये अतिशय चांगली संधी अशा महिलांना उपलब्ध झालेली आहे. याच्यामध्ये महिलांना 35% अनुदान मिळू शकतं आणि त्याच्यामध्ये महिला जो शेतीच्या मालावरती प्रक्रिया करणारे जे छोटे छोटे उद्योग आहेत घरगुती प्रकारचे ते त्याच्यावरती सुरू करून आपला चांगल्या प्रकारे आर्थिक उदरनिर्वाह करू शकतात.
1: अगदी. स्वतःच्या पायावर उभं राहणं त्यांना सहज शक्य आहे आणि या प्रमाणपत्रामुळे कर्ज किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्या सहज मिळू शकतात. बरोबर. हा अर्ज करण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टींची गरज लागणार आहे?
0: या महिलांना वयाची 18 वर्ष पूर्ण असण्यासाठी त्यांना एक पुरावा लागणार आहे की जो त्यांना 18 वर्ष पूर्ण असल्याचा तो दाखला असेल किंवा काही जे इतर कागदपत्र असतील त्यांना द्यावे लागतील. जन्माचा दाखला असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल आणि एक रहिवाशाचा दाखला की ते महाराष्ट्राचे नागरिक असतील. एवढी 2 डॉक्युमेंट लागणार आहेत कागदपत्र, बाकीची इतर कोणतीही कागदपत्र याच्यामध्ये आवश्यकता नाहीये.
1: ही अपलोड करावी लागणार आहेत का कागदपत्र?
0: नाही, ती कागदपत्र अपलोड करावी लागणार नाहीये. त्याच्यामुळे महिलेचं नाव ड्रॉपडाऊन बॉक्स मध्ये गाव, तालुका, जिल्हा आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर आणि जर त्यांच्या घरातल्या इतर शेतकऱ्यांचा जो ऍग्रीस्टॅक क्रमांक जो आहे जो शेतकरी फार्मर आय डी म्हणतो आपण, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण नोंदणी करत आहोत की ती शेतकऱ्यांची एक युनिक आय डी तयार होणार देश पातळीवरती, तर त्यांच्याच घरातील व्यक्तीचा जर तसा आय डी त्यांच्याकडे असेल तर तो आय डी तिथे नमूद करावा आणि आपला अर्ज सबमिट करावा. त्याच्यामध्ये तसं पाहायला गेलं तर कुठलेही कागदपत्रांची कोणतीच आवश्यकता
1: नाहीये.
0: कमी वयाच्या महिलेने अर्ज केला आणि ग्रामसभेमध्ये जर ऑब्जेक्शन घेतलं तर त्यावेळेला कदाचित ते मागणी करू शकतात किंवा अपिलामध्ये ते सादर करू शकतात.
1: छान. यामागचा मूळ उद्देश काय, म्हणजे हा सगळा डेटाबेस तयार करणं माहिती घेऊन याचा मूळ उद्देश काय असावा?
0: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष जे साजरं करतोय आपण त्याच्यामध्ये आज देशामध्ये पहिलं आपलं राज्य आहे की त्याच्यामध्ये हा डाटाबेस तयार करण्यासाठी हे पहिलं पाऊल उचललेलं आहे. ह्याच्यामध्ये एकच की आपल्याला भविष्यामध्ये शेतकरी महिला प्रमाणपत्र मिळाल्यानंतर वेगवेगळ्या ज्या कृषी विषयक योजना

0: असतील, इतर विभागाच्या ज्या काही स्कीम्स वगैरे असतील, याच्या महिलांचा याला लाभ मिळणारच आहे. आणि एकंदरीतच महिलांच्या बाबतीत आपण किती महिलांनी लाभ घेतला, किती महिलांनी ऍप्लिकेशन केलं, आणि खरोखरच या महिलांना प्रमाणपत्र दिल्यानंतर याचा काय फायदा झाला आहे का, असा एक निश्चित एक डाटाबेस तयार होईल. आणि त्या अनुषंगाने भविष्यात पण काही योजनेची अंमलबजावणी किंवा योजना आखण्यासाठी त्यांना ती मदत होऊ शकते.
1: आता आपण आकाशवाणी सारख्या माध्यमातून ही जनजागृती करत आहोत की महिलांनी यात सहभागी व्हावं आणि हा फॉर्म जो आहे तो भरावा, त्याचबरोबरीनं अजून कोणकोणत्या माध्यमातून शासनामार्फत ही जनजागृती केली जाते?
0: याच्यामध्ये शासनाचे जे विविध विभाग आहेत, ग्राम विकास खातं आहे, सहकार खातं आहे, पशुसंवर्धन आहे, मत्स्य विभाग आहे, तर अशा वेगवेगळ्या विभागांचं एकत्रितपणे आपण आवाहन करतो महिला शेतकरी अर्ज करण्यासाठी. याच्यामध्ये आमचे कृषी मेळावे असतील, प्रशिक्षण असतील, याच्यामध्ये पण आम्ही आवाहन करतोय. तसे गावात ज्या ज्या महिला भेटीच्या दरम्यान उपलब्ध होतील त्यांना अर्ज करूनच देत आहोत आपण त्यांना, जेणेकरून एकही महिला याच्यामध्ये वंचित राहता नाही अर्जाशिवाय. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपण याची प्रचार प्रसिद्धी करतोय.
1: शासन पातळीवर हा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
0: हा, आमच्या कृषी सचिव महोदयाने अतिशय चांगला याच्यामध्ये निर्णय घेतलेला आहे आणि यांचा आमचा रोजचा दररोजच्या दररोज पाठपुरावा सुरू आहे. प्रत्येक तासाला जी काय ऑनलाईन आकडेवारी आहे ती आम्हाला दिसून येते, कुठल्या तालुक्यामध्ये अर्ज कमी झालेले आहेत त्या तालुक्यांना आम्ही फोन करून अजून त्यांची अर्जाची गती वाढवण्यासाठी आम्ही त्यांना सूचित करत आहोत.
1: याच बरोबरीनं महिला शेतकऱ्यांसाठी कृषी विभागातर्फे आणखीन कोणकोणत्या योजना राबवल्या जातात, त्यांना सक्षम व्हावं, त्यांनी आपलं काम जे आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं करावं यासाठी?
0: महिलांच्या बाबतीत जर बोललं तर आपण वेगवेगळे कृषी पुरस्कार देत असतो शासनामार्फत. जिजामाता कृषी भूषण पुरस्कार म्हणून दरवर्षी देत असतो. प्रत्येक जिल्ह्यातून एक महिला निवडली जाते, तर ती पुरस्काराची चांगली अत्यंत योजना आहे. रोख स्वरूपात त्यांना मानधन पण दिलं जातं आणि त्यांचा पती पत्नी शाल श्रीफळ राज्यपाल महोदयांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार केला जातो. तर ही महिलांसाठी अत्यंत चांगली म्हणजे योजना आहे की ज्याच्यामध्ये त्या महिलांचा इतर महिलांनी आदर्श घेऊन आपल्या शेतीमध्ये तशी प्रगती करावी. यांत्रिकीकरण असेल, ठिबक तुषार असेल, फळबाग लागवड असेल, परत एकात्मिक फलोत्पादन अभियानमध्ये मल्चिंग असेल, वेगवेगळे शेततलाव असेल, शेततलाव अस्तरीकरण असेल, यांत्रिकरण असेल, अशा सर्व बाबीमध्ये पण जर बघितलं तर असं मोठ्या प्रमाणामध्ये महिला याच्यामध्ये भाग घेऊन पुढे येत आहेत. तर त्याचा निश्चितपणे महिलांना ह्या विविध योजनेचा लाभ होतच आहे.
1: या सगळ्या योजना महिलांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि त्याचा लाभ त्या घेत
0: आहेत
1: आणि त्यांच्या प्रेरणेतून त्यांचं हे काम बघून बाकीच्यांना पण प्रोत्साहन.
0: अजून आपण पाहिलं तर आपण गटशेती मोठ्या प्रमाणामध्ये आता शासन प्रोत्साहन देत आहे. याच्यामध्ये ग्राम पातळीवरती विविध महिला जर एकत्रित आल्या आणि गट निर्माण केला तर त्यांना निश्चितपणे मार्गदर्शन करणं सोपं जातं. परत शेतीसाठी लागणाऱ्या ज्या वेगवेगळ्या निविष्ट आहेत, बियाणं, खतं असेल किंवा एकंदरीत तांत्रिक मार्गदर्शन असेल, तर हे गटाच्या माध्यमातून केलं तर चांगलं अगदी परिमाणकारक होऊ शकतं आणि निश्चितपणे त्याचा फायदा झालेला आहे. आपण जर आता पाहिलं तर पाणी फाउंडेशन व कृषी विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गाव पातळीवरती आपण स्पर्धा देखील लावलेल्या आहे. याच्यामध्ये की सेंद्रिय शेती असेल, निविष्ट एकत्रित खरेदी करणं असेल, मार्गदर्शन असेल, तर याच्यामध्ये सर्व महिलांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग असतो. हे सर्व करत असताना शेतीशाळा एक आमची एक संकल्पना अतिशय चांगली आहे. त्याच्यामध्ये महिलांच्यासाठी स्वतंत्र शेतीशाळा देखील आहेत. त्याच्यामध्ये 25 महिलांचा अगदी सक्रिय सहभाग त्याच्यामध्ये असतो आणि याच्यामध्ये महिलांनी आज आपण बघितलं तर शेतीमध्ये जास्त महिलांचा सहभाग आहे. तर त्या महिलांना जर आपण शेतीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने तंत्रज्ञानाचा अवलंब कसा करायचा हे जर सांगितलं तर निश्चितपणे त्यांच्या नफ्यामध्ये वाढ होईल आणि शेतीचा जो खर्च आहे त्याच्यामध्ये खर्चामध्ये निश्चितपणे बचत झालेली तुम्हाला दिसून येईल.
1: या शेतीशाळेच्या माध्यमातून अशा प्रकारचं प्रशिक्षण आणि वेगवेगळ्या त्या त्या ऋतूनुसार हवामानानुसार
0: माती परीक्षणापासून ते मार्केटिंग म्हणजे पीक काढणी आणि त्याची मळणी जोडणी झाल्यानंतर त्याला कुठं चांगलं मार्केट उपलब्ध होईल किंवा त्याच्यावर प्रक्रिया कशी करता येईल हे देखील आपण वेगवेगळ्या पिकांच्या बाबतीत सांगत असतो
1: आणि त्याचा फायदा या
0: निश्चितपणे
1: शेतकरी भगिनींना
0: झालेला आहे.
1: वा, फारच छान. या निमित्तानं आपल्या ज्या महिला शेतकरी आहेत ज्या हा कार्यक्रम ऐकतायत त्यांना काय आवाहन कराल तुम्ही?
0: या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्व महिला शेतकऱ्यांना विनंती करतोय की शासनाने ही जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे तर या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त महिलांनी वेळेत ऑनलाईन अर्ज करावेत. पात्र महिला वंचित राहणार नाही यासाठी आपण प्रयत्नशील राहू आणि जास्तीत जास्त महिलांनी अर्ज करावा जेणेकरून भविष्यामध्ये जे काय शासनाचे विविध महिला धोरण अंमलबजावणीच्या अनुषंगानं जे काय योजना आखल्या जातील त्याचा देखील त्यांना निश्चितपणे फायदा होऊ शकतो.
1: छान. याची काही अंतिम मुदत असं काही आहे का?
0: आपण जर पाहिलं तरी जी अंतिम मुदत वगैरे असं असणार अशी काही नाही आहे.

0: आता जोपर्यंत महिला 100% आपण कवर करत नाही तोपर्यंत ही योजना ही अविरत चालूच राहणार आहे.
1: फार छान, म्हणजे कोणतीही अंतिम मुदत नाहीये, त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर करावं. पण ज्यांचं राहिलं असेल त्यांनी पण कृषी अधिकाऱ्यांची मदत घ्यावी, तालुका पातळीवर आणि नगरपालिका पातळीवर, आणि हा अर्ज भरावा, जेणेकरून त्यांना या योजनांचा फायदा होईल.
0: आमच्या प्रत्येक गाव पातळीवरती आमचे कृषी अधिकारी कार्यरत आहेत, त्यांच्याशी जरी संपर्क साधला किंवा वेगवेगळ्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या गटाच्या माध्यमातून असेल, शेतकरी उत्पादक कंपनी असतील किंवा आपण कृषी ताई म्हणतो, कृषी मित्र म्हणतो, परत आपण ग्रामविकास अधिकारी म्हटलं, मी महसूल अधिकारी म्हणलं, अशा वेगवेगळ्या माध्यमातून परत प्रगतशील शेतकरी आहेत, कृषी विद्यापीठ आहेत, कृषी सेवा केंद्र आहेत, कृषी विज्ञान केंद्र आहेत, या सर्वांच्या माध्यमातून जास्तीत जास्त याचा प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ज्या कुठलीही महिला वंचित राहणार नाही हे आमचं याच्यामध्ये ध्येय आहे. ही अर्ज करण्यासाठी शासनाने जी लिंक उपलब्ध करून दिलेली आहे UAT-mahakrushi.mahaitgov.in किंवा Mahila-shetkari-service/apply या संकेतस्थळावरती जाऊन आपली स्वतःची माहिती भरावी.
1: फार छान. तर मैत्रिणींनो, तुम्ही नक्कीच या योजनेचा लाभ घ्या. सर, आज तुम्ही आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि महिला शेतकरी ज्या आहेत त्यांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीनं जो कायदा आहे, अधिनियम आहे, त्या अनुषंगानं ही सगळी माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणी सांगलीच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: नंदकुमार माने यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली.

0: वरदा, बोल कायद्याचे ही आपली मालिका सुरू आहे आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात, आणि कायद्याविषयीची साक्षरता या निमित्तानं आपण करत आहोत. तर आज या मालिकेचा चौथा आणि अंतिम भाग आपण ऐकणार आहोत. मार्गदर्शिका आहेत ऍडव्होकेट वर्षा जाधव.
1: ऐकूया बोल कायद्याचे.

आज आपण मोटर व्हेकल ऍक्ट मधील कलम 166 खाली दाखल होणाऱ्या क्लेम बाबत माहिती घेणार आहोत. चला तर मग कथेतून कायदा समजावून घेऊया. रखमा शेतातून घरी निघाली. डोक्यावर चाऱ्याचा भारा, रणरणतो ऊन, सवयीनं झपझप अंतर कापत घराजवळ आली तर तिला अंगणात माणसांची गर्दी दिसली. डोक्यावरचा भारा तिथंच टाकत ती अंगणाकडे झेपावली. तसा सासूबाईंच्या रडण्याचा आवाज तिच्या कानी पडला. गर्दीतून ती घराच्या कट्ट्याजवळ पोचली. तिची सासू जमिनीवर डोकं पडवीत छाती पिटून रडत होती. रखमाला समोर पाहताच सासूनं दोन्ही हात पुढं केले. रखमा पटकन तिच्याजवळ जाऊन म्हणाली, आत्या का काय झालंय? तशी तिची सासू तिला कवटाळत म्हणाली, अगं बाळूचा सकाळी ऍक्सिडेंट झालाय. तुझ्या नवऱ्याला तिथून दवाखान्यात नेलंय आणि तुझा अण्णा चार लोक घेऊन तातडीनं गेलेत तिथं दवाखान्यात. माझा बाळू, म्हणत सासूनी पुन्हा हंबरडा फोडला. रखमाची तर पाचावर धारणच बसली. ती सुन्न झाली, कपाळाला हात लावून बसली. तिला काही सुधरेना. तिला अंगणात सदा भाऊजी दिसलं, तिच्या नवऱ्याचा खास मित्र. ती म्हणाली, भाऊजी चला आपण दोघे जाऊया दवाखान्यात. असे म्हणत ती जागची उठली आणि चप्पल पायात सरकू लागली. थांबावयनी, सदा म्हणाला. कुठला दवाखाना, कुठं जायचं अजून कायच समजलेलं नाही. अण्णांचा फोन आलेला नाही, कुठं म्हणून जायचं आपण? अण्णांचा, पशाचा, कोणाचा तरी फोन येऊ देत.

आता संध्याकाळचे चांगले 5-7 वाजले. कोणाचाही फोन आला नाही. अंगणात जमलेले हळूहळू आपापल्या घरी निघून गेले. अंगणात आता बाळूचे 3-4 मित्र ताटकळत उभे होते. शाळेतून आलेली तिची मुलं शेजारीच थांबली होती. रात्र सारी कट्ट्यावरच सर्वांनी जागून काढली. रखमा सुन्न होऊन भिंतीला डोकं टेकून बसली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 8-8:30 सुमारास सदाला अण्णांचा फोन आला. सदाचा चेहरा एकदम गंभीर झाला. त्यांनी सांगितलं, काल सकाळी 7:00 सुमाराला बाळूच्या मोटरसायकलला बोलेरोने ठोकरले. बाळूचा मित्र मागे बसला होता, तो जखमी झाला, पण बाळू जागीच गेला. मृत्यूची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. अंगणात माणसं जमली. सदा सांगत होता, पंचनामा, पोस्टमार्टम, पोलीस केस सर्व झाले. बाळूची बॉडी हातात मिळाली आहे. आता ॲम्ब्युलन्स घेऊन निघत आहेत इकडे यायला. येतील तासाभरात. आता मात्र एकच रडारड सुरू झाली. रखमा तर जागीच कोलमडली. तिची व तिच्या सासूची अवस्था बघवत नव्हती. शेजारच्या बायका पुढे सरसावल्या. थोड्या वेळात ॲम्ब्युलन्स आली आणि बाळूची बॉडी कापडात बांधलेली अंगणात निजवली. रखमावतीची सासू लोक जे सांगतील ते यंत्रवत करीत होत्या.

संध्याकाळी 5 सुमारास बाळूचा अंत्यविधी उरकला. गावातले आपल्या घरी परतली. घरात पई पावणे मेल तिथे रात्रीची सोय करू लागले. 4 दिवसांनी तेही सर्व निघून गेले. दुःखाचे दिवस सरत नाहीत. माणसं धीर द्यायला येत, पण बाळूची उणीव न भरणारी होती. महिन्याभराने रखमाच्या माहेरची खांद्यावर आहे असे सांगून तीही निघून गेली.

बाळू ज्या साखर कारखान्यात कामाला होता तिथले त्याचे सहकारी कुदळे माने वेगवेगळे फॉर्म घेऊन आले. रखमाची आणि तिच्या सासूची सही घेऊन निघून गेले. दिवस की रात्र काही समजत नव्हतं. बघता बघता रखमाचा संसार संपला होता. पाहुणे पोई नंदा जावा ज्यांच्या त्यांच्या संसारात रमल्या, पण रखमा मात्र आता भरल्या डोळ्यानं तिच्या या मोडक्या कुटुंबाकडे बघू लागली. म्हातारे सासू सासरे, शाळेत जाणारे दोन लेकरं, शेत जमीन, आता कामाला लागायला हवं असं तिने ठरवलं. रोजचं कामकाज, शेताकडील सर्व आता बघायला हवं. किती दिवस तिच्या नवऱ्याचे मित्र शेताकडे बघणार? बाळूला जाऊन 2 महिने झाले होते. तिने सकाळी उठून पूर्वीसारखी घरातलं करायला सुरुवात केली आणि शेताकडे पण जाऊ लागली. आता सासरेही अंगणातल्या खाटेवर बसू लागले. गावातून एक फेरपटका मारून येऊ लागले. सासू घरातली उठबस बघू लागली. होईल सर्व हळूहळू ठीक अशी एक आशा रखमाच्या मनात निर्माण होऊ लागली. एके दिवशी रखमाची सासू शेतात आली रखमाजवळ आणि म्हणाली, अगं लवकर घरी चल, 2 माणसं आलीत, मालकासंग बोलत बसलीत, त्यांनी तुला बोलावून आण म्हटलं. आत्या फोन करायचा नाही होय, उगीच उन्हात आलात. तुझा फोन घरात विसरलीस तू, तिथंच वाजला म्हणून मग आले. चल आता, सासूनी डोक्यावरचा पदर नीट करत म्हटलं. रखमाने सासूच्या चेहऱ्यावरचं दुःख टिपलं आणि कामाचं बायकांना सांगून सासूबरोबर घरी परतली. अंगणात तिचे सासरे 2 माणसांशी बोलत बसले होते. कुदळे आणि मोरे कारखान्याचे साहेबही बसले होते. त्यांच्याकडे पाहून नमस्कार करत रखमा उभी राहिली. सासरे म्हणाले, पोरा हे बोलेरो गाडीच्या मालकाकडून आलेत आणि हे साहेब विमा कंपनीकडून आलेत. रखमाने मान डोलावली, काही बोलली नाही. तसा अनोळखी माणसांपैकी एक जण म्हणाला, आणि आपणाला केस नंतर किती भरपाई मिळणार, कधी मिळणार, काय सगळं अनिश्चितच की. अहो पैसा आज संध्याकाळपर्यंत पोच मी स्वतः करतो. ती फौजदारी केस तेवढी नको चालवायला. 1 लाख तुमच्या खात्यावर दिसतील बघा. पैसे लेकरांच्या शिक्षणाला उपयोग पडतील. म्हणजे कसं, काही अडणार नाही हो त्यांचं. रखमाला त्या माणसाचा राग आला खरा, पण तिने कुदळेकडे, मग त्या अनोळखी दुसऱ्या साहेबाकडं

सासऱ्याकडे पाहिलं. कुदळे मान खाली घालून बसले होते. दुसरे विम्याचे साहेब होकारती मान डोलवत होते आणि तिचे सासरे जमिनीकडे पाहत होते. त्यांच्या गालावरून ओघळणारा तो अश्रू रखमाला लक्षात आलं. सासऱ्यांनी निर्णय सर्वस्वी आता तिच्यावर सोडलाय. अण्णा, आत्या, जरा या इकडं, रखमा म्हणाली. तसे सासरे सासू तिच्याबरोबर गोठ्याकडेला आले. काहीही ठरव पोरा, तू म्हणशील तसं, सासू म्हणाली. सासऱ्यानं मान डोलावली. तेवढ्यात कुदळे तिथे आले. मी काही बोलू का? हो, बोला की साहेब, रखमाचे सासरे म्हणाले. कुदळे बाळूबरोबर कारखान्यात कामावर असायचे. मी काय म्हणतो, त्यांना काय हो नाही म्हणण्याआधी आपण एकदा वकिलांचा सल्ला घेऊया. ठीक आहे, रखमा म्हणाली. सांगलीला जाऊया, ॲडव्होकेट जाधव मॅडमची गाठ घेऊया, त्यांना ओळखतो मी. जाऊया त्यांच्याकडे. ॲडव्होकेट मॅडमचे ऑफिस. दार उघडून केबिनमध्ये येत पंकज म्हणाले, मॅडम सावळीहून ते मोहिते अण्णा आलेत. कोण? मॅडमनी प्रश्न विचारला. ते आमच्या आत्याच्या गावातले आहेत, मी चांगलं ओळखतो त्यांना. ॲडव्होकेट जाधव मॅडमची गाठ घेऊया, त्यांना ओळखतो मी. जाऊया त्यांच्याकडे. ॲडव्होकेट मॅडमचे ऑफिस. दार उघडून केबिनमध्ये येत पंकज म्हणाले, मॅडम सावळीहून ते मोहिते अण्णा आलेत. कोण? मॅडमनी प्रश्न विचारला. ते आमच्या आत्याच्या गावातले आहेत, मी चांगलं ओळखतो त्यांना. त्यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला 2 महिन्यामागे. बरं बरं, पाठव आत्याना आणि चहा सांग बापूला पाठवायला स्पेशल, आणि नोट्स घ्यायला येतो. पंकज बाहेर गेले आणि दार ढकलून मोहिते अण्णा, त्यांची बायको, कारखान्याचे कुदळे साहेब आणि रखमा मॅडमच्या केबिनमध्ये आले. बसा बसा, स्मिथासे करत मॅडम म्हणाल्या. कुदळेनी ओळख करून दिली. अच्छा, काय काम काढले? मॅडमनी विचारलं. कुदळेनी अण्णांकडे बोट करीत म्हणलं, हे सांगतील सविस्तर. अण्णांनी सर्व सविस्तर घडलं तसं सांगितलं. पंकज, ही फाईल स्कॅन करून त्यानंतर ओरिजिनल फाईल परत कर. मॅडमनी फाईलमधील सर्व पेपर्स पाहिले. तुम्ही आलेल्या माणसांना परत बोलावले? तुम्ही काही क्लेम केलाय का? क्लेम म्हणजे काय? अण्णा म्हणाले. क्लेम म्हणजे अपघातग्रस्तांना वाहन मालकाकडून विम्याकडून मागता येणारी नुकसान भरपाई. नाही मॅडम, आम्हाला यातलं काहीच माहीत नाही, आम्ही काय क्लेम बीम काय केलेलं नाही. बर, गाडी बोलेरोचा मालक नाही, ड्रायव्हर चालवत होता असे पोलीस कागदात दिसते. शिवाय त्याचं लायसन्सही आहे असं दिसतंय, विमाही दिसतोय वाहनाचा. कमी पैशात प्रकरण कोर्टाबाहेर मिटवण्याचा प्रयत्न दिसतोय. ठीक आहे, हे बघा, मला विचाराल तर कोर्टाबाहेर प्रकरण मिटवू नका. बाळूचे वय, पुढील सर्व्हिस कालावधी, त्या कालावधीमध्ये त्याची किती कमाई झाली असती, असा सर्व विचार होऊन मग नुकसान भरपाईची रक्कम ठरते. ती रक्कम मोठी होईल. आपण कलम 166 MV Act खाली मोटर ॲक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनलकडे क्लेम करूया. इथे कोर्टात करू शकतो. अरे, त्याचं पगार पत्रकही दिसत आहे, तो तर परमनंटही आहे. किती पैशाची ऑफर दिली तुम्हाला? रखमा म्हणाली, 1 लाख. असं, तुम्ही काही अडचणीत वगैरे आहात काय? मॅडमने तिघांकडे पाहत विचारलं. नाही हो, अण्णा म्हणाले. नोकरी होती मला, पेन्शन आहे, शेती आहे, मुलगाही नोकरी करत होता, आम्हाला काही तशी अडचण नाही. मग तुम्ही असे कोणी ऑफर घेऊन आलेच पुन्हा, तर त्यांना तुमची वकील म्हणून माझी गाठ घ्यायला सांगा. आणि येत्या शनिवारी या तुम्ही अण्णा, तुम्ही मला दिलेले पेपर्स व्यतिरिक्त काही लागले तर म्हणून. आपण ड्राफ्ट करून क्लेम दाखल करूया पुढच्या आठवड्यात. तिघांच्या चेहऱ्यावरील काळजी कमी झाल्याचे मॅडमना जाणवले. मॅडम, तुमचे खूप आभार, रखमाच्या सासूबाई म्हणाल्या. तेवढ्यात चहावाला चहा घेऊन आला. चहापानानंतर मोहिते कुटुंबानी मॅडमचा निरोप घेतला. मैत्रिणीनो, मोटर व्हेकल ऍक्ट कलम 166 प्रमाणे अपघातामध्ये जखमी किंवा मृत व्यक्तींना ज्या वाहनामुळे अपघात घडला त्या वाहन मालकाकडून आणि त्या वाहनाचे विमा असल्यास विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मागता येते. याकरिता मोटर ॲक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनलकडे अपघातापासून 6 महिन्याच्या आत जखमी व्यक्ती वा मृत व्यक्तीच्या वतीने क्लेम दाखल करता येतो. याकरिता अपघाताची पोलिसात नोंद करणे आवश्यक असते. अपघाती मृत्यू झाल्यास पोलीस तपासाचा या क्लेममध्ये उपयोगच होतो. वाहनाचा विमा असणं, चालवणाऱ्याचे ड्रायव्हिंग लायसन्स असणं आणि अपघात कोणाच्या चुकीमुळे घडला याचाही परिणाम नुकसान भरपाईवर होतो. तातडीनं कोर्टाबाहेर कमी पैशात प्रकरण मिटवण्याची घाई अपघातग्रस्त आणि त्यांच्या कुटुंबियांनी करू नये, यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते.

शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणून, शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणून।

0: मैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला पत्राद्वारे मेलद्वारे जरूर कळवा. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मला वरदाला
1: आणि मला मधुराला
0: या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह निरोप द्या.
1: नमस्कार.
0: ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: जवळ पोलिसांवर झालेल्या दगडफेकी 2 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. इथूनही अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातही आज आंदोलन होत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांच्यासह इतरांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठी बोरवाला यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ऑगस्ट क्रांती मैदान ही आंदोलनांची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागण्याच्या त्यांच्या अधिकाराचा त्यांनी वापर करावा अशी विनंती केली. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया रद्द करावी. गेल्या 2 वर्षात झालेल्या विविध राज्यांच्या विधिमंडळांच्या सर्व निवडणुका रद्द कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली. तसंच मुख्य निवडणूक आयुक्तांसह इतर निवडणूक आयुक्तांना कायद्यापासून आजीवन संरक्षण देणारा 2023 कायदा रद्द करावा आणि निवडणुका पुन्हा मतपत्रिकांवर घ्याव्यात. या मागण्यांचं निवेदनही इंडिया आघाडीच्या नेत्यांनी राष्ट्रपतींना दिलं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस एम ए बेबी, कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी राजा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह इतर विरोधी पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या मेट्रो आणि रेल्वेची वाहतूक पूर्णपणे बंद करू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करणारी याचिका आज दाखल करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. या निमित्ताच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत संविधानाचं कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाबाबत.
1: स्वातंत्र्य प्राप्तीनंतर संस्थानांचं भारतीय संघराज्यात विलीनीकरण ही एक मोठी मोहीम होती. ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य बहाल करताना फाळणीला मान्यता दिली आणि स्वायत्त संस्थानांना स्वतःचा निर्णय घ्यायला सांगितलं. भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नांनी ही बहुसंख्य संस्थानं भारतीय संघराज्यात आपखुशीनं विलीन झाली. जम्मू आणि काश्मीरच्या बाबतीत मात्र वेगवेगळ्या घडामोडी झाल्यामुळे संविधानाच्या कलम 370 अन्वये काश्मीरला वेगळं स्थान देऊन भारतीय संघराज्याबरोबर जोडण्यात आलं. त्यातल्या तरतुदींमुळे या प्रांतातले विविध कायदे आणि नियम भारतीय संघराज्यापेक्षा वेगळे होते. 5 ऑगस्ट 2019 रोजी हे कलम रद्द करण्यात आलं. त्याचवेळी जम्मू काश्मीर हा एक आणि लडाख हा दुसरा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला. दहशतवादाच्या प्रभावाखाली दबलेलं काश्मीरचं जनजीवन सुरक्षित वातावरणात नेण्याच्या तसंच तिथं सर्वसमावेशक विकासाला चालना देण्याच्या उद्देशानं हे पाऊल उचलण्यात आलं. या कायद्याला नंतर न्यायालयात आव्हान देण्यात आलं. मात्र 11 डिसेंबर 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाच्या बाजूने कौल देत जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा वैध ठरवला. या कायद्यामुळे आता उर्वरित देशातले कायदे विना अडचण काश्मीरमध्येही लागू होतात. तिथल्या नागरिकांनाही इतर भारतीयांप्रमाणे हक्क आणि अधिकार मिळतात. तिथल्या नायब राज्यपालांना विशेष स्थान देणार कलम 35 अ देखील रद्दबातल झालं. या सर्व बाबींमुळे जम्मू काश्मीरमध्ये शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा विकास, गुंतवणूक आणि पर्यटनाला चालना मिळाली आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज राजस्थानमधील जोधपूर हवाई दल तळावर आयोजित तरंग शक्ती या बहुराष्ट्रीय हवाई सरावातील महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिले. जग आधुनिक युद्धपद्धतीतल्या मूलभूत परिवर्तनाला सामोरं जात आहे. कृत्रिम तंत्रज्ञानामुळे निर्णय क्षमतेला वेगळा आयाम मिळतो आहे असं ते यावेळी म्हणाले. या भेटीदरम्यान संरक्षण मंत्र्यांनी भारतीय हवाई दल आणि सरावात सहभागी झालेल्या परदेशी हवाई दलांच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
2: Today you have not merely flown aircraft together, you have demonstrated what becomes possible when professional excellence, technology and the mutual confidence come together. That is the true spirit of the Taranga Shakti. Let us carry that spirit forward. Let us continue to learn from one another

1.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. ठीक 3 वाजता आहेत. आता प्रादेशिक मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा केंद्रीय मंत्र्यांचा आरोप। मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांची दिल्लीत धरपकड। संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत बहुराष्ट्रीय तरंग शक्ती सरावाला प्रारंभ आणि केंद्रीय पथक राज्यातल्या दुष्काळी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर। परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा आणि नागरिकांचा लोकशाहीवरचा विश्वास तोडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे। मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीत विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात ते वार्ताहरांशी बोलत होते। देशात अस्थिरता निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याची टीका भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन यांनी वार्ताहर परिषदेत केला। भारताची लोकशाही ही अतिशय कणखर असून हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी देशवासी एकत्र येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। विरोधी पक्षांनी या रस्त्यावरच्या आंदोलनात विनाकारण राष्ट्रपतींना ओढलं असल्याची टीका भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या अनेक आंदोलक आणि राजकीय नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका तसंच युट्यूबर ध्रुव राठी यांना पकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे। तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, माकपचे नेते पिनराई विजयन, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, नेहा बोरा यांच्यासह इतरांना ताब्यात घेण्यात आलं। सुरक्षेच्या कारणास्तव आणि प्रशासनिक कारणांसाठी पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती। संपूर्ण दिल्लीत पोलीस आणि निमलष्करी दलांचे मिळून सुमारे 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। 45 मेट्रो स्थानकांमध्ये प्रवेशावर निर्बंध लावले आहेत। दिल्लीच्या सीमा रेल्वे स्थानक, बस स्थानकांसह इतर संवेदनशील ठिकाणांवर गस्त वाढवण्यात आली आहे। जंतर मंतर परिसरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहे। तसंच दिल्लीला जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत। दरम्यान दिल्लीत आकाशवाणी भवनाजवळ पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत दोन पोलीस जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातही आज आंदोलन होत आहे। या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांच्यासह इतरांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं। सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठी बोरवाला यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। ऑगस्ट क्रांती मैदान ही आंदोलनाची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं। इंडिया आघाडीच्या नेत्यांनी काल रात्री राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागण्याच्या त्यांच्या अधिकाराचा त्यांनी वापर करावा अशी विनंती केली। एसआयआर प्रक्रिया रद्द करावी, गेल्या 2 वर्षातल्या विविध राज्यांमधल्या विधिमंडळांच्या सर्व निवडणुका रद्द कराव्यात, मुख्य निवडणूक आयुक्तांसह इतर निवडणूक आयुक्तांना कायद्यापासून आजीवन

0: संरक्षण देणारा 2023 चा कायदा रद्द करावा आणि निवडणुका पुन्हा मतपत्रिकांवर घ्याव्यात या मागण्यांचं निवेदनही इंडिया आघाडीच्या नेत्यांनी राष्ट्रपतींना दिलं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह इतर विरोधी पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणं हा सरकारचा भेकडपणा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सरकारनं निर्बंध लादण्याऐवजी आंदोलकांशी संवाद साधावा असंही त्यांनी सुचवलं. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शांततापूर्ण आंदोलन दाबण्यासाठी सरकार हुकुमशाही मार्गाचा अवलंब करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 च्या दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून या निमित्तानं विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत संविधानाचं कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाबाबत.
1: स्वातंत्र्य प्राप्तीनंतर संस्थानांचं भारतीय संघराज्यात विलीनीकरण ही एक मोठी मोहीम होती. ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य बहाल करताना फाळणीला मान्यता दिली आणि स्वायत्त संस्थानांना स्वतःचा निर्णय घ्यायला सांगितलं. भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नांनी ही बहुसंख्य संस्थानं भारतीय संघराज्यात आपखुशीनं विलीन झाली. जम्मू आणि काश्मीरच्या बाबतीत मात्र वेगवेगळ्या घडामोडी झाल्यामुळे संविधानाच्या कलम 370 अन्वये काश्मीरला वेगळं स्थान देऊन भारतीय संघराज्याबरोबर जोडण्यात आलं. त्यातल्या तरतुदींमुळे या प्रांतातले विविध कायदे आणि नियम भारतीय संघराज्यापेक्षा वेगळे होते. 5 ऑगस्ट 2019 रोजी हे कलम रद्द करण्यात आलं. त्याचवेळी जम्मू काश्मीर हा एक आणि लडाख हा दुसरा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला. दहशतवादाच्या प्रभावाखाली दबलेलं काश्मीरचं जनजीवन सुरक्षित वातावरणात नेण्याच्या तसंच तिथं सर्वसमावेशक विकासाला चालना देण्याच्या उद्देशानं हे पाऊल उचलण्यात आलं. या कायद्याला नंतर न्यायालयात आव्हान देण्यात आलं. मात्र 11 डिसेंबर 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाच्या बाजूने कौल देत जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा वैध ठरवला. या कायद्यामुळे आता उर्वरित देशातले कायदे विना अडचण काश्मीरमध्येही लागू होतात. तिथल्या नागरिकांनाही इतर भारतीयांप्रमाणे हक्क आणि अधिकार मिळतात. तिथल्या नायब राज्यपालांना विशेष स्थान देणारं कलम 35 अ देखील रद्दबातल झालं. या सर्व बाबींमुळे जम्मू काश्मीरमध्ये शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा विकास, गुंतवणूक आणि पर्यटनाला चालना मिळाली आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राजस्थानात जोधपूर इथल्या हवाई दल तळावर तरंग शक्ती या बहुराष्ट्रीय हवाई सरावाचं आयोजन करण्यात आलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यावेळी उपस्थित होते. जग आधुनिक युद्ध पद्धतीतल्या मूलभूत परिवर्तनाला सामोरं जात आहे. कृत्रिम तंत्रज्ञानामुळे निर्णय क्षमतेला वेगळा आयाम मिळतो आहे असं ते यावेळी म्हणाले. राजनाथ सिंह यांनी आधुनिक लढाऊ विमानांची प्रभावी हवाई प्रात्यक्षिक पाहिली आणि स्वदेशी तसंच परदेशी लढाऊ विमानांचंही प्रदर्शन पाहिलं. 26 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या सरावाचा उद्देश सहभागी हवाई दलांमधली कार्यात्मक सहकार्य, परस्पर कार्यक्षमता आणि परस्पर सामंजस्य बळकट करणं हा आहे. राज्यातल्या विविध भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या केंद्रीय पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी होत आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पथकानं पाहणी करून पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई, भूजल पातळी, पाण्याची उपलब्धता तसंच रब्बी हंगामाच्या शक्यतांचा आज आढावा घेतला. बेलाटी इथंही आज पथकानं नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली. जून अखेर पेरणी झाल्यानंतर परिसरात पावसाचा सुमारे 38 दिवसांचा खंड पडला, त्यामुळे तूर पीक पूर्णपणे नष्ट झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी पथकाला दिली. बीड जिल्ह्यातही आज केंद्रीय पथकाकडून सोयाबीनचं नुकसान, जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्यांचा

0: आढावा घेण्यात आल्या असल्याची माहिती आमच्या बातमीदारांना दिली. पालघरमध्ये SIR संदर्भात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. मतदार यादी अधिक अचूक आणि त्रुटी विरहित करण्यासाठी राजकीय पक्षांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन कोकण विभागीय आयुक्तांनी या बैठकीत केलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदूर इथं उद्या संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. हवामान. मुंबईसह कोकण आणि विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला आहे. राज्यातल्या काही भागात 12 ऑक्टोबर पर्यंत उष्णतेची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. अनेक शहरांमधलं तापमान 37 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता असून ऑक्टोबर हीटमुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते तर उत्तर कोकणातील काही भागात उष्णतेसोबत दमट वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. विदर्भात उन्हाचा कडाका वाढला असून नागपूरमध्ये 36 अंश तर काही भागात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा केंद्रीय मंत्र्यांचा आरोप. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांची दिल्लीत धरपकड. संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत बहुराष्ट्रीय तरंग शक्ती सरावाला प्रारंभ आणि केंद्रीय पथक राज्यातल्या दुष्काळी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण प्रादेशिक मराठी बातमीपत्र ऐकलं. हे बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित केलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर.
2: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: सीपी ग्राम्स सेंट्रलाइज्ड पब्लिक ग्रीवेंस रिड्रेसल एंड मॉनिटरिंग सिस्टम.
5: ये है हर भारतीय नागरिक की शिकायत पर त्वरित कार्यवाही की गारंटी का पोर्टल. सीपी ग्राम्स एक ऐसी विश्वसनीय प्रणाली जो प्रत्येक नागरिक को सशक्त बनाती है
4: और सुशासन के हर स्तर पर अधिकारियों के जवाबदेही सुनिश्चित करती है. सीपी ग्राम्स संवेदनशील असरदार जवाबदेह. आज ही लॉग इन करें सीपी ग्राम्स.
6: मग सुरू करूया इन्वेस्टिंग चा धडा.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर. ठीक 3:13 आणि 22 सेकंद झालेले आहेत. पुढील विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: संगीत की दुनिया, लेखन की संवेदना और रचनात्मक सफर की कुछ अनकही बातें।
1: एफएम 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र। ठीक 5 वाजता आहेत ठळक मराठी बातम्या। आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: नमस्कार, मी श्रद्धा वझे। ऐकूयात काही ठळक घडामोडी। परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे। मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीत विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात ते वार्ताहरांशी बोलत होते। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या अनेक आंदोलक आणि राजकीय नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदान इथं झालेल्या आंदोलनात तुषार गांधी यांच्यासह अनेक निदर्शकांना पोलिसांनी अटक केली। राज्यातल्या विविध भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या केंद्रीय पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी होत आहे। सोलापूर आणि बीड जिल्ह्यात आज केंद्रीय पथकानं पिकांचं नुकसान, चारा आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्यांचा आढावा घेतला। मुंबईसह कोकण आणि विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला आहे। राज्यातल्या काही भागात 12 ऑक्टोबर पर्यंत उष्णतेची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे। अनेक शहरांमधलं तापमान 37 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता असून ऑक्टोबर हीटमुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदूर इथं उद्या संध्याकाळी 7 वाजता होणार आहे। 5 सामन्यांच्या मालिकेतल्या आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 विजय मिळवत बरोबरी साधली आहे। बीड जिल्ह्यातल्या राजुरी इथल्या एका घरातून 30 लाख रुपये किमतीचा 60 किलोहून अधिक गांजा काल रात्री जप्त करण्यात आला। या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: श्रोतेहो, आताचं आपण ठळक मराठी बातम्या ऐकल्या। या बातम्या आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या। आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
4: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंग।

आकाशवाणी से हे अमरावती केंद्र आहे एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या ऍपवर ठीक 5:04 आणि 47 सेकंद झालेले आहेत. पुढील विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

लिखे जो

0: काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. दुष्काळ परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं आंतर मंत्रालयीन केंद्रीय पथक यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर आणि राज्यातल्या काही भागात 12 ऑक्टोबर पर्यंत उष्णतेची लाट येण्याचा इशारा. विदर्भात पारा 40 अंशाच्या आसपास. आता सविस्तर बातम्या. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या अनेक आंदोलक आणि राजकीय नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष राका तसंच युट्यूबर ध्रुव राठी यांना पकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, माकपचे नेते पिनराई विजयन, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, नेहा बोरा यांच्यासह इतरांना ताब्यात घेण्यात आलं. सुरक्षेच्या कारणास्तव आणि प्रशासनिक कारणांसाठी पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. संपूर्ण दिल्लीत पोलीस आणि निमलष्करी दलांचे मिळून सुमारे 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले. 45 मेट्रो स्थानकांमध्ये प्रवेशावर निर्बंध लावले आहे. दिल्लीच्या सीमा, रेल्वे स्थानक, बस स्थानकांसह इतर संवेदनशील ठिकाणांवर गस्त वाढवण्यात आली आहे. जंतर मंतर परिसरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहे. तसंच दिल्लीला जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या. दरम्यान दिल्लीत आकाशवाणी भवनाजवळ पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत 2 पोलीस जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातही आज आंदोलन होत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांच्यासह इतरांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणं हा सरकारचा भेकडपणा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. सरकारनं निर्बंध लादण्याऐवजी आंदोलकांशी संवाद साधावा असंही त्यांनी सुचवलं. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. शांततापूर्ण आंदोलन दाबण्यासाठी सरकार हुकुमशाही मार्गाचा अवलंब करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. परकीय शक्तींच्या पाठिंब्यानं घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा आणि नागरिकांचा लोकशाहीवरचा विश्वास तोडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलाय. मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीत विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात ते वार्ताहरांशी बोलत होते. देशात अस्थिरता निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याची टीका भाजपाचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी वार्ताहर परिषदेत केली. भारताची लोकशाही अतिशय कणखर असून हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी देशवासी एकत्र येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षांनी या रस्त्यावरच्या आंदोलनात विनाकारण राष्ट्रपतींना ओढलं असल्याची टीका भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे पंतप्रधान म्हणून सलग कार्यरत आहे. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. या अंतर्गत विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत कडुलिंबाचे लेपन असलेल्या उपयुक्त युरियाबाबत.
1: शेतकऱ्यांना अनुदानित दरात मिळणाऱ्या युरियाचा औद्योगिक वापरासाठी होणारा गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारने सप्टेंबर 2015 देशात उत्पादित होणाऱ्या सर्व युरियाला कडुलिंबाचे लेपन करणे अनिवार्य केले. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये आयात केलेल्या युरियासाठी हा नियम लागू करण्यात आला. यामुळे युरियाचा औद्योगिक वापरासाठी होणारा वळव रोखण्यासाठी मदत झाली. तसेच नीममुळे जमिनीत नायट्रोजन हळूहळू मुक्त होतो आणि पिकांकडून त्याचे शोषण अधिक प्रभावीपणे होते. या उपाययोजनेमुळे सरकारची सुमारे 10,000 कोटी रुपयांची बचत झाल्याचा अंदाज आहे. भारताच्या उत्पादनात 5.79% मक्यामध्ये 7.14% सोयाबीन मध्ये 7.4% तुरीमध्ये 16.88% तर ऊसाच्या उत्पादनात 17.5% वाढ नोंदवण्यात आली. कडुलिंबाच्या लेपनाच्या एका उपायाने युरियाचा गैरवापर रोखण्याबरोबरच सरकारी तिजोरीची बचत आणि शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीलाही हातभार लावला.
0: राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलसंधारणाची कामं समन्वयानं आणि नियोजनबद्ध पद्धतीनं राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मुंबईतील वर्षा निवासस्थानी आज जलसंधारण विषयक बैठकीत ते बोलत होते. यंदा वॉटर कप अभियान लवकरच सुरू होत असून पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला प्राधान्य देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. पहिला पाऊस पडण्यापूर्वी जलसंधारणाच्या संरचना सज्ज ठेवून भूजल पातळी वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि क्षेत्रीय यंत्रणांनी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यानं कामांना गती द्यावी असे निर्देश त्यांनी दिले. अभिनेते आमिर खान यांनी जलसंवर्धनासाठी लोकसहभाग वाढवण्याची गरज व्यक्त केली. जानेवारी ते मे या कालावधीत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आणि जनजागृती उपक्रम राबवून पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या मोहिमेत विदर्भासाठी स्वतंत्र उपाययोजनांचा उल्लेख करण्यात आलेला नाही, मात्र राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला. यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकार

0: आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथक आज शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलं. या दौऱ्यात केंद्रीय पथकानं पिकांची स्थिती, पीक नुकसानीची पाहणी केली. यवतमाळ तालुक्यातील मडकोना, लासीना, नेर तालुक्यातील लोणी, मडगाव, वटफळी, दोनड इथल्या पीक परिस्थितीची पाहणी करून या पथकानं शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. केंद्रीय पथकानं किटा कापरा इथल्या गौरक्षण संस्थेला भेट दिली आणि चारा उपलब्धतेबाबत विचारपूस केली. त्याचप्रमाणे लासीना इथल्या लघु सिंचन प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी विकास मीणा आणि अन्य विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
1: प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. बुलढाणा संभाव्य दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांनी नुकतीच जिल्ह्यातल्या जलप्रकल्पांचा आढावा दौरा केला. मेहकर तालुक्यातल्या कोराडी मध्यम प्रकल्प आणि संग्रामपूर तालुक्यातल्या चोंडी प्रकल्पातल्या पाणीसाठ्याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पाणी वापराच्या नियोजनाबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. पाहणी दरम्यान डॉक्टर देवरे यांनी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. कमी पावसामुळे शेती संकटात असल्याचं सांगत शेतकऱ्यांनी सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी केली. पिण्याच्या पाण्याची गरज आणि शेतीची मागणी यांचा समतोल राखून लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अनिल सोले हे आपले गुरु आणि ज्येष्ठ नेते असून त्यांच्या भूमिकेवर अधिक भाष्य करणं योग्य नसल्याचं कोहळे म्हणाले. 2025 पासून पदवीधर मतदार नोंदणी आणि मतदारांशी संपर्कावर भर दिल्याचं सांगत त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. दरम्यान काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजित वंजारी यांनी आज गोंदिया जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात मुरुदोली, देवरी आणि अर्जुनी मोरगाव इथं विविध बैठका घेऊन शिक्षक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल आमदार नितीन देशमुख यांनी केलेल्या कथित वक्तव्याविरोधात अकोला इथं भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले. माजी आमदार बळीराम सिरस्कर यांच्यासह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि सिव्हिल लाईन्स पोलिसांना निवेदन देत आमदार देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आकाशवाणी रायपूरचे उपसंचालक आणि भारतीय माहिती सेवेच्या 1993 तुकडीतील अधिकारी विकल्प शुक्ला यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याव्या वर्षी निधन झालं. त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, दूरदर्शन आणि आकाशवाणी इथं विविध पदांवर काम केलं. दिल्ली आणि भोपाळ इथं सेवा बजावल्यानंतर त्यांनी गेली 25 वर्ष रायपूरमध्ये काम केलं. त्यांच्या निधनानं छत्तीसगडमधील माध्यम क्षेत्रात हळहळ व्यक्त होती आहे. राज्याच्या इतर भागांसह विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला आहे. राज्यातल्या काही भागात 12 ऑक्टोबर पर्यंत उष्णतेची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. अनेक शहरांमधलं तापमान 37 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता असून ऑक्टोबर हीटमुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. विदर्भात उन्हाचा कडाका वाढला असून नागपूरमध्ये 36 अंश तर अमरावती आणि अकोला जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअसच्या आसपास कमाल तापमानाची नोंद झाली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदोर इथं उद्या संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेतल्या आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 विजय मिळवत बरोबरी साधली आहे. भारतानं पहिला सामना जिंकल्यावर काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात विजयासाठी दिलेल्या 250 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत वेस्ट इंडिजनं हा सामना जिंकला. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप यानं 45 चेंडूत 102 धावा करत वेस्ट इंडिजच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिलं. धम्मचक्र प्रवर्तन दिन 2026 निमित्त नागपुरात होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर विभागातर्फे पुणे, नाशिक रोड, मुंबई, अकोला, भुसावळ आणि सोलापूर मार्गावर विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांची दिल्लीत धरपकड. महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. दुष्काळ परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथक यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर आणि राज्यातल्या काही भागात 12 ऑक्टोबर पर्यंत उष्णतेची लाट येण्याचा इशारा. विदर्भात पारा 40 अंशाच्या आसपास. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांची विविध ठिकाणी धरपकड. वैमानिक स्मित मच्छार यांच्यावरच्या हल्ल्याप्रकरणी एनआयए कडून गुन्हा दाखल आणि मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी मिळावी यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी दिल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीचं वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी शेतपीक नुकसान, पर्जन्यमान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, भूजल पातळी, जनावरांसाठी चारा आणि रोजगाराच्या संधी या बाबींचा एकत्रित विचार करावा. पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करून आकडेवारी

वीजकपातीची प्रत्यक्ष परिस्थितीशी पडताळणी करावी आणि शेतकऱ्यांना भरपाई वेळेत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी असं अग्रवाल यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या आंतर मंत्रालयीन पथकानं बीड जिल्हाधिकारी कार्यालयात पीक स्थिती, पाणी टंचाई, भूजल पातळी, चाऱ्याची उपलब्धता आणि शेतकरी मदत वितरणाचा आढावा घेतला. त्यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी आणि अन्य विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी अग्रवाल यांनी सूचना केल्या. बीड जिल्ह्यातल्या 1353 गावांमध्ये सुमारे 8.25 लाख शेतकरी दुष्काळ बाधित आहेत. यवतमाळ जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केंद्रीय पथकानं केली. सोलापूर जिल्ह्यातही या पथकानं पाहणी करून पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई, भूजल पातळी, पाण्याची उपलब्धता तसंच रब्बी हंगामाच्या शक्यतांचा आढावा घेतला. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं, नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीनं काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी जलसंधारणाची कामं प्रभावीपणे राबवावीत अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान लवकर सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी आयोजित जलसंधारण विषयक बैठकीत ते बोलत होते. पाणी फाउंडेशन सह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेनं सक्रिय सहकार्य करून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समन्वयातून या मोहिमेला गती द्यावी असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. आगामी उन्हाळ्यापासून जलसंधारणाची कामं सातत्यानं राबवणं गरजेचं आहे. जानेवारी ते मे या कालावधीत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण तसंच जनजागृती उपक्रम राबवून पावसापूर्वी जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात येईल अशी माहिती पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांनी दिली. जलसंवर्धनासाठी लोकसहभाग वाढवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. करत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसनं केला आहे. सरकारनं दुष्काळ जाहीर केला मात्र केंद्रीय पथकाची पाहणी, सर्वेक्षण, पंचनामे इत्यादीमध्ये वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज जळगाव इथं केला. जळगाव आणि धुळे जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. कुंभमेळ्यासाठीचे 36,000 कोटी रुपये आणि शक्तीपीठ महामार्गासाठीचे 80,000 कोटी रुपये हा निधी शेतकऱ्यांसाठी वापरावा आणि दसऱ्यापर्यंत दुष्काळग्रस्तांच्या खात्यात प्रत्येकी 1 लाख रुपये जमा करावेत अशी मागणी त्यांनी केली. शेतमजुरांना आर्थिक मदत तसंच स्वयंपाकाच्या गॅसचे वर्षाकाठी 12 सिलेंडर मोफत द्यावेत, जनावरांच्या छावण्या सुरू कराव्यात, कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये अशा मागण्याही त्यांनी मांडल्या. मुंबई शहरातल्या 7 कोळीवाड्यांच्या सीमांकनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासनानं उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. शिवडी, सायन, कुलाबा, माहीम, मांडवी, प्रिन्सेस डॉक, वरळी आणि कफ बरेड या 7 कोळीवाड्यांच्या सीमांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालची ही समिती सीमांकनाच्या मोजणी नकाशांवर प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार करून 3 महिन्यांच्या आत शासनाला शिफारस करणार आहे. मुंबईतल्या कोळीवाड्यांच्या सीमांकनासाठी यापूर्वी प्रत्यक्ष स्थळ पाहणी आणि मोजणी करून नकाशे तयार करण्यात आले होते. या नकाशांमध्ये दर्शवलेल्या सीमांबाबत विविध प्राधिकरणांकडून हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. त्यामुळे सीमांकन अंतिम करण्यासाठी शासनानं समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोघांना अटक केली आहे. एका कथित आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर टोळीशी त्यांचा संबंध आहे. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर सलीम इस्माली डोला आणि त्याचे साथीदार ही टोळी चालवतात. प्रवीण उर्फ नागेश शिंदे आणि ब्रिजेश मोराडिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. मुंबईतल्या विविध तपास यंत्रणांनी डोला आणि त्याच्या साथीदारांविरोधात नोंदवलेल्या FIR आधारे ईडीनं तपास सुरू केला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीनं नवी दिल्लीत जंतर मंतर इथं पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आंदोलकांची धरपकड सुरूच आहे. विविध ठिकाणांवरून सुमारे 3,000 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे तर या कारवाईत 6 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याविषयी अधिक जाणून

0: काँक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी नवी दिल्लीत विमानातूनच ताब्यात घेतलं. माणिक सरकार, पिनराई विजयन, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल या चार माजी मुख्यमंत्र्यांसह इतर अनेक नेतेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव, विद्यार्थी नेत्या नेहा बोरा, युट्यूबर ध्रुव राठी यांच्यासह इतरांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि प्रशासनिक कारणांसाठी पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या 400 अधिक कार्यकर्त्यांनाही तसंच काही आंदोलक वकिलांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या हस्तक्षेपानंतर वकिलांना सोडून देण्यात आलं. जंतर मंतरच्या बाहेर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त आहे. संपूर्ण दिल्लीत पोलीस आणि निमलष्करी दलांचे जवळपास 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीतली 45 मेट्रो स्थानकं आज रात्री 10 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. दिल्लीच्या सीमा, रेल्वे स्थानकं, बस स्थानकांसह इतर संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षा गस्त वाढवण्यात आली आहे. जंतर मंतरच्या 4 किलोमीटर परिसरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहेत. तसंच दिल्लीला जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातही आज आंदोलन झालं. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला यांच्यासह इतरांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. ऑगस्ट क्रांती मैदान ही आंदोलनांची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या साधारण 200 जणांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हुतात्मा चौकात ठिय्या आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी 50 जास्त जणांना ताब्यात घेतलं.
1: परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा आणि नागरिकांचा लोकशाहीवरचा विश्वास तोडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्याव्या या मागणीसाठी दिल्लीत विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात ते वार्ताहरांशी बोलत होते. पुण्यातल्या एसएम जोशी पुलाजवळ सुरू असलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान विनापरवाना ड्रोन उडवल्याप्रकरणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे आणि इतर चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 5 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी एसएम जोशी पुलाजवळच्या जमावाचं ड्रोननं चित्रीकरण केलं जात असल्याचं गुप्तचर विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या निदर्शनाला आलं होतं. फ्लाय दुबई कंपनीच्या विमानात वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर सहवैमानिकानं केलेल्या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं गुन्हा दाखल केला आहे. गेल्या 30 सप्टेंबरला झालेल्या या प्रकाराबाबत अपहरण विषयक कायदा आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा UAPA अंतर्गत काल 9 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. स्मित मच्छार यांच्यावरचा हल्ला हा व्यापक कटाचा भाग असल्याचा सरकारी यंत्रणांना संशय आहे. उद्यापासून राज्यात शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होत आहे. यासाठी कोल्हापूरवासीय सज्ज झाले असून यंदाच्या वर्षी देवी अंबाबाईच्या स्कंदमाता देवी वैष्णवी त्रिगुणात्मिका रूपात पूजा बांधली जाणार आहे. मंदिर परिसर सुसज्ज आणि विद्युत रोषणाईनं उजळून निघाला आहे. भवानी मंडपात संध्याकाळी 5 वाजता मान्यवरांच्या हस्ते नवरात्र महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. तुळजापूर, माहूर, आंबेजोगाईसह आदिशक्तींच्या विविध मंदिरांमध्ये नवरात्राची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिराची रंगरंगोटी आणि सुशोभीकरणासह येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांगा, पिण्याचं पाणी, वैद्यकीय सुविधा आणि इतर व्यवस्थांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. तुळजापूर इथं उद्या पहाटे देवी तुळजा भवानी मंचकी निद्रा पूर्ण करून सिंहासनारूढ होईल. त्यानंतर घटस्थापना होऊन नवरात्रोत्सवाला प्रारंभ होईल. माहूर इथं रेणुका माता मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेनं 2024-25 या वर्षाचे वाङ्मयीन आणि वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर केले आहेत. राज्यस्तरीय कविता राजधानी पुरस्कार प्रसिद्ध कवी गीतकार प्रवीण डवणे यांना दिला जाणार आहे. कथा, कविता, चरित्र, आत्मचरित्र, समीक्षा, नाटक, ललित गद्य, बालवाङ्मय, वैचारिक आणि संपादन अशा विविध क्षेत्रात एकंदर 35 जणांचा गौरव केला जाणार आहे. त्यात विवेक गोविलकर, डॉक्टर दिलीप पांढरपट्टे, प्रज्ञा जांभेकर इत्यादींचा समावेश आहे. मुंबईसह कोकण आणि विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला आहे. येत्या 2 दिवसात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. या काळात रत्नागिरीत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून राज्यात इतरत्र

0: हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे. अनेक शहरांमधलं तापमान 37 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता असून ऑक्टोबर हीटमुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विदर्भातही उन्हाचा कडाका वाढला असून नागपूरमध्ये 36 अंश तर काही भागात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांची विविध ठिकाणी धरपकड. वैमानिक स्मित मच्छार यांच्यावरच्या हल्ल्याप्रकरणी एनआयएकडून गुन्हा दाखल. आणि मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास आज आणि उद्या BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट या मोबाईल ऍप वर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध.
2: श्रोते हो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
3: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
2: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. वनिता मंडळ.
4: श्रोते हो, त्वचेवर दिसणारा कुठलाही डाग हा सौंदर्याचा प्रश्न असतो की आरोग्याचा? त्वचा विकाराची लक्षणं आणि कारणं कोणती? त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून. तेव्हा श्रोते हो, आरोग्य दर्पण या लाइव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. STD कोड आहे 022. आणि हो, त्याआधी ऐकूया अजय शेलार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
5: फ्रेंड्स, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 राज्यस्तरीय युववाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल गायक, हार्मोनियम वादक आणि संगीत दिग्दर्शक प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू आणि सेवा कर अर्थात GST परिषदेची 57वी बैठक नुकतीच नवी दिल्ली इथे पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने वस्तू आणि सेवा कर नोंदणी, परतावा आणि न्याय निर्णय यासारख्या प्रक्रियांमधल्या सुधारणांसोबतच अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. GST परिषदेतले हे निर्णय आणि शिफारशींसोबतच त्याचे संभाव्य परिणाम काय होतील याविषयी सनदी लेखापाल रोहित बोरा यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत.

0: सर नमस्कार, वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. सर, नवी दिल्ली इथं झालेल्या 57व्या GST अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषद बैठकीत कोणते कोणते महत्वाचे निर्णय आणि शिफारशी करण्यात आल्या आहेत?
1: नमस्कार. नवी दिल्ली येथे झालेल्या 57 काउन्सिल मीटिंगच्या संदर्भात काही महत्वाचे आणि आमूलाग्र बदल घडवण्यात आलेले आहेत. मला वाटतं हे जे बदल आहेत ते मुख्यतः एक स्मॉल बिझनेस फंडच्या दृष्टिकोनातनं एक चांगली स्टेप सरकारने घेतली आहे असं म्हणता येईल. महत्वाचे बदल म्हणजे GST जी नोंदणी आहे, रजिस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो, ती प्रक्रिया जी आहे ती अजून सुलभ करण्यात आली आहे आणि अवघ्या 3 कामकाजच्या दिवसांमध्ये GST नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्याचं सरकारने सांगितलेलं आहे. त्याचसोबत जे काही नोंदणी प्रक्रियामध्ये नंतर बदल होतात, जसे काही कुठल्या व्यापाऱ्याचे नाव असेल, पत्ता असेल, त्यांना कुठे एक ऍडिशनल बिझनेस प्लेस म्हणजे नवीन कार्यशाळा सुरू करायची असेल तर त्याचा पत्ता जो काही बदल असेल, असे जे काही आहेत ते सगळे स्वयंचलित म्हणजे ऑटोमाइज्ड त्याची मंजुरी मिळणार आहे. म्हणजे परवानगी आणि जो काही वेळ आधी जात होता तो जाणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की इनव्हॉइस मिसमॅच हा एक खूप मोठा प्रश्न सध्या संपूर्ण देशापुढे आहे की एखाद्या विक्रेत्याने जर माल विकला आणि त्याने जर तो GST चुकवलेला नसेल तर त्याचा पूर्ण जो भार आहे तो खरेदीदारावर येतो आणि त्याला नोटीस बजावली जाते की तुझ्या सप्लायरने म्हणजे तुझ्या विक्रेत्याने तो GST भरलेला नाही. आणि अशा या मिसमॅचच्या ज्या नोटीसेस आहेत त्या मिसमॅचच्या नोटीस संदर्भात सुद्धा एक चांगला बदल झाला आहे की ते ऑटोमाइज्ड लिंकिंग त्यांनी केलं आहे इनव्हॉइस मॅनेजमेंट सिस्टीम IMS द्वारे. आता खरेदीदारांनी जोपर्यंत तो ITC स्वीकारला नाही तोपर्यंत तो रिटर्न मध्ये जाणारच नाही. म्हणजेच या मिसमॅचच्या ज्या नोटीसेस आहेत त्या बऱ्यापैकी पुढच्या येत्या काळात कमी होतील अशी अपेक्षा आपण धरू शकतो. तसेच काही कायद्यांमध्ये शिथिलता केली आहे. शिथिलता अशी की GST मध्ये अधिकाऱ्यांना आधी प्रोसिक्युशन म्हणजे ज्याला आपण म्हणतो की फौजदारी खटला जिथे गुन्हा दाखल करतात तर त्याची मर्यादा 1 कोटींपासून ती आता 5 कोटींवर गेलेली आहे. हा एक खूप चांगला बदल आहे असं मला वाटतं. त्याचसोबत GST अंतर्गत अटक करण्याचा अधिकार आहे म्हणजे होता तो आता पूर्णतः काढून टाकण्यात आलेला आहे. आता GST अधिकाऱ्यांना डायरेक्ट कोणाची अटक करता येणार नाही. तसेच इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर म्हणजे जिथे आपण उलट कर रचनेतील परतावा असं संबोधतो मराठीमध्ये, तर तिथे सेवांवरील जो काही ITC आहे त्याचाही समाविष्ट करण्यात आलेला आहे. अर्थात हे सगळे बदल कालांतराने होणार आहेत. कालांतराने यासाठी की काही बदल या 1 नोव्हेंबर पासून होणार आहेत आणि काही बदल 1 एप्रिल पासून होणार आहेत. पण हे सगळे मुख्यतः मोठे बदल आता सरकारने प्रपोज केले आहेत. त्याचसोबत 5 कोटींपर्यंत ज्यांची उलाढाल आहे आणि ज्यांचा केवळ B2C म्हणजे जे अनरजिस्टर्ड डीलर सोबत ज्यांचा व्यवहार असणार आहे त्यांना वार्षिक 1 रिटर्न चा पर्याय सुद्धा देण्यात येणार आहे. म्हणजे त्यांना दर महिन्याला दर 3 महिन्याला रिटर्न भरण्याची गरज नाही, फक्त दर 3 महिन्याला त्यांना टॅक्स भरावा लागेल आणि रिटर्न मात्र वर्षातून एकदाच ते भरतील तर त्यांची बरीचशी कम्प्लायन्स कॉस्ट ज्याला आपण म्हणतो त्याच्यात मोठ्या प्रमाणात सेव्हिंग होईल. तसेच राज्यांमध्ये जेव्हा माल वाहतूक होते तर आता काय होत आहे की इतर राज्यांमध्ये जेव्हा माल वाहतूक होते तर इन ट्रान्झिट म्हणजे एका राज्यापासून दुसऱ्या राज्यापर्यंत जाण्यात जर 2-3 राज्यांना ओलांडून जावं लागत असेल तर तिथे प्रत्येक राज्यात त्या माल वाहतुकीच्या गाडीची तपासणी होते, त्याला थांबवलं जातं, तर ते पण अधिकार सगळे काढून टाकण्यात आले आहेत.
0: GST 2.0 अंतर्गत या बैठकीत प्रशासकीय आणि कायदेशीर नियमांचं सुलभीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. याचं विश्लेषण कसं कराल आणि त्याचे भविष्यात काय परिणाम होतील असं तुम्हाला वाटतं?
1: महत्वाचा बदल म्हणजे सगळ्यात महत्वाचा असा बदल आहे की GST अधिकाऱ्यांना आधी अटक करण्याचे अधिकार होते तर आता GST अंतर्गत अटक करण्याचा अधिकार पूर्णतः काढून टाकण्यात आलेला आहे. तसंच फौजदारी खटला म्हणजे प्रोसिक्युशनची जी मर्यादा आहे ती 1 कोटींवरून आता 5 कोटीपर्यंत ठेवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे GST मध्ये ज्या नोटीसेस सर्व्ह केल्या जायच्या ज्याला आम्ही शो कॉज नोटीस असं म्हणतो की काही छोट्या छोट्या कारणांना सुद्धा नोटीसेस दिल्या जायच्या आणि त्याला काही किमान मर्यादा नव्हती, तर आता 10,000 जर टॅक्स आकारणीचा प्रश्न असेल तर त्याला शो कॉज नोटीस ही जाणार नाही आणि तिथे मात्र वेगळ्या प्रक्रियेने त्यांना असेसमेंट होईल किंवा ती वसुली करण्यात येईल. पण शो कॉज नोटीस आणि त्या सगळ्या पुढच्या भानगडींना कुणाही डीलरला सामोरे जावं लागणार नाही. हे मोठे बदल झालेले आहेत.
0: वस्तू आणि सेवा कर परिषदेत इनपुट टॅक्स क्रेडिट आणि रिफंड करता करण्यात आलेली शिफारस कोणती आहे? त्यामुळे बाजारपेठेत काही फरक पडेल का?
1: सर्वप्रथम आपण इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊयात. GST अंतर्गत आपल्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ज्या सेवा किंवा वस्तू आपण ऍज अ बिझनेसमॅन ऍज अ डीलर घेतो तर त्याच्यावरचा परतावा त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट आपल्याला मिळतो. आता कुठे कुठे या गोष्टींमध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट हा ब्लॉक केलेला असतो? कलम 17(5) अंतर्गत इनपुट टॅक्स क्रेडिट बऱ्याच ठिकाणी ब्लॉक केलेला आहे. तर ते ब्लॉक हटवून आता काही गोष्टींमध्ये जिथे आधी क्रेडिट मिळायचा नाही तो क्रेडिट मिळणार आहे. उदाहरणार्थ एम्प्लॉईजच्या ज्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज आहेत, आउटडोर केटरिंग सर्व्हिसेस आहेत, या गोष्टींवरती आता पुढे जाऊन इनपुट क्रेडिट मिळणार आहे. तसंच फ्री सॅम्पल्स आहेत, मुदत संपलेला साठा आहे तो जेव्हा साठा संपवला जातो तर

0: सुद्धा जीएसटी भरावा लागायचा, म्हणजेच काय की इनपुट टॅक्स क्रेडिट जो आहे तो मिळायचा नाही, तर तो आता सगळा मिळणार. दुसरा मुद्दा म्हणजे परतावाची जी प्रक्रिया आहे ज्याला आपण रिफंड म्हणतो, सो आयटीसीचा जो रिफंड आहे जिथे एक्सपोर्ट सर्व्हिसेस होतात, एक्सपोर्ट गुड्स होतात, तिथे आयटीसीचा परतावा मिळतो. तर हा परतावा, याची कालावधी आधी 15 दिवसांची होती, तर आता ती 15 दिवसांची कमी करून 10 दिवसांवर येईल असं सरकारने घोषित केलेलं आहे. त्यामुळे कॅश फ्लो ज्याला आम्ही म्हणतो, तो कॅश फ्लो मध्ये प्रत्येक बिझनेसमॅनच्या सुधारणा होणार आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट जेव्हा मिळणार आहे, ज्या गोष्टीवरती आपण बोललो की जिथे ब्लॉक हटवण्यात आले, तर तिथे नक्कीच कॉस्ट ऑफ ऑपरेशन्स ही कमी होणार आहे आणि त्यामुळे बिझनेसमॅनना तो नक्कीच फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर, इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर ही एक संकल्पना अशी आहे की जिथे विक्रीचा करचा जो रेट आहे, जो दर आहे, तो समजा उदाहरणार्थ 28% आहे किंवा 18% आहे आणि खरेदीचा दर जो आहे तो त्याच्यापेक्षा जास्त आहे, उदाहरणार्थ 40% आहे, तर अशा केसमध्ये माझा इनपुट साठा वाढलेला असतो आणि त्या इनपुट साठ्यावरती सुद्धा तुम्हाला रिफंड घेता येतो. तर त्याला आम्ही उलट कर रचना किंवा इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर म्हणतो. तर त्यामध्ये आधी सेवांवरती जो आयटीसी भरला जायचा त्याचा समाविष्ट नव्हता, पण आता त्याचाही समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा आता अशा बिझनेसमॅनची कॉस्ट ही कमी होणार आहे आणि नक्कीच त्यांना प्रॉफिट त्यांचा वाढेल आणि तो प्रॉफिट त्यांनी पुढे पास ऑन करावा ही सुद्धा अपेक्षा सर्वांची राहणार आहे.
1: वस्तू आणि सेवा करदरांशी संबंधित मुद्द्यांचा आढावा आता वर्षातून एकदाच घेण्यात येणार आहे. यासोबतच परिषदेतल्या अन्य निर्णयांमुळे करदात्यांना आणि अर्थव्यवस्थेला कसा फायदा होईल?
0: सर्वप्रथम मी आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो. आता सरकारने खुलासा केला आहे की जीएसटी रेट्स जे आहेत, कर दर ज्याला आपण म्हणतो, वस्तू सेवांवरील जे काही कर दर आहेत त्याचा एकदाच वर्षातून एकदाच आढावा घेतला जाईल. आणि त्यामुळे जो काही आता सध्या स्थितीमध्ये काय होत होतं की जे संभ्रम निर्माण होत होतो, कन्फ्युजन निर्माण होत होतं की एका अमुक अमुक तारखेपर्यंत हा रेट होता, पुढे तो रेट बदल करण्यात आला आणि असं सारखं चालायचं, तर याला नक्कीच आळा बसणार आहे आणि ह्या संभ्रम, हा कन्फ्युजन जेव्हा बंद होईल तेव्हा मला वाटतं कायद्याची अंमलबजावणी करण्यात दोन्ही बाजूंना, सरकार आणि करदाते यांना सुलभता मिळेल. जीएसटी नोटिसेस, जीएसटी सर्क्युलर्स, नोटिफिकेशन्स या मात्र बाबत तसा खुलासा केलेला नाहीये. त्यामुळे जीएसटी नोटिसेस, सर्क्युलर्स हे वर्षातून एकदाच निघतील का हे सारखेच बदल जे काही त्यांना घडवण्यात येतात किंवा वेळोवेळी जे काही टिप्पणी केली जाते आणि त्याच्यामुळे बदल होतात तर ते चालू राहतील याबद्दल अजूनही प्रश्नचिन्ह आहेतच. तसंच महत्वाचे बदल जे झालेले आहेत ज्याच्यामुळे करदात्यांना आणि सरकारला काय फायदा होईल हा तुमचा दुसरा प्रश्न होता इथे. सर्वप्रथम मला असं वाटतं की कायदा हा नेहमी अंमलबजावणीच्या दृष्टीने नक्कीच त्याची आखणी केली पाहिजे, पण सोबतच कायद्याची भीती नकोय आणि ती भीती जी निर्माण झालेली होती ती आता दूर करण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात मोठा तो निर्णय म्हणजे की फौजदारी खटल्यांचा जो काही मर्यादा आहे ती 5 कोटींपर्यंत घेतलेली आहे आणि अटक करण्याची जी प्रक्रिया किंवा जे राईट्स त्यांना दिलेले होते अधिकाऱ्यांना तेही संपूर्णतः आता त्यांचे काढून टाकण्यात आलेले आहेत. सो हे दोन्ही खूप चांगले बदल झालेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे रिफंड, रिफंड प्रक्रिया जेवढी सुलभ तेवढे करदात्यांना तो जास्तीत जास्त फायदा आणि सरकारप्रती तो विश्वास जास्त लोकांचा राहणार आहे. तर रिफंड जेवढा जास्तीत जास्त आणि सुलभता ऑटोमाइज्ड प्रोसिजरनी येणार आहे त्यामुळे काय होणार आहे की कॅश फ्लो सिस्टीम सुधारणार आहे, त्याच्यामुळे करदात्यांना तर फायदा आहेच आणि सरकारप्रती विश्वासही निर्माण होईल. कौतुकास्पद ही मला वाटतं स्टेप सरकारने घेतलेली आहे. तिसरा मुद्दा म्हणजे इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर. इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर म्हणजेच आपण आताच थोड्या वेळपूर्वी बोललो की उलट कर रचनेतील परतावा, तर यामध्ये सेवांचाही समाविष्ट करण्यात आलेला आहे. आता आतापर्यंत सेवांचा जो काही आयटीसी होता तो त्याच्यात समाविष्ट नव्हता, तर यामुळे सुद्धा करदात्यांना त्याचा आता आयटीसीचा परतावा मिळणार आहे आणि त्यामुळे त्यांना नक्कीच चांगल्या प्रकारे त्यांची कॉस्ट कमी होणार आहे. तसेच पेनल्टी रिलेटेड जे काही आहे प्रोव्हिजन, जनरल क्लॉजेस पेनल्टी आहे, तर ती पेनल्टीची मर्यादा 25,000 वरून 10,000 पर्यंत करण्यात आलेली आहे. सो 15,000 रुपये सीजीएसटी, 15,000 रुपये एसजीएसटी किरकोळ पेनल्टीज असतील ते लोकांचे वाचणार आहेत, हा खूप मोठा एक फायदा राहणार आहे. छोट्या करदात्यांना, छोटे करदाते म्हणजे ज्यांचा टर्नओव्हर 5 कोटींपर्यंत आहे आणि ज्यांचा केवळ आणि केवळ बी टू सी म्हणजे ज्यांचा अनरजिस्टर्ड लोकांना सगळा सप्लाय आहे. उदाहरणार्थ किराण दुकानदार तो एका व्यापाऱ्याला दुसऱ्या व्यापाऱ्याला विक्री करत नाहीये, तो सगळ्या सामान्य लोकांना माल विक्री करतोय, तर त्याला वर्षातून एकदाच रिटर्न भरायचा आहे, त्यामुळे त्याची कॉस्ट ऑफ कम्प्लायन्स जी आहे ती चांगल्या प्रमाणात कमी होणार आहे. हे असे सगळे फायदे लोकांपर्यंत पोहोचणार आहेत आणि त्याच्यामुळे नक्कीच त्यांची कॉस्ट ऑफ ऑपरेशन, कॉस्ट ऑफ कम्प्लायन्स ही कमी झाली की लोकांना तो उत्साह आनंद राहणार आहे. आणि जसं मी बोललो की त्याची भीती लोकांमध्ये राहणार नाही कायद्याची, लोक उलट स्वतःहून कायद्याची अजून अंमलबजावणी कशी करता येईल याचा प्रयत्न करतील असं मला वाटतं.
1: वस्तू आणि सेवा कर नोंदणी प्रक्रियेत काय सुधारणा करण्यात आल्या आहेत, त्यामुळे काय सकारात्मक परिणाम होतील असं तुम्हाला वाटतं?
0: आपण खूप

0: प्रश्न आहे, कारण एखादा बिझनेसमॅन जेव्हा आमच्याकडे क्लायंट म्हणून येतो आणि त्याला जर आम्ही समजा एक कागदपत्रांवरती असे 15-20 मुद्दे काढून दिले तर त्याला बिचाराला घाम फुटतो. म्हणजेच काय त्याला वाटतं, अरे बापरे आता बिझनेस सुरू करायचा आणि एवढ्या सगळ्या डॉक्युमेंट एवढी सगळी प्रक्रिया मला ही करावी लागेल का, कारण तो छोटा बिझनेसमॅन असतो आणि तिथेच त्याचा जो मनोबल असतो तो खालावतो. बरोबर की नाही? तर इथे आता जीएसटी नोंदणीमध्ये सगळ्यात मोठा बदल असा झालेला आहे की जीएसटी नोंदणीची जी प्रक्रिया आहे ती सुलभ केलेली आहे आणि कमीत कमी प्रश्न जीएसटी ऑफिसर विचारेल अशी अपेक्षा आता पुढच्या काळात राहणार आहे. त्यासोबत आतापर्यंत 7 कामकाजाच्या दिवसात, म्हणजे 7 वर्किंग डेज आम्ही म्हणतो, 7 कामकाजाच्या दिवसांमध्ये जीएसटी ऑफिसरने प्रश्न काढायचे, त्याच्यावरती काही त्रुटी असतील तर त्याला ऑब्जेक्शन घ्यायचं असं सगळं अपेक्षित होतं. आता ती कालमर्यादा 3 कामकाजाच्या दिवसांपर्यंत येणार आहे, त्यामुळेच जीएसटीची नोंदणी ही जलद होऊन सुलभ होईल असं मला वाटतं. त्याचसोबत एकदा का करदाता रजिस्टर्ड झाला जीएसटी कायद्यामध्ये, त्यानंतर त्याला काही बदल करावे लागतात वेळोवेळी. त्याने उदाहरणार्थ पत्ता बदलला, त्याचे पार्टनर्स बदलले किंवा त्याचं नाव बदललं, ट्रेड नेम बदललं, तर हे सगळे जे छोटे छोटे बदल आहेत ज्याला नॉन रिस्क पॅरामीटर्स आपण म्हणतो, यालाही मग प्रत्येक वेळेस त्याला अर्ज करायला लागायचा. तो अर्ज केल्यानंतर तो जीएसटी ऑफिसर त्याला 10 प्रश्न विचारायचा, मग त्याला त्याच्यात ऑब्जेक्शन घ्यावं लागायचे. तर ही सगळी प्रक्रिया जी आहे ती आता थांबून त्याने जर एकदा अर्ज केला तर ऑटोमाइज पद्धतीने स्वयंचलित पद्धतीने त्याला मंजुरी मिळणार आहे. हे मोठे बदल जीएसटी रजिस्ट्रेशन मध्ये झालेले आहेत. हे झाले रजिस्ट्रेशनचे बदल. सोबतच जीएसटी कॅन्सलेशन, आता एखाद्या व्यापाऱ्याने जर बिझनेस बंद केला किंवा काही बदल त्याच्यात झालेला आहे तर जीएसटी रजिस्ट्रेशन साठी त्याला परत एकदा ती क्लिष्ट अशी प्रोसिजर आता आहे, तर आता त्याला त्या प्रोसिजरला सामोरे जावं लागणार नाही. जीएसटी रद्द सुद्धा आता सुलभ ऑटोमेटेड करण्यात आलेली आहे. हे महत्वाचे बदल जीएसटी रजिस्ट्रेशन मध्ये झालेले आहे.
1: बोरा सर, जीएसटी परिषदेतले महत्वाचे निर्णय आणि शिफारसी आणि त्यांचे परिणाम याविषयी आपण अतिशय उपयुक्त माहिती दिली, आपले धन्यवाद. श्रोते हो, वस्तू आणि सेवा कर परिषदेत करण्यात आलेल्या प्रमुख सुधारणा आणि नवीन निर्णय काही प्रमाणात 1 नोव्हेंबर 2026 पासून तर काही निर्णय 1 एप्रिल 2027 पासून लागू करण्यात येणार आहेत. वस्तू आणि सेवा कराशी संबंधित या सुधारणांमुळे देशातील व्यावसायिक वातावरणात सुधारणा होईल, कर प्रणाली डिजिटल आणि स्वयंचलित केल्यामुळे कर गळती रोखता येईल आणि देशाचा महसूल वाढण्यास मदत होणार आहे, ज्याचा परिणाम सरकारचा महसूल वाढून अर्थव्यवस्थेला स्थैर्य आणि आर्थिक विकासाला गती मिळेल. एकूणच जीएसटी नियमातल्या नवीन सुधारणांमुळे देशातील कर प्रणाली अधिक पारदर्शक, सुलभ आणि लोकाभिमुख होण्यास मदत होणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन प्राजक्ता कासले.

श्रोते हो वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: की बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
2: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
3: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
4: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
3: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
4: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
3: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
5: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या राज्यामध्ये पावसाचं प्रमाण हे खूप अनियमित असं झालेलं आपण सगळ्यांनी पाहिलं। काही ठिकाणी जास्त पाऊस पडलाय, काही ठिकाणी अतिशय कमी पाऊस पडलाय आणि या सगळ्या परिस्थितीचा नक्कीच परिणाम हा आपल्या दुग्ध व्यवसायावर होत असतो। पर्यायानं याच्यासाठी चाऱ्याची जी निर्मिती आहे किंवा चारा जो उपलब्ध असायला हवा त्यावर मोठा परिणाम दिसून येतो आणि अर्थातच चाऱ्याचं उत्पादन घटल्यामुळे आपल्याला पशु व्यवस्थापनामध्ये सुद्धा बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो। तर आता महाराष्ट्रातील दुष्काळ आणि पशुधन व्यवस्थापन हा आजचा आपला विषय आहे। तर या विषयाच्या अनुषंगाने येणारे जे महत्वाचे मुद्दे आहेत या सगळ्या संबंधी आज आपण चर्चा करणार आहोत। यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर प्रशांत पवार सरांना। पवार सर हे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय गोरेगाव इथे पशु उत्पादन आणि व्यवस्थापन विभागाचे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। सर नमस्कार आणि स्वागत आपलं।
6: नमस्कार मॅडम।
5: सर आता जसं मी म्हटलं की आता आपल्या राज्यामध्ये दुष्काळ जाहीर केलाय शासनाने, तर सध्याची जी स्थिती आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आधी सुरुवातीला?
6: नक्कीच, पशुधनाच्या बाबतीत जर विचार केला तर महाराष्ट्राची सध्याची जी काही परिस्थिती आहे की ज्यामध्ये एकूण 358 तालुक्यांपैकी महाराष्ट्र शासनाने 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि हा दुष्काळ जाहीर करण्याची जी काही निकष लावलेला आहे त्या निकषला ट्रिगर वन असे संबोधले जाते। हा ट्रिगर वन म्हणजे की कृषी क्षेत्रातील जे काही महत्वाचे पीक आहेत ते ऐन जोमात असताना किंवा त्यांच्या दाणे भरण्याचा जो काही कालावधी आहे याच्यामध्ये जर पर्जन्याने कमी साथ दिली तर त्यावेळेस असा प्रकारचा दुष्काळ हा सुरुवात होत असतो आणि त्यामुळे ट्रिगर वन या निकषाखाली महाराष्ट्रामधील एकूण 265 तालुक्यांमध्ये राज्य शासनाने नुकताच दुष्काळ जाहीर केलेला आहे। तर साधारणतः जवळजवळ 75% महाराष्ट्रातील गावं हे दुष्काळाच्या सावटाखाली आलेले आहेत आणि फक्त गावच नाही तर याच्यातील पूर्ण कृषी क्षेत्र आणि पशुधन हे देखील त्या तडाख्यात बसत आहेत। त्यामुळे पशु संवर्धनाच्या दृष्टिकोनाने हा गांभीर्यपूर्वक आणि
5: म्हणजे बराच मोठा फटका बसला आहे असं आपण म्हणू शकतो, नाही का सर?
6: नक्कीच।
5: सर आता महाराष्ट्रातील जो पशु व्यवसाय आहे तर तो कसा आहे आणि दुष्काळाचा जो हा परिणाम आहे तर हा त्याच्यावर जाणवू शकतो का, काय आपण त्यासाठी मग करू शकतो?
6: महाराष्ट्रातील जर पशु संवर्धन हा व्यवसाय जर आपण बघितला याच्यामध्ये ठळक दोन भाग आपल्याला दिसून येतात। एक तर व्यावसायिक दृष्ट्या दूध उत्पादन करण्यासाठी जोपासलेले जनावरांचा एक गट आणि दुसरा जो आहे तो परंपरागत पद्धतीने जोपासलेला जनावरांचा एक गट। तर जो शहरी भाग आहे तर शहरी भाग आणि त्याच्या लगतचा परिसर याच्यामध्ये मोठमोठ्या प्रमाणावर तबेले आणि गोठे याच्यामध्ये व्यावसायिक दृष्ट्या हे जनावरांची जोपासना केली जाते। थोड्याफार शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब याच्यामध्ये केला जातो, याच्यामध्ये खाद्य व्यवस्थापन असू देत किंवा आरोग्य व्यवस्थापन असू देत, तर शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करून हे चांगल्या पद्धतीने जोपासले जाते आणि ज्याला आपण मॅनेजमेंट म्हणतो ते बऱ्यापैकी तिथं जोपासले जातो। परंतु उर्वरित महाराष्ट्राचा जो काही मोठा भाग आहे त्याच्यामध्ये संकरित जनावरे तसेच देशी प्रजातीची जनावरे हे मोठ्या संख्येने आहेत, ते सगळेच उत्पादक आहेत असे नाही, तर अशा मोठ्या जनावरांची जी काही संख्या आहे ती परंपरागत पद्धतीने जोपासली जात आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने कृषी व्यवसायातून जे काही आपल्याला उत्पन्न मिळतं जसे की कडबा आहे किंवा निकृष्ट दर्जाचा चारा आहे किंवा पावसाळ्यामध्ये बांधावर किंवा मालरानावर येणारे गवत आहे याच्या माध्यमातूनच हा व्यवसाय पशुसंवर्धन हे केल्या जातं। त्याच्यामुळे जरी तो कमी खर्चाचा असेल परंतु तो पूर्णतः निसर्गावर अवलंबून असलेला हा व्यवस्थापन आहे। त्याच्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थितीचा फटका हा शहरी भागालगत जे काही गोठे आहेत त्यांच्यापेक्षा मोठ्या

0: मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील जे काही विखुरलेलं पशुधन आहे जे निसर्गावर अवलंबून आहे
1: हा
0: यांच्यावर मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
1: पण मग त्यासाठी म्हणजे काय करता येईल?
0: तर दुष्काळ सदृश परिस्थिती जेव्हा एखाद्या भागात निर्माण होते तर त्यावेळेस एक मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी ही काटेकोरपणे केली गेली पाहिजे. दुष्काळामध्ये तसे पाहायला गेले तर काही सूत्रींचा वापर करून आपल्याला पशुधनाचे व्यवस्थापन हे सुसूत्रता आणण्यात मदतीचं ठरू शकतं. जसे की पशुधनाची वर्गवारी करणे किंवा उपलब्ध स्थानिक संसाधन जे आहेत त्यांची गोळाबेरीज करणे, नंतर चाऱ्याची साठवण करून ठेवणे, त्याचबरोबर चारा व्यवस्थापनासाठीच्या ज्या काही पद्धती आहेत त्याचा अवलंब करणे आणि पाणी व्यवस्थापन करणे महत्वाचे मुद्दे किंवा महत्वाच्या गोष्टी असे म्हणतात.
1: पण आता सर तुम्ही आता हे चार जे घटक सांगितलेत, आता पशुधनाची जी वर्गवारी आहे तर ती म्हणजे नेमकं कसं ते करायची आपण किंवा काय त्याबद्दल सांगाल?
0: दुष्काळ परिस्थितीमध्ये कसं आहे, पशुधनाची वर्गवारी आपण त्याच्या व्यवस्थापनासाठी करणार आहोत. दुष्काळामध्ये कोणत्या वर्गवारीच्या जनावरांचं व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने केल्या गेलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला त्याचं सर्वेक्षण करावं लागेल.
1: बरोबर.
0: जसे की दूध देणारे जनावर आहेत, गाभण जनावरे आहेत किंवा लहान वासरे आहेत, ओढकाम करणारे जनावरे आहेत, हे शेतकऱ्याच्या अर्थप्राप्तीशी रिलेटेड आहेत किंवा संबंधित आहेत. त्यामुळे अशा जनावरांचं व्यवस्थापन आपल्याला असं करावं लागेल की त्यांचं पोषण सोबत त्यांची उत्पादकता कमी व्हायला नको. म्हणजे दुष्काळी परिस्थितीत त्यांना आपल्याला खाऊ घालायचं आहे पण त्याच्यापासून उत्पन्न पण घ्यायचं. कारण एकीकडे शेतकरी मान्सूनमुळे शेतीमध्ये त्याचं नुकसान झालेलं आहे आणि ती शेतीचं झालेलं नुकसान जर भरून काढण्यासाठी हा जर पूरक व्यवसाय म्हणून आपण बघत असू तर दुष्काळी परिस्थितीमध्ये हा अशा शेतकऱ्याला वर तारून नेऊ शकतो. त्यामुळे उत्पादनक्षम जनावरांचं उत्पादन क्षमता कमी व्हायला नको म्हणून त्याचं व्यवस्थापन आपल्याला खासरित्या करावं लागेल. आणि जी भाकड जनावर आहेत जसं की ते दूध देत नाही, वयस्कर आहेत, आजारी आहेत, तर अशा पद्धतींच्या जनावरांची संख्या देखील महाराष्ट्रात खूप मोठी आहे. तर अशा जनावरांना दुष्काळामध्ये निदान ते मरणार नाहीत, त्यांना आपल्याला जिवंत ठेवता येईल अशा पद्धतीचं एक जुजबी व्यवस्थापन करावं लागेल. तर ही वर्गवारी केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपल्याकडे उत्पादक जनावरे किती आहेत, त्यांच्या व्यवस्थापनासाठी चारा किती लागणार आहे, आणि मग उर्वरित जे काही भाकड वगैरे जनावर आहेत त्यांच्यासाठी आपल्याला चारा किती निर्माण करावा लागेल, या सगळ्यांचा अंदाज घेण्यासाठी आपल्याला पशुधनाची वर्गवारी करणे आवश्यक टप्पा आहे आणि तो पहिल्यांदा करायला पाहिजे.
1: अच्छा, आता सर उपलब्ध संसाधनांची जी गोळाबेरीज आहे तर याविषयी काय सांगता येईल?
0: उपलब्ध संसाधन म्हणजे की दुष्काळी परिस्थितीत अशा कोणत्या गोष्टी किंवा बाबी आपल्या आसपास आहेत, परंपरागत त्यांचा वापर करत नाहीत.
1: बरोबर.
0: पण दुष्काळच्या आणीबाणीच्या परिस्थितीत आपल्याला निदान पशुसंवर्धनाचा जीव वाचवण्यासाठी करता येईल तर अशा कोणत्या गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत, अशा संसाधनांची गोळाबेरीज करणे, कुठेतरी कागदावर मांडून ठेवणे हे महत्वाचं आहे. उदाहरणार्थ की आपल्या परिसरात पाण्याचे स्रोत कोणकोणते आहेत, तलाव आहे का, कोणाच्या शेतात विहिरी आहे, अशा काही विहिरी आहेत का ती बाराही महिने त्यांना पाणी उपलब्ध आहे.
1: बरोबर.
0: बऱ्याच वेळा शिवारात अशा विहिरी
1: असतात
0: की ज्या कधी आटत नाही. बरोबर. तर अशा बाराही महिने पाणी देणाऱ्या विहिरी किंवा पाण्याचे स्रोत आहेत का, तलाव आहेत का, ट्यूबवेल आहेत का, किंवा पालापाचोळा झाड पाला देणारी मोठे मोठे वृक्ष कुठे आहेत, नंतर पपई सारखे जे काही झाड आहेत त्यांच्या खोडांचा देखील आपल्याला वापर करता येऊ शकतो. लाकडाचा भुसा देखील आपण वापरू शकतो. अतिशय दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली, जनावरांना खायला काही नाहीये, अशा वेळेस आपण रानावनात वाढलेलं जे निवडुंग आहे, असे काटेरी निवडुंग याचा देखील वापर करून आपण जनावरांना खाद्यपदार्थ तयार करू शकतो. जर जी उपलब्ध साधन सामग्री आपल्याजवळ काय आहे, काय कच्चा माल आहे, उदाहरणार्थ आसपासची कधी बाजारपेठ आहे का, तिथे भाजीपाला हा फेकला जातो का, वाया गेलेला भाजीपाला गोळा करून त्याच्यापासून उत्तम दर्जाचा पशुधनाचा आहार तयार करता येऊ शकतो. तर अशा विविध गोष्टी, कृषीजन्य कारखाने असतील त्याच्यातून निघणारा जो काही कच्चा माल आहे किंवा त्याच्यातून काही लगदा निघत आहे, जसं की समजून घ्या एखादी ज्यूस इंडस्ट्री असेल आणि त्याच्यामध्ये फळ्यांपासून रस काढल्यानंतर जो काही त्याचा चोथा उरतो, तर हा चोथा आपल्याला मिळू शकतो. आता बऱ्याच ठिकाणी आपण दिसतो की रसवंती असतात, उसाचा रस काढल्यानंतर जे काही त्याचा चोथा मिळतो हा देखील दुष्काळी परिस्थितीत आपण जनावरांना खाद्य घटक.
1: बरोबर आहे, नक्कीच.
0: म्हणजे एकंदरीत जे जे काही उपलब्ध साधन आहेत आजूबाजूला याची गोळाबेरीज केल्यानंतर आणीबाणीच्या काळात एक अंदाज करण्यासाठी हा महत्वाचा कागदपत्र दस्तऐवज ठरू शकतो. त्याच्यामुळे तुमच्या आजूबाजूला जेही काही संसाधन आहेत याची गोळाबेरीज करावी. अशी एखादी विहीर आहे की जिला बाराही महिने पाणी आहे, ती खासगी मालकीची आहे, तिचं पशुधनासाठी सार्वजनिक उपयोगासाठी जर अधिग्रहण करायचं असेल तर काय प्रक्रिया आहे, तर या सगळ्या पद्धतींचा आराखडा तयार व्हायला पाहिजे.
1: बरोबर.
0: मार्गदर्शक तत्वे जे त्यांची सूचना ही शेतकऱ्यांपर्यंत दिल्या गेली पाहिजे. तर हे दुष्काळ व्यवस्थापनामध्ये हा देखील एक महत्वाचा भाग म्हणून मला नमूद करावा असं वाटतं.
1: नक्कीच नक्कीच. म्हणजे ही संसाधनं खरंच खूप महत्वपूर्ण अशी ठरतात अशा परिस्थितीमध्ये.
0: इतर वेळेस आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो,
1: एवढं गांभीर्याने बघत नाही आपण त्याच्यामध्ये, पण अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या संसाधनांचा

0: चांगला उपयोग करून घेऊ शकतो.
1: नक्कीच मॅडम करते.
0: आता सर, चारा व्यवस्थापनासाठी काय आपण करू शकतो अशा परिस्थितीत?
1: महाराष्ट्राचा जर विचार केला मॅडम, पावसाळ्यानंतर म्हणजे साधारणतः जुलै महिन्यात पावसाला बऱ्यापैकी सुरुवात होते. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये माळरानावर हिरवी चादर आपल्याला दिसायला लागते.
0: अगदी
1: सप्टेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत या महिन्यामध्ये मुबलक प्रमाणात चारा हा सर्वदूर उपलब्ध असतो.
0: बरोबर.
1: आता चाऱ्याची उपलब्धतेमध्ये आपल्याला त्याच्यात पुन्हा विभागवार त्याची रचना करता येईल. जसे की कोकण किनारपट्टी आहे,
0: बरोबर,
1: सह्याद्री आणि सातपुड्याचा घाटमाथ्याचा भाग आहे किंवा उताराचा भाग आहे किंवा त्याच्या पायथ्यालगतचा जो काही सपाट प्रदेश आहे, इथे साधारणतः मोठ्या उंचीचे जाड पात्याची हिरवे गवत हे मिळतात आणि हे गवत तिथल्या स्थानिक वातावरणामुळे इतर पठारापेक्षा जास्त कालावधीसाठी टिकून असतात.
0: अच्छा.
1: म्हणून इथे मुबलक चारा मिळतो. परंतु इथे पशुधनाची संख्या उर्वरित महाराष्ट्रापेक्षा आपल्याला कमी दिसते.
0: बरोबर.
1: आणि जो वरचा भाग आहे, पठाराचा भाग आहे, जसं की पश्चिम महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, विदर्भाचा पश्चिमेकडील भाग आहे, उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे, ते हे पठारावरचे प्रदेश थोडेफार उंच असल्यामुळे जमिनीचा पोत त्यांचा थोडा कमी आहे. तिथं पाणी टिकून ठेवण्याची क्षमता ही जमिनीची कमी आहे. आणि तुलनात्मक दृष्ट्या हा जो कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र हा जो काही सकल भाग आहे याच्यापेक्षा इथे लवकर दुष्काळ जाणवतो. कारण इथल्या गवताचा काय तो दर्जा आहे,
0: हे
1: कमी उंचीचं बारीक पात्याचं गवत येतं, हे अतिशय संवेदनशील असल्यामुळे जेव्हा वातावरणात तापमान वाढतं हे गवत वाळायला सुरुवात होते.
0: बरोबर.
1: म्हणून माळरानावर जे काही वाळलेले गवताचे पट्टे हे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या पट्ट्यावर आपल्याला सगळ्यात आधी पाहायला मिळतात.
0: अच्छा.
1: जे फेब्रुवारी नंतर साधारणतः ही चाहूल लागते आणि मग पुढील कालावधीसाठी उन्हाळ्याच्या कालावधीपर्यंत चाऱ्याची तीव्रता जाणवते. तर अशा पद्धतीने चाऱ्याची उपलब्धता महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे आपल्याला विभागता येते.
0: बरोबर.
1: चाऱ्याचं व्यवस्थापन करत असताना बऱ्याच वेळा असं होतं की यावेळी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली, याच्या आधी कुठल्याही शेतकऱ्याला माहित नव्हतं पर्जन्य धोका देणार आहे.
0: बरोबर.
1: आपल्याला
0: सामना करावा लागेल.
1: तर जेव्हा मुबलक चारा असतो त्यावेळी दुर्लक्ष करतो आणि जेव्हा दुष्काळाची परिस्थिती चालू होते नेमका चाराही संपायला लागतो. तर चाऱ्याचं व्यवस्थापन हे अगोदर करायला पाहिजे.
0: बरोबर.
1: म्हणजे एक सावधगिरीची भूमिका शेतकऱ्यांनी पाळायला पाहिजे.
0: नक्कीच.
1: की आपल्यावर जे जनावर अवलंबून आहेत, निदान त्या जनावरांना दुष्काळी परिस्थितीत किती चारा लागतो याचा अंदाज करून तेवढ्या चाऱ्याची साठवणूक यांनी करून घ्यायला
0: पाहिजे. बरोबर आहे.
1: चारा साठवणुकीच्या विविध पद्धती आहेत, त्याचा अवलंब जर शेतकऱ्यांनी केला तर आपल्या भागात किंवा शेताच्या बांधावर किंवा माळरानावर जे काही नैसर्गिक गवत उगवतं किंवा काही चारा पिकांची लागवड
0: करून
1: तर ह्या चारांना आपण साठवून ठेवू शकतो. साठवण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्याच्या माध्यमाने आपण हा पुढील कालावधीसाठी हा साठवून ठेवू शकतो.
0: बरोबर.
1: किंवा ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिकरित्या जे काही गायरण आहेत, जमिनी आहेत किंवा माळरान आहेत, याच्यावर निर्माण झालेलं नैसर्गिक गवत जे आहे हे जर सामुदायिकरित्या कापून घेऊन ग्रामपंचायत स्तरावर जर एखादी चाऱ्याची बँक निर्माण करता अशा पद्धतीची संकल्पना ग्रामपंचायत पातळीवर जर निर्माण झाली तर गावातील जे काही जनावर आहेत त्यांचं भवितव्य आपण अतिशय सुंदररित्या आखणी करू शकतो.
0: बरोबर.
1: आणि दुष्काळी परिस्थितीत त्यांना फारसा फटका बसणार नाही असं नियोजन करता येऊ शकतो.
0: अच्छा.
1: आता चारा व्यवस्थापनामध्ये मुख्यतः चार ज्या काही पद्धती आहेत प्रामुख्याने की ज्या शास्त्रोक्त दृष्ट्या आपण शेतकऱ्यांना सांगू शकतो किंवा परंपरागत रित्या देखील शेतकरी त्याचा अवलंब करत आले.
0: अच्छा.
1: याच्यामध्ये चारा एक वाळवून साठवला जातो ही एक पद्धत आहे. दुसऱ्या पद्धतीमध्ये युरिया आणि मळी यांचा संयुक्त वापर करून त्याच्यावर एक प्रक्रिया केली जाते.
0: निकृष्ट चाऱ्यावर,
1: तो निकृष्ट दर्जाचा चारा आहे त्याच्यावर युरिया आणि मळीची प्रक्रिया करून तो साठवला जातो. किंवा हिरवं गवत जे आहे, ओलं गवत, त्या गवताला देखील आपण आंबवण्याची प्रक्रियेच्या माध्यमातून मुरघास तयार करू शकतो कि जो जास्त मोठ्या कालावधीसाठी हिरवा चारा उपलब्ध करू शकतो. किंवा आता आधुनिक पद्धतीमध्ये हायड्रोपोनिक नावाचं एक तंत्रज्ञान विकसित झाले ज्याच्यामध्ये आपण मातीविरहित एखाद्या छोट्याशा खोलीमध्ये आपल्याला पाहिजे त्या मात्रात हा हिरवा चारा उपलब्ध जनावरांना आपण देऊ शकतो. या सगळ्या पद्धतीतून चारा व्यवस्थापन खूप चांगल्या
0: प्रकारे
1: होऊ शकतं आणि दुष्काळामध्ये या गोष्टी निश्चितच शेतकऱ्यांना पशुधनाच्या व्यवस्थापनासाठी खूप मोलाचा हातभार देऊ शकतो.
0: बरोबर. सर, आता तुम्ही उल्लेख केला नियोजन करू शकतो चार पद्धती, तर या पद्धतींचं नेमकं आपण जर विश्लेषण म्हणजे थोडक्यात काय सांगू शकाल?
1: तर शेतकऱ्यांसाठी या ज्या चार पद्धती मी बोललो ज्याच्यामध्ये चारा वाळवायची एक पद्धत आहे, साधारणतः जे तृणवर्गीय चारा आहे की जसं की बाजरी आहे, ज्वारी आहे, मका आहे, याचा प्रामुख्याने विचार केला जातो. कणस काढल्यानंतर हे जे उर्वरित जो भाग असतो एखाद्या पिकाचा तर तो पूर्ण मुळासकट कापून हा शेत जमिनीवर एक ते दोन दिवसासाठी उन्हात ठेवला जातो. त्याच्यातलं आर्द्रतेचं प्रमाण हे 10 ते 12% खाली आलं तर तो उचलून त्याच्या पेंड्या बनवल्या जातात आणि त्या पेंड्या सावलीमध्ये एकावर एक रचून हे साठवून ठेवले जातात. अशा पद्धतीचा चारा आपण साधारण पुढच्या म्हणजे 12 महिन्यापर्यंत हा कडबा म्हणून आपण

0: करू शकतो.
1: अच्छा,
0: बऱ्याच वेळा याची कुट्टी केल्यानंतर जनावरांना जर धरली तर ते चांगल्या रीतीने खातात.
1: बरोबर.
0: परंतु ही परंपरागत पद्धत मध्ये जेव्हा आपण त्याची कुट्टी करतो कोरडा आणि वाळलेल्या चाऱ्याची, तो कुट्टी करत असताना त्याचे जे काही छोटे छोटे तुकडे होतात ते खूप तीक्ष्ण टोकाचे असतात आणि ते खाताना कडक असल्यामुळे जनावरांना त्रासही होतो आणि त्याची जास्त शक्ती वाया जाते. त्यामुळे त्याचा आपण काय करतो की अशा निकृष्ट दर्जाचा जो काही चारा आहे पोषक बनवण्यासाठी पौष्टिक बनवण्यासाठी त्याच्यावर युरिया आणि मोलॅसिस याची ट्रीटमेंट करतात. आता युरिया जे खतासाठी वापरतो आपण शेतात तोच युरिया आपल्याला वापरायचा. मोलॅसिस म्हणजे जी ऊसाची जी काही मळी असते ती मळी आपल्याला वापरायची. सगळ्या ठिकाणी मळी मिळत नाही म्हणून आपण त्याच्याऐवजी गुळ जरी वापरला तरी चालेल. त्याच्यामध्ये सर्वसाधारण काय करायचं, कोरड्या चाऱ्याची कुट्टी करून घ्यायची. 100 किलो चारा तुम्ही कुट्टी करून घेतला तर त्या 100 किलो चाऱ्याला या पद्धतीने जर आपल्याला ट्रीटमेंट करायची असेल, युरिया मळीची जी काही प्रक्रिया करायची असेल, तर त्यासाठी 30 ते 40 लिटर पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये साधारणतः 1 किलो युरिया मिश्र करा, त्याच्यामध्ये 3 किलो मळी किंवा 3 किलो गुळ हा टाकून द्या. त्याच्यामध्ये 1 किलो मीठ जरी टाकलं तरी चव वाढवण्यासाठी हा घटक कारणीभूत. हे द्रावण एकत्र केल्यानंतर एक मोठा पॉलिथिन पेपर घ्यायचा, त्याच्यावरती जी कुट्टी आहे त्याचा एक थर अंथरायचा, झारीच्या साह्याने ते जे तयार केले द्रावण युरिया आणि गुळाचं ते त्याच्यावर समभाग प्रमाणात शिंपडून द्यायचं. पुन्हा त्याच्यावर दुसरा थर टाकायचा, पुन्हा पाणी शिंपडायचं. असं एका चरावर एक चर असं टाकत, एक चर कडबा कुट्टीचा दुसरा पाण्याचा असं करत त्याला पूर्ण मिश्र करून घ्यायचं. पूर्ण एकत्रीकरण केल्यानंतर त्याच पॉलिथिन पेपर मध्ये त्याला झाकून साधारणतः 3 आठवड्यापर्यंत हवाबंद परिस्थितीत ठेवून द्यायचं. त्या 3 आठवड्यामध्ये साधारणतः त्याची प्रक्रिया पूर्ण होते आणि 3 आठवड्यानंतर मऊ लुसलुशीत चविष्ट आणि पौष्टिक अशा पद्धतीचा चारा आपल्याला जनावरांना उपलब्ध करून देता येतो. ही एक चांगली प्रक्रिया शेतकऱ्यांना घरच्या घरी करता येईल. निकृष्ट दर्जाचा जो काही चारा आहे त्याचं सकस पोषक आहारात निर्मिती करते. तसाच दुसरा पद्धती मुरघास निर्मिती. मुरघास हिरव्या चाऱ्यासाठी आहे, म्हणजे पावसाळ्यानंतर जे काही माळणारं मोठं मोठं गवत आहे तर अशा पद्धतीचं गवताची कापणी करून घ्यावी. नंतर दुसरं काही पीक असेल की जसे चारा पिकं लावले आहेत, मका लावलेला आहे, असे मिश्र पिकं घेतल्यानंतर त्यांची कुट्टी करून घ्या. 1 किंवा 2 दिवस त्यांना सावलीत वाळवून ठेवा. तर सावलीत वाळवून ठेवल्यानंतर त्याच्यातील जे काही आर्द्रतेचं प्रमाण आहे साधारणतः 50 ते 60% त्याच्यात आर्द्रता राहील अशा अंदाजाने त्याला साठवणुकीसाठी घ्यायचं आहे. याला मुरघास का म्हणतात की हा पण मुरवतो, याला आंबवणे असं म्हणतात. हवाबंद परिस्थितीमध्ये त्याला साधारणतः आपल्याला 80 ते 90 दिवसासाठी बंद करून ठेवायचं आहे. हिरव्या चाऱ्याची कुट्टी केलेली आहे ही अतिशय दाबून दाबून एखाद्या खड्ड्यामध्ये किंवा हवाबंद वातावरणामध्ये ठेवायची आहे. याच्यासाठी बऱ्याच वेळा विहिरीसारखा जमिनीत खोल खड्डा खोदलेला असतो अशा खड्ड्यांचा वापर देखील करता येतो. त्याला बंकर सायलेज म्हणतात. म्हणून जमिनीपासून उंच मोठ्या आकाराचे टॉवर्स तुम्ही तयार करू शकतात किंवा एखादी बंद खोली असेल तुमच्या घराची ज्याच्यामध्ये हवा प्रवेश करणार नाही अशा खोलीचा देखील वापर करता येईल. फक्त साठवण करताना जे काही आपण दाबून भरतो हा हिरवा चारा याच्यामध्ये हवा ही मध्ये दाबली जायला नको, अडकायला नको एवढी मात्र काळजी घ्या. त्याच्यासाठी बऱ्याच वेळा मोठ्या आकाराचं जर काही बंकर असेल त्याच्यावर ट्रॅक्टर फिरवून किंवा माणसं चालून त्याला दाबून दाबून ते भरतात आणि अशा पद्धतीने भरलेला हा जो काही बंकर आहे हा पुन्हा झापून ठेवला जातो. 3 महिन्यानंतर मात्र जेव्हा उघडणार तेव्हा सोनेरी रंगाचा असा पिवळसर सोनेरी रंगाचा चारा अतिशय सुवासिक आणि पौष्टिक चारा हा जनावरांना उपलब्ध होतो. तर ही सायलेज किंवा मुरघास बनवण्याची पद्धत ही खूप लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात शेतकरी आता प्लास्टिकच्या थैल्यामध्ये देखील बनवत आहे. तर असा वापर जरी केला तरी चाऱ्याचं नियोजन आपल्याला करता येईल. आणि शेवटचा मुद्दा जो मी तुम्हाला म्हणत होतो हायड्रोपोनिकचा, ही एक आधुनिक पद्धत आहे. याच्यामध्ये साधारणतः एखाद्या बंद खोलीत छोटे प्लास्टिकचे ट्रे वापरून अंकुर फुटलेले बियाणे ठेवतो आणि फक्त पाण्याचा फवारा देऊन 7 ते 8 दिवसासाठी वाढवतो. याच्यामध्ये मका गहू बार्ली आहे अशा पद्धतीचे बियाणे आपण प्रामुख्याने वापरतो की ज्यांना लवकर अंकुर फुटतात. तर असे बियाणे घेऊन त्यांना 1 दिवस पाण्यात भिजवून ठेवतात, पुढचे 2 दिवस त्याला ओल्या गोणपटामध्ये झाकून ठेवतात. त्याच्यामुळे या 3 दिवसामध्ये त्याच्यावर छोटे छोटे अंकुर फुटतात आणि अंकुर फुटलेले हे बियाणे साधारणतः मार्केटमध्ये 1 फूट बाय 2 फूट आकाराचे जाळीदार ट्रे मिळतात प्लास्टिकचे, तर त्या जाळीदार ट्रे मध्ये रचून ठेवतो. तर अशा ट्रेवर दिवसातून 3 ते 4 वेळा पाण्याचे फवारे मारतो आणि बंद खोलीत ठेवल्यामुळे याची वाढ जोमाने होते. आर्द्रता तिथं व्यवस्थित प्रमाणात साठवल्या जाते आणि पुढील 8 दिवसामध्ये हा ट्रे भरून पूर्ण एक चाऱ्याची लादी आपल्याला मिळते. जेवढे उपलब्ध पशुधन आहे त्यांना लागणारा चारा दररोज किती लागतो हे समजून घ्या. जनावराला दररोज 2 ट्रे तुम्हाला चारा द्यायचा, तर तुम्हाला साधारणतः 16 ट्रे बसतील अशी एक रचना करायची आहे. तर पहिल्या ट्रे मध्ये तुम्ही जेव्हा अंकुरित बियाणे टाकत आहात तर शेवटच्या 8 नंबरचा जो काही लाईन आहे 2 ट्रेची त्याच्यामध्ये 8 दिवसाचा वाढलेला चारा मिळेल. असं एक चक्राकार पद्धतीने तुम्ही जर हे 16 ट्रेचं नियोजन केलं तर दररोज 2 ट्रे

0: हिरवागार चारा जनावरांना देता येऊ शकतो. तर अशा पद्धतीचं हे नियोजन चारा व्यवस्थापनासाठी खूप महत्वाचं आहे.
1: नक्कीच नक्कीच सर. आता पाण्याचं जे व्यवस्थापन आहे तर त्या दृष्टीने काय सांगता येईल आपल्याला?
0: नक्कीच पाणी व्यवस्थापनामध्ये आता जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकडे फारसं गांभीर्याने बघितलं जात नाही. ते मिळेल ते पाणी आपण गोठ्यात त्यांना उपलब्ध करून देतो. त्या दृष्टीने जनावरांची नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती देखील ही खूप चांगली असल्यामुळे सहसा आपल्याला जनावर पाण्यामुळे आजारी पडलेलं
1: असं
0: होत नाही. त्यामुळे आपण गांभीर्याने बघत नाही. परंतु शास्त्रोक्तदृष्ट्या पाण्याचा दर्जा हा उत्तम असला पाहिजे. जर विहिरीतून

0: देखीलही खूप चांगली असल्यामुळे सहसा आपल्याला जनावर पाण्यामुळे आजारी पडलेलं
1: असं होत नाही
0: असं
1: म्हणजे.
0: होत नाही, त्यामुळे आपण गांभीर्याने बघत नाही. परंतु शास्त्रोक्त दृष्ट्या पाण्याचा दर्जा हा उत्तम असला पाहिजे.
1: नक्कीच हो.
0: जर विहिरीतून किंवा ट्यूबवेल मधून तुम्ही जर डायरेक्ट गोठ्यामध्ये पाणी देत असणार तर बऱ्याच वेळा गृहित धरू शकतो की हे चांगलं पाणी. परंतु पाण्याचा स्रोत जेव्हा एखादा तलाव असेल, एखादा नाला असेल, किंवा उघड्या स्रोतामधून पाणी आपल्या गोठ्यामध्ये जेव्हा येत आहे, तेव्हा मात्र त्या पाण्याचा दर्जा काय आहे याची तपासणी करणे खूप गरजेचे आहे. बऱ्याच वेळा हे पाणी प्रदूषित असू शकतं रसायनांमुळे, औषधी मात्रा ज्या आपण शेतीत वापरतो फवारणीसाठी त्याच्यामुळे असू देत, किंवा काही परोपजीवी कीटक असू शकतात, काही रोग निर्माण करणारे रोगजंतू असू शकतात, अशांची संख्येने जर त्याच्यात प्रदूषित झालेलं पाणी आपल्या गोठ्यात येत असेल तर नक्कीच त्याची जनावराला दगडफटका होऊ शकतो.
1: बरोबर.
0: तर पाण्याचा दर्जा, त्याचा स्रोत कोणता आहे हे बघून निश्चित केला गेला पाहिजे.
1: अच्छा.
0: दुष्काळी परिस्थितीमध्ये काय होतं की एखादा तलाव आहे आणि त्या तलावामध्ये आपण एक उदाहरणासाठी समजून घ्या की 100 जीवजंतू आहेत तलावामध्ये. दुष्काळामध्ये जेव्हा ते पाणी निम्म आटून जातं तर पूर्ण भरलेल्या तलावामध्ये तेवढे जंतू होते आणि अर्ध्या झालेल्या पाण्यामध्ये देखील तेवढे जवान होते, परंतु त्याची तीव्रता वाढली. तर दुष्काळामध्ये अशा पद्धतीने प्रदूषण निर्माण करणारे घटक असू देत किंवा रोग निर्माण करणारे जीवजंतू असू देत, याची तीव्रता पिण्याच्या पाण्यामध्ये वाढलेली असते आणि त्याच्यामुळे जनावरांना रोगाची बाधा किंवा लागण होण्याचं प्रमाण हे दुष्काळात वाढतं. तर अशा वेळेस प्रकर्षाने पाण्याचा दर्जा हा अतिशय उत्तम राखला कसा जाईल याकडे
1: लक्ष द्यायला पाहिजे.
0: जो हौद आहे पाण्याचा हौद, त्याला दर 4 ते 5 दिवसानंतर चुन्याच्या निवळीने त्याला रंगवून घ्या. सकाळी उठल्यानंतर रिकामं करा, त्याला धुवून टाका, त्याला चुन्याच्या निवळीने रंगवून द्या. 11-12 वाजेपर्यंत तो वाळेल आणि कोरड्या झालेल्या अशा हौदामध्ये जे काही बाहेरच्या स्रोतातून पाणी येत आहे ते सुती कपड्याचे 4 ते 5 घड्या करून त्याच्यातून गाळून त्या हौदामध्ये भरा. त्याच्यानंतर त्याचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी क्लोरीनची मात्रा आपल्याला त्या पाण्यामध्ये सोडावी लागते. तर तुमच्या जवळच्या पशुवैद्यक जे अधिकारी आहेत त्यांच्या सल्ल्याने किंवा महाराष्ट्रातील आमचे जे काही पशुवैद्यक महाविद्यालय आहे येथील जर प्राध्यापक वर्ग यांच्या संपर्कात येऊन जर त्याची विचारणा केली तर तुम्हाला योग्य ते क्लोरीनच्या सल्ला घेऊन त्याच्यात क्लोरीनची पावडर किंवा क्लोरीनच्या गोळ्या जर टाकल्या तर साधारणतः ती मात्रा सोडल्यानंतर 30 मिनिटांपर्यंत ते पाणी प्यायला देऊ नये, त्याची प्रक्रिया होऊ द्यावी. तर 30 मिनिटांमध्ये तिथले रोगजंतू जे आहेत ते निष्क्रिय होतात आणि ते 30 मिनिटांनंतर मग जनावरांना ते पाणी जर पिण्यास दिलं तर पाण्याच्या माध्यमातून होणारी बाधा याचा अटकाव मोठ्या प्रमाणावर आपल्याला करता येऊ शकतो. तर अशा सोप्या गोष्टींचा जर अवलंब केला शेतकऱ्यांनी तर जनावरांचं आरोग्य दुष्काळात देखील आपल्याला चांगल्या रीतीने राखता येईल आणि त्याची उत्पादन क्षमता देखील कायम ठेवून त्याच्या माध्यमाने जो काही अर्थप्राप्ती मिळणार आहे त्या अर्थप्राप्तीचा उपयोग तुमच्या शेतीत जे काही नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्यासाठी निश्चितच करता येईल.
1: एकंदरीतच म्हणजे महाराष्ट्रात जो दुष्काळी परिस्थिती आहे आणि पशुधन व्यवस्थापन, खरंच तुम्ही जे सगळे मुद्दे सांगितलेत ते अतिशय महत्वपूर्ण असे मुद्दे आहेत. पाणी आहे, चारा व्यवस्थापन आहे, तसंच जे विविध घटक आहेत, तर या सगळ्याच गोष्टींचा थोडासा अभ्यास करून जर शेतकऱ्यांनी त्याचं नियोजन केलं तर या दुष्काळी परिस्थितीला सुद्धा चांगल्या प्रकारे त्यातनं तग धरून जे मिळणारं उत्पादन आहे आणि उत्पन्नाचा स्रोत आहे हे नक्कीच त्याला साधता येईल. सर, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.

0: श्रोते हो, किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

0: रसिकहो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
1: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका, उमेद जीवनाची.
2: उमेद जीवनाची, उमेद जीवनाची.
0: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवूया
1: उमेद जीवनाची.
0: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30 वाजता
1: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून उमेद जीवनाची.

फ्रेंड्स, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 राज्यस्तरीय युववाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल गायक, हार्मोनियम वादक आणि संगीत दिग्दर्शक प्राध्यापक

0: मयंक विश्राम परळीकर या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता राज्यस्तरीय वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण ऐकू शकाल कला अध्यापिका आणि यशस्वी उद्योजिका मिताली पियुष जिंतुरकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आणि साहित्यिका शैलजा वसेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: करूया देवीच्या 9 रूपांची आराधना.
2: अहो, पण आपल्या आजूबाजूला हे आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत 2 हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
1: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा.
3: श्रोते हो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
4: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
3: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य आहे का? सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर वनिता मंडळ.
0: फ्रेंड्स, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 राज्यस्तरीय युववाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल गायक, हार्मोनियम वादक आणि संगीत दिग्दर्शक प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
5: श्रोते हो, ठीक 8:05 आपण ऐकणार आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं.

मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या हजारो आंदोलकांची विविध ठिकाणी धरपकड, वैमानिक स्मित मच्छार यांच्यावरच्या हल्ल्याप्रकरणी एनआयए कडून गुन्हा दाखल, बदललेल्या परिस्थितीनुसार भारत आणि अमेरिका व्यापार कराराचा अंतिम मसुदा तयार होणार आणि रशियाने युक्रेनवर आज केलेल्या हल्ल्यात 15 जण ठार। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी मिळावी यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी दिल्या। दुष्काळी परिस्थितीचं वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी शेतपीक नुकसान, पर्जन्यमान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, भूजल पातळी, जनावरांसाठी चारा आणि रोजगाराच्या संधी या बाबींचा एकत्रित विचार करावा, पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करून आकडेवारीची प्रत्यक्ष परिस्थितीशी पडताळणी करावी आणि शेतकऱ्यांना भरपाई वेळेत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी असं अग्रवाल यांनी स्पष्ट केलं। राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय

0: नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीने काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी जलसंधारणाची कामं प्रभावीपणे राबवावीत अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान लवकर सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी आयोजित जलसंधारण विषयक बैठकीत ते बोलत होते. संरक्षण एरोस्पेस आणि ऊर्जा या क्षेत्रांना महत्वाच्या खनिजांचा सुरळीत पुरवठा होत राहण्याच्या दृष्टीनं या खनिजांचा साठा करणाऱ्या संदर्भातलं धोरण सरकार जाहीर करणार असल्याची माहिती खाण सचिव केशव चंद्रा यांनी दिली आहे. बॅटरीसाठी लागणाऱ्या खनिजांचं मूल्यवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश आणि ओदिशा इथं 4 प्रक्रिया केंद्रांचंही काम सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. तांबं लिथियम निकेल कोबाल्ट आणि इतर दुर्मिळ खनिजं ही स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाच्या क्षेत्राच्या वाढीसाठी अतिशय गरजेची असतात. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोघांना अटक केली. एका कथित आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर टोळीशी त्यांचा संबंध आहे. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर सलीम इस्लामी डोला आणि त्याचे साथीदार ही टोळी चालवतात. प्रवीण उर्फ नागेश शिंदे आणि ब्रिजेश मुराडिया अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावं आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीनं नवी दिल्लीत जंतर मंतर इथं पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आंदोलकांची धरपकड सुरूच आहे. विविध ठिकाणाहून सुमारे 7,000 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे तर या कारवाईत 6 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी नवी दिल्लीत विमानातूनच ताब्यात घेतलं. माणिक सरकार, पिनराई विजयन, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल या 4 माजी मुख्यमंत्र्यांसह इतर अनेक नेतेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव, विद्यार्थी नेत्या नेहा बोरा, युट्युबर ध्रुव राठी यांच्यासह इतरांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि प्रशासनिक कारणांसाठी पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या 400 अधिक कार्यकर्त्यांनाही तसंच काही आंदोलक वकिलांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या हस्तक्षेपानंतर वकिलांना सोडून देण्यात आलं. जंतरमंतरच्या बाहेर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त आहे. संपूर्ण दिल्लीत पोलीस आणि निमलष्करी दलांचे जवळपास 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीतली 45 मेट्रो स्थानकं आज रात्री 10 बंद राहणार आहेत. दिल्लीच्या सीमा, रेल्वे स्थानकं, बस स्थानकांसह इतर संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षा गस्त वाढवण्यात आली आहे. जंतरमंतरच्या 4 किलोमीटर परिसरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहेत. तसंच दिल्लीला जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातही आज आंदोलन झालं. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठी बोरवाला यांच्यासह इतरांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. ऑगस्ट क्रांती मैदान ही आंदोलनांची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या साधारण 200 जणांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हुतात्मा चौकात ठिय्या आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी 50 जास्त जणांना ताब्यात घेतलं.
0: परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा आणि नागरिकांचा लोकशाहीवरचा विश्वास तोडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीत विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात ते वार्ताहरांशी बोलत होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या मेट्रो आणि रेल्वेची वाहतूक पूर्णपणे बंद करू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करणारी याचिका आज दाखल करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. फ्लाय दुबई कंपनीच्या विमानात वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर सहवैमानिकानं केलेल्या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं गुन्हा दाखल केला आहे. गेल्या 30 सप्टेंबरला झालेल्या या प्रकाराबाबत अपहरण विषयक कायदा आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा UAPA अंतर्गत काल 9 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. स्मित मच्छार यांच्यावरचा हल्ला हा व्यापक कटाचा

0: भाग असल्याचा सरकारी यंत्रणांना संशय आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातल्या अंतरिम व्यापार कराराचा मसुदा यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात तयार झाला होता, पण आता परिस्थिती बदलली आहे, त्याला अनुसरून या कराराला अंतिम स्वरूप दिलं जाईल अशी भूमिका वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मांडली आहे. अमेरिकन बाजारपेठेतल्या इतर स्पर्धकांच्या तुलनेत भारतावरचे कर कमी करायचाही भारताचा प्रयत्न आहे, असंही ते म्हणाले. इस्रायल आखाती सहकार्य परिषद आणि रशियाच्या नेतृत्वातल्या युरेशियन आर्थिक संघटनेसह इतरही संस्थांशी व्यापार कराराबाबत चर्चा सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याची मागणी पुन्हा केली आहे. जागतिक निर्णय प्रक्रियेत भारत आणि आफ्रिकेचं प्रतिनिधित्व कमी पडू शकत नाही, असंही ते म्हणाले. इथिओपियातल्या अदिस अबाबा इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत आफ्रिकेला कायमस्वरूपी आणि अस्थायी अशा दोन्ही प्रकारच्या सदस्यत्वामध्ये न्याय्य प्रतिनिधित्व मिळायला हवं अशी मागणी जयशंकर यांनी केली. रशियाने युक्रेनवर आज केलेल्या हल्ल्यात किमान 15 जण ठार झाले आणि 16 जण जखमी झाले. मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश आहे. युक्रेनच्या झापोरिझिया प्रांतातल्या निवासी इमारतींवर हा हल्ला झाल्याची माहिती लष्करी प्रशासनाचे प्रादेशिक प्रमुख मिखाइलो सेमिकिन यांनी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून डिझेल खरेदीसाठी कराराची काल घोषणा केली आणि आज दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाला. या करारामुळे युक्रेनमधल्या युद्धासाठी मॉस्कोला आर्थिक रसद पुरवली जाईल असा इशारा युक्रेननं दिला होता. सुदानमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यात काही मुलांसह किमान 40 जण ठार झाले आहेत. 2023 पासून सुदानच्या लष्कराशी संघर्ष करत असलेल्या रॅपिड सपोर्ट फोर्सेस या गटाने हा हल्ला केल्याचे म्हटले जात आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं कार्यकारी परिषदेच्या निवडणुकीची आज नवी दिल्लीत घोषणा केली. सध्या कार्यरत समितीचा कार्यकाळ संपायच्या 5 दिवस आधी म्हणजेच 5 डिसेंबरला ही निवडणूक होणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून संजय कुमार श्रीवास्तव यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. श्रीवास्तव हे दिल्ली आणि चंदीगडचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांचा तिसरा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदोर इथं उद्या संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेतल्या आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 विजय मिळवत बरोबरी साधली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या 1000 आंदोलकांची विविध ठिकाणी धरपकड. वैमानिक स्मित मच्छार यांच्यावरच्या हल्ल्याप्रकरणी NIA कडून गुन्हा दाखल. बदललेल्या परिस्थितीनुसार भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराचा अंतिम मसुदा तयार होणार. आणि रशियाने युक्रेनवर आज केलेल्या हल्ल्यात 15 जण ठार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. कार्यक्रम चित्रलोक प्रस्तुत होगा बस थोड़ी ही देर के बाद.